1.5 MHz-वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. आज मंगळवार भारतीय सौर दिनांक 14 अश्विन शके 1948 अर्थात 6 ऑक्टोबर 2026. सुप्रभात श्रोत्यांनो, सकाळचे 5:58 होत आहेत. मंगलवाद्यानं आमच्या आजच्या प्रसारण सभेस आता प्रारंभ करीत आहोत. श्रोत्यांनो, आजच्या या सभेत आपल्यासोबत मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख.

101.5 MHz वर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, यावेळी सकाळचे 6 वाजता आहेत. हिंदीतून दिल्या जाणारं बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, सकाळचे 6:05 झाली आहेत. आता ऐकूया भक्ती संगीत.

श्रोत्यांनो, भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अजित कडकडे यांनी गायलेलं प्रवीण दवणे यांचं गीत. संगीत दिलंय नंदू होणप यांनी.

पंडित भीमसेन जोशी यांच्या स्वरात पारंपरिक रचना आपण ऐकलीत. श्रोत्यांनो, भक्तिगीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया आप्पा वाडावकर यांच्या संगीत निर्देशनात अरविंद आगाशे यांचं गीत, स्वर आहे रवींद्र साठे यांचा.

लता मंगेशकर यांच्या स्वरात संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आत्ताच आपण ऐकलात. संगीत दिलं होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी. श्रोत्यांनो, भक्तिगीतांचा आनंद आपण घेत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया अजित कडकडे यांच्या स्वरात परत एकदा संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग. संगीत विलासबुवा पाटील यांचं आहे.

विलासबुवा पाटील यांच्या संगीत नियोजनात संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आपण ऐकलात. स्वर अजित गडगडे आणि सहकाऱ्यांचा होता. श्रोत्यांनो, भक्ती संगीताच्या या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांनी गायलेले योगेश अभ्यंकर यांचं गीत, संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर.

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत नियोजनात योगेश अभ्यंकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. स्वर जयवंत कुलकर्णी आणि शरद जांभेकर यांचा होता. श्रोत्यांनो, या रचनेबरोबरच भक्ती संगीताचा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आज आणि उद्या प्रसारित आणि सहक्षेपित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा.

सकाळी 6:40 विचारपुष्प या कार्यक्रमात कवी वाराकांत यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने चिंतन आपण ऐकणार आहात. लेखन प्राध्यापक डॉक्टर चवी जोशी यांचं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा असेल.

0: 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. दिनविशेष सकाळी 6:55 सकाळी 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. 7:40 आणखी एक प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा आम्ही प्रसारित करू. 8:00 समाचार प्रभात 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आपण ऐकू शकाल आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. 8:40 आनंद घ्या लोकसंगीताचा 9:30 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी भाषा सप्ताह आम्ही आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करणार आहोत. 10:00 आमच्या स्थानिक प्रसारणात नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मानव आणि वन्यजीव सहजीवन याविषयी यादव तरटे पाटील या अमरावती यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत भाग दुसरा आम्ही प्रसारित करणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. 10:30 गीतगंगा हा कार्यक्रम 11:00 स्मृतिगंध या कार्यक्रमात अभिनेता विनोद खन्ना यांच्यावर आधारित माहिती आणि गीता आपण ऐकू शकाल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम यामध्ये 7:30 कृषी आणि शेतकरी मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसानवाणी आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचा आनंद आपण घ्या. असे असतील श्रोत्यांना आजचे कार्यक्रम. आता वळूयात उद्याच्या कार्यक्रमांकडे. उद्या 6:05 भक्ती संगीत 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा 6:40 विचारपुष्प या कार्यक्रमात कवी केशव सूत यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन आपण ऐकू शकाल. 6:45 आरोग्यम धनसंपदा 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सुगम संगीत 7:40 मराठी गझल 8:40 सकाळी 9:30 प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी सप्ताह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. 10:00 विविध अंतर्गत नारी विश्व हा कार्यक्रम संकलन आणि निवेदन समिधा खाकरे यांचा आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. 10:30 गीतगंगा आणि 11:00 आपकी फरमाईश हा श्रोत्यांच्या पत्रांवर आधारित हिंदी आणि मराठी गीतांचा कार्यक्रम. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तर श्रोत्यांना असे असतील आमचे उद्याचे संपूर्ण कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. ज्ञान माहिती मनोरंजनासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण 101.5 मेगाहर्ट्सवर. 6:40 झाली आहेत. विचारपुष्प या कार्यक्रमात आता ऐकूया कवी वारा कांत यांच्या जन्मदिनाच्या निमित्तानं चिंतन. लेखन प्राध्यापक डॉक्टर चवी जोशी यांचा आहे आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा.
1: वारा कांत म्हणजे वामन रामराव कांत हे मराठीतले मान्यवर कवी होते. त्यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1913 तर मृत्यू 8 सप्टेंबर 1991 रोजी झाला. त्यांचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण नांदेड इथं आणि नंतरचं इंटरपर्यंतचं शिक्षण हैदराबादच्या निजाम कॉलेजात झालं. ते आधी निजाम सरकारच्या शेतकी खात्यात लिपिक होते. नंतर निजाम सरकारच्याच हैदराबाद आणि औरंगाबाद इथं आकाशवाणीत मराठी विभाग प्रमुख होते. 1970 साली ते आकाशवाणी मुंबई केंद्रातून

त्याआधी त्यांनी विहंगमाला या नियतकालिकाचं संपादनही केलं होतं. महत्वाचं म्हणजे ते मराठीतले प्रख्यात कवी, गीतकार हीच खरी त्यांची ओळख. या तरुतळी विसरले गीत, आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको, सखी शेजारीणी तू हसत रहा, बगळ्याची माळ फुले अजूनी अंबरात, अशी त्यांची गाणी सहजच ओठांवर येतात. नुसतीच ओठांवर येत नाहीत तर मनातले भावही घेऊन येतात. यशस्वी कवीचं हे भाग्यच असतं. वाराकांत यांची कविता रुद्रवीणा, वेलांटी, वाजली विजेची टाळी, दोनुली, पहाटवारा, मावळते शब्द, शततारका सहज लिहिता लिहिता अशा संग्रहातून व्यक्त होते. त्यांनी मरणगंध, विसर्जन, गांधारी, अंधार सूर्याने पाहिला ही नाट्यकाव्ये लिहिली. त्यांनी इंग्रजी, हिंदी आणि उर्दूतील साहित्यकृतींचा अनुवादही केलाय. रुद्रवीणा या कवितेतून त्यांची राष्ट्रीय भावना व्यक्त होते. वाराकांतांची कविता अन्यायाविरुद्ध झगडते. विशेषतः मराठवाड्यातील लोकांनी सरंजामशाही विरोधी जो संघर्ष केला त्याचं प्रतिबिंब आणि काही कवितांमधून भारतीय स्वातंत्र्य लढ्याचं चित्रणही आढळतं. स्वातंत्र्यानंतर कांतांची कविता बदलली. याचं कारण म्हणजे कवीला जाणवलं की जीवनातले सारेच आदर्श ढासळले गेलेत. ध्येयशुद्धता, प्रामाणिकपणाला किंमत उरली नाही. याचं चित्र कांतांच्या नंतरच्या कवितांमध्ये जाणवतं. स्वातंत्र्यपूर्व काळातली त्यांची आशावादी कविता नंतरच्या काळात निराशेचे सूर गाताना दिसते. जागतिक स्तरावर सर्व बाजूंनी भयान ग्रासलेल्या माणसाचं चित्र ती प्रकट करते. त्यानंतरचा बदल घेऊन आलेली कविता भावानुभूतीला वाहिलेली दिसते. बदललेल्या जाणीवेत त्यांच्यावर कवी भारा तांबे यांचा प्रभावही दिसतो. प्रेम कवितेत हे चित्र फारच लक्षणीय दिसतं. म्हणूनच वारा कांत यांची भावगीतं मनाला फार लोभसवाणी वाटतात. कांतांची अशी खूप गीतं आहेत जी सतत ऐकाविशी वाटतात. प्रियकर प्रेयसीच्या अनेक मनोवस्था त्यांनी शब्दातून मांडल्या. त्यांच्या कवितेत आणि गीतांमधील प्रेमभाव कमालीचा सखोल आहे. गाढ प्रीतीच्या आणि खोल विरहाच्या मुळाशी तो खूपच एकरूप झालेला आहे. विफल प्रीतीची गीतं तर मनाला फारच बिभळ करतात. सुधीर फडके यांनी गायलेलं हे विरहगीत खूप भिडणारं आहे. आज राणी पूर्वीची ती प्रीत तू मागू नको, कालचे वेड्या फुलाचे रंग तू मागू नको, किंवा त्या तरुतळी विसरले गीत हृदय रिकामे घेऊन फिरतो, इथे तिथे ते गीत मुक्या मना मज भार भावना, स्वरातुनी चमकते वेदना, तप्तरणे तुडवीत हिंडतो ती छाया अधरित, त्या तरुतळी विसरले गीत. शततारका या संग्रहात तर कांतांनी त्यांच्या रुबाया संग्रहित केल्या आहेत. 400 कल्पना आणि चिंतन याचं दर्शन त्यातून घडतं. प्रेमासारखाच निसर्गही त्यांच्या कवितेचा मूलाधार आहे. निसर्गाचे विविध रंगही त्यांच्या कवितेत भरलेले दिसतात. नाट्यकाव्यातून कांतांनी पौराणिक पात्र रेखाटली, परंतु त्यातूनही मानवी मनाचा तरल भाव व्यक्त केला. त्यांना वाटायचं की वास्तवातही माणसांच्या सुखदुःखाचं स्वरूप तेच आहे. मात्र या पौराणिक पात्रांवरील त्यांची श्रद्धा तसूभरही ढळली नाही.

विचार पुष्प या कार्यक्रमात कवी वा. रा. कांत यांच्या जन्मदिनाच्या निमित्ताने चिंतन आपण ऐकलत. लेखन प्राध्यापक डॉक्टर चवी जोशी यांचं होतं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचा. श्रोत्यांनो, हा कार्यक्रम आकाशवाणी अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. यावेळी सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला ऐकूयात आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि त्यानंतर 6:50 परिसर. हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही अनुक्रमे सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित आरोग्यम धन संपदा या कार्यक्रमात आज ऐकूयात शरद ऋतु आणि आरोग्य या विषयी आयुर्वेद तज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा। सादर करते धीरज केदारी।
1: श्रोते हो नमस्कार। मागच्या भागात आपण शरद ऋतूतील वातावरणातील बदल आणि त्याचा आरोग्यावर होणारा परिणाम याविषयी माहिती ऐकली। या भागात मी तुमच्याशी शरद ऋतूतील योग्य आहार विहार आणि ऋतुचर्या याविषयी संवाद साधणार आहे। शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होत असल्याने या ऋतूत प्रामुख्याने थंड मधुर रसात्मक पित्तशामक आहाराचा समावेश असायला हवा। खरं तर सर्वच रस हे आपल्या शरीरासाठी आवश्यक असतात, पण मधुर रस हा पित्तशामक असतो। याचा अर्थ सतत गोड पदार्थ खाल्ले पाहिजेत असा होत नाही, तर तिखट अतिसमसमित पदार्थ या ऋतूत टाळायला हवेत असं शास्त्र सांगतं। कडू रस हा सुद्धा पित्तशामक असतो, त्यामुळे कारल्याची भाजी सुद्धा या दिवसात जरूर सेवन करावी, ज्यामुळे पित्ताचं शमन तर होतं आणि साखर सुद्धा नियंत्रणात राहायला मदत होते। सिमला मिरची, मसालेदार भाज्या, पंजाबी भाज्या, जंक फूड यांचं प्रमाण कमीत कमी असायला हवं। संत्री, मोसंबी, चिक्कू, सफरचंद याबरोबरच आवळा सुद्धा पित्तशामक मानला जातो, त्यामुळे आवळ्यापासून तयार केलेला मोरावळा या दिवसात जरूर सेवन करावा, किंवा नुसती आवळा पावडर जरी रोज घेतलीत तरी सुद्धा त्याचा चांगला परिणाम होतो। खारट पदार्थ हे पित्त वाढवणारे असतात, त्यामुळे ज्यामध्ये मिठाचं प्रमाण जास्त आहे असं लोणचं, पापड, खारातली मिरची, तळणीची मिरची हे पदार्थ कमीत कमी सेवन करावेत। परंतु लिंबाचं लोणचं, आलेपाक, सुंठवडा यांचं योग्य प्रमाणात सेवन जरूर करावं, कारण आलं हे पाचक असतं आणि लिंबामुळे पचनशक्ती आणि प्रतिकार क्षमता दोन्ही वाढते। जिरेपूड, मिरपूड, बडीशेप, धने यांचा स्वयंपाकात सढळ हाताने उपयोग करावा, कारण हे सगळे मसाल्याचे पदार्थ भूक वाढवणारे आणि खाल्लेलं अन्न पचवण्यास मदत करणारे असतात। पित्ताचा उष्ण गुण कमी करण्यासाठी दूध, तूप, लोणी यांचं योग्य प्रमाणात सेवन जरूर करावं। ज्यांना उष्णतेमुळे बद्धकोष्ठतेचा त्रास असतो त्यांनी गरम दुधामध्ये एक चमचा साजूक तूप घालून रात्री किंवा पहाटे जरूर सेवन करावं, त्यामुळे नैसर्गिकरित्या पित्ताचं शमन होतं। म्हणूनच तर या दिवसात येणाऱ्या कोजागिरीला गरम दुधामध्ये बदाम, खारीक अशी पौष्टिक पदार्थ घालून ते गरम स्वरूपात रात्री सेवन करावेत अशी रीत आहे, जेणेकरून पित्ताचं शमन होईल। या दिवसात उष्णता खूप वाढत असल्यामुळे पाण्याचं प्रमाण पुरेसं असायला हवं। शहाळ्याचं पाणी, धन्याचं पाणी, वाळ्याचं पाणी जरूर प्यावं, जेणेकरून मूत्रसंसर्ग, लघवीला जळजळ अशा लक्षणांना प्रतिबंध होतो। ऋतुचर्येच्या बाबतीत विचार करताना लवकर उठून पायी चालण्याबरोबरच व्यायाम, हलकी योगासनं जरूर करावीत, ज्यामुळे पचनक्रिया उत्तम राहते। सकाळी स्नान करण्याच्या आधी चंदनाचं तेल किंवा खोबरेल तेल लावून मसाज करावा, ज्यामुळे त्वचेला स्निग्धपणा व्यवस्थित राहतो। या दिवसात घामामुळे त्वचाविकार होण्याचाही संभव असतो, त्यामुळे सैलसर सुती कपडे वापरले जावेत। पंचकर्म चिकित्सा ही आयुर्वेद शास्त्राचं वैशिष्ट्यपूर्ण चिकित्सा आहे, ज्यामुळे दोषांचा समूळ नाश होतो। त्यातीलच विरेचन कर्म हे तज्ज्ञांच्या देखरेखीखाली या ऋतूत जरूर करून घ्यावं। योगासनं, पायी फिरणं यांचा दिनचर्येत समावेश जरूर करावा, ज्यामुळे आतड्यांची कार्यक्षमता उत्तम राहून नैसर्गिकरित्या पोटाचं आरोग्य व्यवस्थित राहायला मदत होते। हे सगळे प्रकार आपण केले तर बदलत्या वातावरणात सुद्धा आपल्या आरोग्य व्यवस्थित राहील असा विश्वास मला वाटतो। धन्यवाद।
0: आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात शरद ऋतू आणि आरोग्य याविषयी आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर विनीता कुलकर्णी यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा आत्ताच आपण ऐकलात। सादर करते होते धीरज केदारी। ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती।

0: हा कार्यक्रम आपण पुन्हा ऐकू शकाल दुपारी 2:05. सकाळचे 6:50 आणि 18 सेकंद झाले आहेत. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम परिसर. परिसर.
1: श्रुती हो प्रसाद कुलकर्णीचा नमस्कार आणि परिसर कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमात सध्या आपण विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे यांनी लिहिलेली माहिती ऐकत आहोत. आज ऐकूया याचा दुसरा भाग. जगभरातल्या विविध संस्कृतींमध्ये सर्पपूजेचे संदर्भ आढळतात. कांस्य आणि लोहयुगातील सर्पचित्रांचे आकृतीबंध सापडलेले आहेत. साधारणतः सर्प हे ज्ञान, पुनर्जीवन, प्रजनन आणि संपदेचं प्रतीक मानले गेलेले आहे. ग्रीक संस्कृतीत एस्कलेपियस हा वैद्यकाचा देव मानला जातो. साप कात तक म्हणून पुनर्जीवनाचं प्रतीक आहे. या अर्थाने घेऊन इंडियन मेडिकल असोसिएशनने जे चिन्ह घेतलंय त्यात आपल्याला दंडाभोवती वेटोळं घातलेला सर्प दिसतो. सर्प अथवा नाग स्वतंत्र देवता मानले जातात किंवा काही देवतांशी त्यांचं नातं जोडलेलं दिसतं. महादेवांसह नागाचं नातं घट्ट असतं. गणपती स्वतःच्या शरीरावर नागबंध डौलांनी धारण करतो. नाग ही एकंदर शैव देवता समूहातील एक देवता आहे. भारतातल्या अनेक भागात नागदेवतेची मंदिरं आहेत. तसंच कुलदेवता म्हणूनही नागाची पूजा केली जाते. पश्चिम बंगालमध्ये मनसा नावाच्या नागदेवतेच्या पूजेचा मोठा प्रघात आहे. काही कथांनुसार ती शिवजन्मध्ये मनसा नावाच्या दिला उसावर आरूढ असते. सर्प हे क्रूरतेचं प्रतीक मानलं जाऊन त्याच्यावर अंकुश राहावा म्हणून मनसा देवी त्यांना आपल्या जवळ बाळगते अशी श्रद्धा आहे. मात्र सर्पांबद्दल शब्द हा असा समज करून घेणं चुकीचं आहे. त्यातला मुख्य अर्थ असा आहे की मनसा देवी ही मनाची अधिष्ठात्री देवता असून मन हे माणसाचा शत्रू किंवा मित्र असत. मनातले दुष्ट विचाररूपी विष ही देवी दूर करते म्हणून ती विषारी असते. तिचं वाहन हंस आहे. पाण्यातून जलद गती जाणारा हंस हे ज्ञानाचं प्रतीक आहे. ज्ञान वाहत राहिलं म्हणजे त्यात साचलेपणा येत नाही. नाग हे शक्तीचं प्रतीक देखील आहे. रणवीरा आणि पद्मावती नावाच्या योगिनी सर्पावर आरूढ असल्याचं वर्णन आढळत. बंगालमध्ये नागमंडल नावाचा नृत्याचा प्रकार आहे. सर्प हे सौंदर्याचं आणि वैद्यक शास्त्राचं प्रतीक मानलं जात. राठोड राजपूत आणि सोधा राजपुरोहित समाजात नागनेची या देवतेला महत्वाचं स्थान आहे. ती सर्पदेवता आहे. महाराष्ट्रात आपणा सर्वांना नागपंचमी हा नागपूजेचा दिवस माहिती असतो. या दिवशी बहुतांश ठिकाणी सर्पशिल्प पूजण्याची पद्धती आहे आणि तीच प्रथा योग्य आहे. नागपूजा प्रतीक रूपाने असावी हेच हिंदू धर्माने सांगितलेलं आहे. जिवंत सर्पांना पकडणं, दारोदार फिरवणं, त्यांना दूध पाजणं, लाया वाहणं इत्यादी गोष्टी धर्माचे भ्रष्ट रूप आहेत आणि अशास्त्रीय आहेत. सर्प हा निसर्गातला एक जीव आहे. त्याचं अन्न उंदीर, घुशी आदी आहे. पर्यावरणाच्या साखळीत त्याचं महत्वाचं स्थान असून तो शेतकऱ्यांचाही मित्र आहे. ही बाब ध्यानात घेणं गरजेचं आहे. जिवंत सर्प वा नागपूजेच्या हट्टापाई कित्येक सर्पांचा मृत्यू होतो, छळ होतो, त्यांचं निसर्गातलं स्थान धोक्यात येतं. उत्सव प्रियता असावी पण ती समाजघातक आणि निसर्गनाशक नसावी. सर्प पकडण्यासाठी असलेल्या पारंपरिक कौशल्यांचं रूपांतर सर्पांच्या संरक्षणाच्या कामात व्हायला हवं. त्यासाठी निसर्ग जतनाचं महत्व लोकांपर्यंत पोहोचायला हवं. वस्तुतः निसर्गातल्या प्रत्येक जीवाच्या ठिकाणी ईश्वर नावाचा दीप प्रकाशत असतो. त्याचा आदर राखायला शिका हे प्रत्येक पिढीतल्या संतांनी सांगितलेलं आहे. त्याचा भाव समाजाने समजून घेऊन कृतीत आणणं आवश्यक आहे. मात्र धर्म किंवा पूजा अर्चा जर आर्थिक फायद्याच्या दृष्टीने तोलल्या जाऊ लागल्या तर निसर्ग, पर्यावरण यांना निश्चितपणे हानी पोहोचायला सुरुवात होते. त्यासाठी समाजाची वैचारिक साक्षरता वाढवण्याबरोबर वन्यजीव कायदा अत्यंत महत्वाचा आहे. श्रोतेहो आताच आपण परिसर कार्यक्रमात विविध देवता, त्यांची वाहनं आणि पुरातन काळापासून मिळणारा पर्यावरण रक्षणाचा संदेश याविषयी डॉक्टर सुरुची पांडे

आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 MHz वर. श्रोत्यांनो, सकाळचे 6:55 झाले.

1927 मध्ये वॉर्नर ब्रदर्सचा जॅज सिंगर हा जगातील पहिला बोलपट अमेरिकेत प्रदर्शित झाला. सहा ऑक्टोबर 1949 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या हस्ते खडकवासला येथे राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या इमारतीची कोनशिला बसवण्यात आली. 6 ऑक्टोबर 1963 मध्ये पुणे आकाशवाणी केंद्राने सांगली हे उपकेंद्र सुरू झाले. ऑक्टोबर 2010 पासून इंस्टाग्रामची सुरुवात झाली. 6 ऑक्टोबर 1995 मध्ये 51 पेगासी बी दुसऱ्या सूर्याभोवती फिरणारा हा पहिला ग्रह शोधला गेला. सहा ऑक्टोबर 1893 मध्ये खगोल भौतिक शास्त्रज्ञ आणि संसद सदस्य मेघनाथ सहा यांचा जन्म झाला. कवी केशवसुत पारितोषिक विजेते कवी वामन रामराव तथा वारा कांत यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1913 मध्ये झाला. 6 ऑक्टोबर 1946 मध्ये अभिनेते चित्रपट निर्माते विनोद खन्ना यांचा जन्म झाला. 6 ऑक्टोबर 1972 मध्ये संगीतकार सलील कुलकर्णी यांचा जन्म झाला. 6 ऑक्टोबर 1978 मध्ये अंतराळात जाणाऱ्या पहिल्या चीनी महिला ल्यू यांचा जन्म झाला. हैदराबादचे 8वे निजाम राजकुमार मुकर्रम जाह यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1933 मध्ये झाला. भारतीय डोंगरी भाषेतील साहित्याबद्दल इंग्रजीत पहिले प्रकाशन केलेले लेखक पद्मश्री नीलंबर देव शर्मा यांचा जन्म झाला. शिखांचे 7वे गुरु गुरु हर राय यांचं निधन 6 ऑक्टोबर 1661 मध्ये झालं. भारताचे संरक्षण मंत्री व्ही के कृष्ण मेनन यांचं निधन 6 ऑक्टोबर 1974 मध्ये झालं. इतिहासकार वक्ते लेखक आणि पुणे विद्यापीठाचे कुलगुरू टिळक पद्मविभूषण महामहोपाध्याय दत्तू वामन पोतदार यांचं निधन 6 ऑक्टोबर 1979 मध्ये झालं. भारतीय संगीतकार शंकर जयकिशन जोडीतील संगीतकार जयकिशन पांचाळ यांचं निधन 6 ऑक्टोबर 1971 मध्ये झालं. आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. श्रोत्यांनो, सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.

0: पदार्थ ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जास रे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।

0: करता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र।
1: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलं। ते म्हणतात, नीती धर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं। इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो। खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही।
2: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका। हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया। चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती। आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ।

आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चान बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ माँसाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्या भ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीच्या गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.

श्रोत्यांनो, सकाळी 11 वाजता स्मृतिगंध या कार्यक्रमात अभिनेते निर्माते विनोद खन्ना यांच्यावर चित्रित माहिती आणि गीतं आपण ऐकू शकाल. कार्यक्रमाचं निवेदन असेल सरिता देशमुख यांचं आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील आशिष गावंडे. सकाळी ठीक 11 वाजता ऐकायला विसरू नका कार्यक्रम स्मृतिगंध.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: कार्यक्रमात बबल शो कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांच्याशी त्यांच्या आजवरच्या वाटचालीबद्दल केलेली बातचीत, मारलेल्या गप्पा.
1: स्वप्नच बघायला पहिल्यांदा घाबरतो हा, ते कुठं मी कुठं, हा जेव्हा मनात विचार येतो ना तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टीत सुपर वुमन व्हायला अजिबात जायचं नाही. सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचं डोकं देवानी दिलंय, फक्त आपण त्याचा वापर करत नाही.
0: सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते सुमित श्रीबाग. जरूर ऐका बुधवारी 7 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 8 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती केंद्रावरून आपण पुन्हा ऐकू शकाल.
2: हे जीवन सुंदर आहे.
3: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
4: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
3: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटे उकळलेलं पाणी द्यावं.
4: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
3: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
4: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.
3: चिकनगुन्याच्या डासांची उत्पत्ती साठवलेल्या स्वच्छ पाण्यात होते.
4: चिकनगुन्याच्या प्रतिबंधासाठी आठवड्यातून एकदा
3: घरातल्या पाण्याची सर्व भांडी, रांजण, सिमेंटच्या टाक्या, फुलदाण्या, कूलर, जुने टायर्स आणि ड्रम्स घासून पुसून कोरडे करून झाकून ठेवा.
4: ताप, डोकेदुखी, अंगदुखी आणि तीव्र सांधेदुखीचा त्रास झाला तर डॉक्टरांचा सल्ला त्वरित घ्यावा.
3: शासकीय दवाखाने, ग्रामीण रुग्णालय आणि प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये चिकनगुन्यावर विनामूल्य उपचार उपलब्ध आहे.
4: आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळा आणि चिकनगुन्या टाळा.
5: अहो काका, रस्त्यात तुमचा शी, अहो सगळे आजारी पडतील.
6: हो चुकलं रे गड्या.
5: अहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतली आहे. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
6: घेतो स्वच्छतेची शपथ, मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
7: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
8: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
9: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
10: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
11: आकाशवाणी पुणे, संध्या खान प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या, राज्यात

या 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात, दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक स्थापन, एमपीएससीच्या आजी माजी अध्यक्षांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस, विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला टी20 क्रिकेट सामना आज लखनौमध्ये. आता सविस्तर बातम्या. राज्यात सर्वत्र येत्या 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राज्यात यंदा अल्निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात मोठी घट झाली असून अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्ट पर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार कपात वाढवावी असं सरकारनं स्पष्ट केलं. पिण्याचं पाणी, जनावरं आणि चाऱ्याची गरज भागल्यानंतरच उर्वरित पाण्याचं सिंचनासाठी वाटप केलं जाईल. रब्बी हंगामातही कमी पाणी लागणाऱ्या तसंच जास्त चारा देणाऱ्या पिकांना प्राधान्य देणे आदेश सरकारनं दिले आहेत. औद्योगिक क्षेत्रानं एकंदर वापरापैकी किमान 30% पाण्याचा पुनर्वापर करणं सरकारनं अनिवार्य केलं आहे. जलस्रोतांमधला अनधिकृत उपसा थांबवण्यासाठी तत्काळ विशेष मोहीम राबवण्याचे निर्देशही सरकारनं दिले आहेत. दरम्यान राज्यातील दुष्काळाची प्रत्यक्ष पाहणी करण्यासाठी केंद्र शासनानं केंद्रीय पथकाची स्थापना केली असून हे पथक लवकरच राज्याचा पाहणी दौरा करणार आहे. हे पथक राज्य शासनाच्या समन्वयानं दुष्काळग्रस्त भागांची प्रत्यक्ष पाहणी करणार असून दुष्काळाच्या परिस्थितीचं मूल्यांकन करून तातडीनं केंद्र शासनाला अहवाल सादर करणार आहे. राज्यातील दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्य विभागानंही पुढाकार घेतला आहे. दुष्काळग्रस्त भागातल्या लोककलावंतांना मदत होईल असे कार्यक्रम तयार करणं, दुष्काळग्रस्त भागात रोजगार निर्मिती तसंच जलस्रोतांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी नियोजन करण्यात आलं आहे. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष तसंच सदस्यांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांना केली आहे. उच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी आणि 3 महिन्यात अहवाल मागवून त्या निष्कर्षांच्या आधारे पुढील कार्यवाही केली जावी असं त्यांनी या शिफारस पत्रात म्हटलं आहे. दरम्यान पुण्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कारभाराविरोधात सुरू असलेली आंदोलनं बेकायदेशीर असल्याचं पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं आहे. परवानगी नाकारल्यानंतरही आंदोलन सुरू ठेवल्यानं आयोजक आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचं कुमार यांनी सांगितलं. या प्रकरणी 29 अभ्यासिका चालकांसह 51 विद्यार्थ्यांना पोलिसांनी नोटिसा बजावल्या आहेत. अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आज होणारा नियोजित संप आणि मोर्चा महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर मागे घेण्यात आला आहे. महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघानं मंत्रालयात काल झालेल्या बैठकीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर हा संप मागे घेण्याचं आश्वासन दिलं. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी महायुतीच्या उमेदवार स्मिता जाधव आणि पुणे शिक्षक मतदारसंघासाठी कौस्तुभ गावडे यांनी काल उमेदवारी अर्ज दाखल केले. नागपूर पदवीधर मतदारसंघातून भाजपाच्या सुधाकर कोहळे आणि काँग्रेसच्या अभिजित वंजारी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून सतीश चव्हाण यांनी तर महाविकास आघाडीकडून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उमेदवार दिलीप घुगे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसनं पुणे शिक्षक मतदारसंघातून जयंत आसगावकर यांना तर अमरावती शिक्षक मतदारसंघातून आदिती पोहरे यांना उमेदवारी दिली आहे. उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 23 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. दरम्यान अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजप आणि महाविकास आघाडीतील अंतर्गत मतभेद उघड झाले आहेत. भाजपचे चंद्रशेखर भोयर आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. महाविकास आघाडीतल्या शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाकडून दत्तात्रय लहाने यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला. महायुतीतील जागा वाटपाबाबत सकारात्मक चर्चा सुरू असून बंडखोरी झालेल्या ठिकाणी माघारीच्या अंतिम दिवसापर्यंत संबंधितांशी चर्चा केली जाईल असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट

0: केलं तर महाविकास आघाडी पूर्ण ताकदीनं आणि एकजुटीनं निवडणूक लढवत असल्याचा दावा हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. यानिमित्त सुरू असलेल्या आमच्या विशेष मालिकेत आज जाणून घेऊया कलम 370 मागे घेण्याच्या घटनेसंबंधी.
1: स्वातंत्र्यानंतर तत्कालीन कारणांसाठी जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 लागू करण्यात आलं, मात्र त्यानंतरच्या प्रत्येक सरकारनं या विषयापासून लांब राहणंच पसंत केलं. 5 ऑगस्ट 2019 रोजी मोदी सरकारनं जम्मू काश्मीरमधली राष्ट्रपती राजवट, कलम 370 हटवण्याबाबतचा संसदेतला ठराव आणि कायद्याची पुनर्रचना या सर्व घटना एकाच दिवशी अंमलात आणल्या. कलम 370 हटवल्यानंतर हिंसाचार होईल ही भीती मोदी सरकारनं ठोस योजना आखून आणि पूर्वतयारी करून फोल ठरवली. कलम 370 ही कायमच एक तात्पुरती तरतूद होती असा निर्णय देऊन सर्वोच्च न्यायालयानं 2023 डिसेंबर महिन्यात सरकारच्या निर्णयाला स्थगिती द्यायला नकार दिला. त्यानंतर 2024 मध्ये राज्यात निवडणुका घेण्यात आल्या. 1949 मध्येच कलम 370 ही तात्पुरती सोय असल्याचं जाहीर करण्यात आलं होतं, मात्र ते मागं घेण्यासाठी 70 वर्षांचा काळ जावा लागला. आकाशवाणी बातम्यांसाठी सुरेखा जोशी, पुणे.
0: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला. तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्य बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहना यांच्या पीठानं नोटिसा बजावल्या. काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबद्दल विचार करू असंही पीठानं स्पष्ट केलं. याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वापरलेल्या 6 क्रमांकाच्या अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी काल मुंबईत महिला सुरक्षा कार्यालयात महिलांचं संरक्षण आणि महिलांशी संबंधित कायद्यांचा आढावा घेतला. राष्ट्रीय महिला आयोगाच्या वतीनं एका खासगी बँकेच्या कर्मचाऱ्यांसाठी पॉश म्हणजेच कार्यस्थळी महिलांवरील लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याबाबत कार्यशाळा घेण्यात आली. ज्येष्ठ महिलांशी संबंधित कायदेशीर तरतुदींवर चर्चाही करण्यात आली. या चर्चेतून समोर आलेल्या सूचना राज्य सरकारकडे सादर करण्यात येणार आहेत. हिंगोलीमध्ये फटाक्याच्या एका गोदामाला काल लागलेल्या आगीत दोघांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. या दुर्घटनेत 8 ते 10 जण गंभीर जखमी झाले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत सातारा जिल्ह्यातील खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे. जिल्ह्यातील सुवर्ण पदक विजेत्या खेळाडूंचं काल साताऱ्यात भव्य स्वागत करण्यात आलं. साहिल जाधव, ऋतुजा पिसाळ आणि सुदेशना शिवणकर यांच्या सन्मानार्थ शहरात विजय दौड काढण्यात आली. जिल्हाधिकारी संतोष पाटील आणि पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांच्या हस्ते तिन्ही खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. व्हिएतनाम इथं झालेल्या 19व्या अंतराळ शास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय चमूला 4 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक मिळालं. 64 देशातील 307 विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभाग घेतला होता. 4 सुवर्ण पदकांसह भारत आणि यजमान व्हिएतनाम संयुक्तपणे 3 क्रमांकावर राहिले. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला T20 सामना आज लखनौ इथं होणार आहे. सामना संध्याकाळी 7 वाजता सुरू होईल. हवामान. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे तर मराठवाड्यात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात येत्या 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात, दुष्काळाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय पथक स्थापन, MPSCच्या आजी माजी अध्यक्षांची चौकशी करण्यासाठी समिती स्थापन करण्याची मुख्यमंत्र्यांची राज्यपालांना शिफारस, विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आणि भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला पहिला T20 क्रिकेट सामना आज लखनौमध्ये. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECINET ऍप वर ऑनलाईन

0: सारी सुविधा देखील उपलब्ध.
1: सगळ्यावरचे प्रेम जणू हे धुंद परसते आहे.
2: मैत्रिणींनो, बुधवारच्या वनिता मंडळ कार्यक्रमात बबल शो कलाकार चैताली माजगावकर भंडारी यांच्याशी त्यांच्या आजवरच्या वाटचाली बद्दल केलेली बातचीत, मारलेल्या गप्पा.
3: स्वप्नच बघायला पहिल्यांदा घाबरतो हा, ते कुठं मी कुठं हा जेव्हा मनात विचारत होता तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही. छोट्या छोट्या गोष्टीत सुपर वुमन व्हायला अजिबात जायचं नाही. सगळ्यांना वेगळ्या वेगळ्या तऱ्हेचं डोकं देवानी दिलंय, फक्त आपण त्याचा वापर करत नाही.
2: सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादर करते सुमित श्रीबाग. जरूर ऐका बुधवारी 7 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ कार्यक्रम पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 8 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती केंद्रावरून आपण पुन्हा ऐकू शकाल.
1: हे जीवन सुंदर आहे.
4: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडीतच टिकडे.
5: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
4: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
5: आता मी पण घेते.
6: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
7: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
8: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 MHz वर आणि प्रसारभारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा. सकाळचे 7:22 34 सेकंद झाली आहेत.

0: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: मंद्र मध्य तार सप्तकाची नव्या जुन्याच्या संगमाची माहिती मनोरंजनाची ही सगळी वैशिष्ट्य आपल्या अमरावती आकाशवाणीची श्रोतेहो ऐकत रहा तुमची आमची आवडती अमरावती आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावती आकाशवाणी केंद्र
3: उत्सव आनंदाचे हे दिवस व्यापार व्यवसायाचे हे दिवस तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात तेव्हा आमच्याशी संपर्क करा आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत आमचा पत्ता
3: आकाशवाणी अमरावती केंद्र जाहिरात विभाग तपोवन कॅम्प रोड अमरावती
4: आजच संपर्क करा

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आपण आमचं प्रसारण आता ऐकू शकता. यावेळी सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी अवंती विनोद देसाई आपले मनपूर्वक स्वागत करते. खादी ही केवळ वस्त्र निर्मितीची परंपरा नसून ग्रामीण अर्थव्यवस्था आणि रोजगाराला चालना देणारे एक महत्वाचे माध्यम आहे. आजच्या भागात महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची वाटचाल, खादी क्षेत्राची सद्यस्थिती, कारीगरांसमोरील आव्हाने आणि भविष्यातील संधी याविषयी आपण जाणून घेणार आहोत. यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाचे सभापती माननीय श्री रवींद्र साठे सर. सर, दिलखुलास कार्यक्रमात आपले मनपूर्वक स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: मला तुम्हाला विचारायचं आहे की महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची स्थापना नेमकी कशी झाली, कधी झाली आणि कुठच्या उद्देशाने झाली?
1: आज इथे मुलाखत होती आणि खादी विषयाबद्दल अतिशय आनंद होतोय. एकतर तुम्ही मगाशी म्हणालात की खादी केवळ वस्त्र नाही, तर तो एक विचार आहे. त्यामुळे स्वातंत्र्य लढ्यात खादीला खूप एक वेगळं स्थान प्राप्त झालेलं आहे, कारण स्वदेशी, आत्मनिर्भरता, स्वावलंबन या सगळ्याचं ते प्रतीक होतं. त्यामुळे महात्मा गांधींनी या सगळ्या चळवळीला एक, ज्याला आपण म्हणू की त्याला एक ऊर्जितावस्था आणली. खादी जसा हा विषय हा रामायण महाभारत काळापासून जोडलेला आहे, त्यामुळे पुरातन काळापासून खादी आहे. त्या खादीला फक्त ऊर्जितावस्था आणली ती महात्मा गांधींनी, आणि म्हणून त्यांनी स्वातंत्र्याला, स्वातंत्र्य मिळवताना हे एक शस्त्र म्हणून, अस्त्र म्हणून या सगळ्या खादी चळवळीकडे त्यांनी बघितलं, आणि तो एक सगळ्या स्वातंत्र्य चळवळीचा तो एक आत्मा होता. त्यामुळे अनेक जण त्या सर्व चळवळीत सहभागी झाले होते स्वदेशीच्या आत्मभावनेतून. आणि मग स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, स्वातंत्र्य मिळवणं हा एक त्याचा एक उद्देश होताच, पण जे स्वदेशीचं, ज्याला इंग्रजीत आपण स्पिरिट म्हणतो, हे ते कायम होतं स्वदेशी कपड्याबद्दलचं. त्यामुळे 1956-1957 साली केंद्रात ह्या सगळ्या विषयाला पुढे नेण्यासाठी, कारण ग्रामीण रोजगार निर्माण करणं हेच त्याचं मुख्य काम आहे, त्यामुळे केंद्रात खादी आणि ग्रामोद्योग आयोग हा 56-57 दरम्यान झाला. आणि मग पुढे सर्व राज्यांमध्ये राज्यस्तरावर खादीची मंडळं झाली. जसं महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळ हे 1960 कायद्यान्वये सुरू झालं, आणि प्रत्यक्ष त्याचं काम हे 1962 साली सुरू झालं. त्यामुळे हा खादीचा मंडळाचा इतिहास आहे. आणि या सगळ्या महाराष्ट्राच्या एकूण खादी मंडळाकडे जर बघितलं तर त्याला खूप चांगला इतिहास आहे. एक तर महाराष्ट्र म्हणजे संपूर्ण देशात वर्धा हे स्वातंत्र्य चळवळीचं केंद्र बनलं होतं, कारण तिथून खादीची अनेक कामं सुरू होती, अनेक केंद्र चालू होती, अनेक त्याच्या क्रिया चालू होत्या. त्यामुळे महाराष्ट्राला एक आगळं वेगळं स्थान आहे. आणि अशा सगळ्या पृष्ठभूमीवर आपलं मंडळ हे इथं सुरू झालं महाराष्ट्रात. आणि 20 पागे आज आपण रोजगार हमी योजना, कारागीर रोजगार हमी योजना या सगळ्या तिथे जनक आहेत. आणि याच योजनेचं मनरेगा आज केंद्रात आपण बघतोय, ती योजना ह्याच एक विस्तारित स्वरूप आहे. त्यामुळे 20 पागे आहेत, बाळासाहेब भारदे आहेत, प्रभाकर कुंटे आहेत, डॉक्टर शांताराम बापू करमळकर आहेत, अशी सगळी थोर मंडळी या मंडळाची सभापती म्हणून राहिलेले आहेत. आणि अशा सगळ्या पृष्ठभूमीवर या मंडळाचं काम गेली अनेक वर्ष सुरू होतं. आणि आपल्याला माहिती आहे की या सगळ्या ग्रामीण भागात मुख्यत्वे ग्रामीण कारागीर आहेत, या कारागीर आहेत, बलुतेदार आहेत, या सगळ्यांना एक व्यासपीठ उपलब्ध आपलं मंडळ अनेक वर्षांपासून करून देत आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेसाठी एक पूरक असं काम हे मंडळ करत आहे अनेक योजनांच्या माध्यमातून. त्यामुळे मंडळाचं हे महाराष्ट्रातलं एक स्थान आहे असं मला वाटतं.
0: सर, मंडळ आणि चळवळीबद्दलच आपण बोलतोय तर खादी फॉर फॅशन, वोकल फॉर लोकल ह्या सगळ्या ज्या आपल्या

0: सरकारच्या चळवळी आहेत त्याच्यामध्येच खादीचा प्रसार वाढवण्यासाठी मंडळ नक्की काय काय योजना किंवा काय काय उपाय करताय?
1: बरोबर, आपल्या देशाचे आत्ताचे पंतप्रधान आहेत माननीय नरेंद्र मोदी यांना एक श्रेय द्यायला लागेल आपल्याला, कारण 2014 नंतर त्यांनी एक वेगळ्या पद्धती त्याला एक वेगळं परिमाण प्राप्त करून दिलं आणि स्वतः ते खादी या विषयाचे एका अर्थाने ब्रँड अँबॅसेडर असे बनलेले आहेत आणि म्हणून त्यांनी घोषणाच केली की सुरुवातीला तुम्ही म्हणालात की खादी फॉर नेशन होती, खादी फॉर फॅशन झाली आणि आपले पंतप्रधान म्हणतात की आता हा जो सगळा दौर आहे, हा सगळा कालावधी, हा जो काळ आहे, हा खादी फॉर ट्रान्सफॉर्मेशनचा आहे असं त्यांचं आत्ताचं घोषवाक्य आहे. त्यामुळे नरेंद्र मोदींनी या विषयाला खूप पुढे नेलेलं आहे. आपण जर गेल्या 10-12 वर्षातली खादीची विक्री बघितली संपूर्ण देशातली तरी जवळजवळ 10-12 पटीने वाढलेली आहे. त्यामुळे हे खादीला एक प्रतिष्ठा प्राप्त व्हायला लागलेली आणि या सगळ्या पृष्ठभूमीवर मंडळाने घोषणा केली की हर घर खादी घर घर खादी की प्रत्येकाचा कर्तव्य. आणि आज आपल्याला माहिती आहे की एक काळ असा होता की त्या काळी खादीचा परिवेश म्हटला की राजकीय नेत्याचंच त्याला स्वरूप आहे किंवा राजकीय नेतेच खादी मंडळी फक्त वापरतात असं एक चित्र समाजात होत. पण आम्ही असं म्हणतो की खादी हे सर्वसामान्यांचं प्रतीक बनलं पाहिजे, सर्वसामान्यांचं वस्त्र बनलं पाहिजे. म्हणून आम्ही घोषणा केली मंडळाने की हर घर खादी घर घर खादी. त्यामुळे आम्ही सर्वांना सांगतो की तुम्ही सुरुवात खादीच्या रुमालाने करा, खादीचा रुमाल वापरा सुरुवात म्हणून. बाकी खादीचं जॅकेट आहे, खादीचा बाकीचा पेहराव आहे, साड्या आहेत, अन्य काही गोष्टी त्या तुम्ही कराच, पण सुरुवात खादीच्या रुमालाने करा. दुसरं असं की आत्ता केंद्र सरकारचा एक संकेत आहे की राज्य सरकारच्या किंवा सगळ्या सरकारी कर्मचाऱ्यांनी आठवड्यातनं एक दिवस हे खादी परिधान केलं पाहिजे. त्यामुळे आमचाही तो आग्रह महाराष्ट्र शासनाकडे आम्ही जिथे जातो त्या सर्वांना सांगतो की एक तुम्ही आठवड्यातला एक दिवस ठरवा. आणि अनेक जणांनी ते पाळायला सुरुवात केलेली आहे. आमच्या मंडळाने दर सोमवार, हा दर सोमवार आमचे खादीचे जेवढे कर्मचारी आहेत हे सर्व खादी परिधान करून येतात. आमचे 300 कर्मचारी आहेत सगळ्या महाराष्ट्रात, प्रत्येक जिल्ह्यात आमचं कार्यालय. त्यामुळे हर घर खादी घर घर खादी असा एक आम्ही नारा दिलेला, अशी घोषणा केलेली आहे. दुसरं महत्वाचं असं की शासकीय कार्यालयात आम्ही हे सर्वांना आग्रह करतो आणि तसंच अनेक व्यावसायिक आस्थापन आहेत ज्याला इंग्रजी भाषेत कॉर्पोरेट म्हणतात अशा जगतात सुद्धा आम्ही आवाहन करायला सुरुवात केलेली आहे. महाविद्यालयीन तरुण आहेत, महाविद्यालय अशा सगळ्या ठिकाणी जिथे जिथे आपल्याला प्रचार करता येईल अशा सगळ्या ठिकाणी आपण खादीचा प्रचार अशा प्रकारे करतो. आणखीन एक महाराष्ट्र शासनाचं एक कौतुकास्पद अशी गोष्ट शासनाने केलेली आहे ते म्हणजे खादीचे जे आमचे उद्योजक आहेत जे वस्त्र निर्माण करणार आहेत किंवा ज्याला इंग्रजीत रेडीमेड गार्मेंट्स म्हणतात की तयार कपडे आपण म्हणतो, तर सरकार अनेक विभाग हे कपडे खरेदी करतं. तर त्याच्यात सरकारचं असं धोरण आहे महाराष्ट्र सरकारचं की त्यातलं 30% वाटा हा आमच्या खादी मंडळाशी जोडलेले जे लघु उद्योजक आहेत त्या लघु उद्योजकांना सुद्धा त्यांच्या मार्फत आपण पुरवठा करतो. त्यामुळे एका अर्थाने खादी आणि असे तयार कपडे अशांसाठी आपल्याला लघु उद्योजक जे आहेत महाराष्ट्रातले यांनाही खूप मोठ्या प्रमाणात हे प्रोत्साहन मिळतं. त्यामुळे अशा प्रकारे आम्ही खादीला एक प्राधान्यक्रम ठरवून आम्ही या गोष्टी काही सुरू केलेल्या आहेत.
0: आताच तुम्ही लघु उद्योजकांचा उल्लेख केलात किंवा एकूणच आपण महाराष्ट्रातले कारागीर म्हणू, तर आता जे खादी निर्मितीमध्ये आपले कारागीर आहेत तर त्यांची सद्यस्थिती काय आहे?
1: महाराष्ट्रातलं वर्धा हे एकेकाळचं खूप मोठं केंद्र होतं खादी चळवळीचं. एक काळ असा होता की महाराष्ट्रात 72 संस्था चालू होत्या, 72-75 पर्यंत संस्था चालू होत्या. पण हळूहळू खादी संस्थांपुढची आव्हानं सुद्धा जी उभी राहिलेली आहेत जसं अनेक कॉर्पोरेट क्षेत्रातले याच्यात उतरलेले आहेत त्यामुळे खादीवर काम करणारा जो कामगार आहे किंवा जो कारागीर आहे याच्या मजुरीचा प्रश्न आहे. किंवा खादी संस्थांकडे मुख्य आज जे एक संकट आपण ज्याला म्हणू की आव्हान असं म्हणू ते आहे ते अर्थाचं, कारण त्या आर्थिकदृष्ट्या स्वतःच्या पायावर अजून तेवढ्या प्रमाणात उभ्या राहिलेल्या नाहीत. त्यामुळे सरकारकडे आम्ही मागणी केलेली आहे की यांना आपण प्रबळ केलं पाहिजे, यांना सक्षम केलं पाहिजे, यांच्या कारागिरांना आपण व्यावसायिक दृष्टिकोन शिकवला पाहिजे. तर अशा अनेक गोष्टी घेऊन आम्ही सरकारपुढे प्रस्ताव दिलेला आहे. त्यामुळे आज बघायला गेलं तर महाराष्ट्रात 20-25 संस्था खूप चांगल्या पद्धतीत काम करतात, पण ही संख्या वाढवायला पाहिजे. जो एकेकाळ होता 75 पर्यंत संस्था होत्या इथपर्यंत आपली जाण्याची कल्पना आहे. त्यामुळे आम्ही या सगळ्या संस्थांचं नेटवर्किंग एक जाळं आपण तयार करतोय, या संस्थांना एकत्र करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याला अधिक सक्षम कसं करता येईल हाही आमच्या पुढे सगळा प्रस्ताव आहे. आम्ही सरकारला प्रस्ताव दिलेला सुद्धा आहे की सगळ्या महाराष्ट्राचंच एकूणच एक एकात्मिक धोरण

0: खादीभूषण आपण करावं, या सगळ्या संस्थांना अनुदान मिळावं. आणि जो मजूर आहे किंवा जो विणकर आहे किंवा जो सूत कातणार आहे अशाला थेट अनुदान मिळालं पाहिजे, त्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे. आणि ज्या संस्था आहेत त्या संस्थांना सुद्धा अनुदान मिळालं पाहिजे असं मी खादी आणि आयोगाच्या माध्यमातून, ग्रामोद्योग आयोग जो केंद्रातला आहे हे देतातच आहेत एका अर्थात, पण त्याला महाराष्ट्र शासनाने सुद्धा जोड दिली, त्या सगळ्या संस्था पुन्हा सगळ्या मजबूत होतील, सक्षम होतील, त्यामुळे त्या दृष्टीने आपले प्रयत्न चालू आहेत.
1: पण आता त्यांच्या समोरची आव्हानं किंवा अडचणींबद्दल बोलतोय तर त्याच्यातच आणखीन माझा पुढचा प्रश्न आहे की आता काही खासगी कंपन्याही यात येत आहेत, भरपूर मार्केटिंग डिजिटलायझेशन चालू आहे, तर खरंच जे कारीगर आहेत, कामगार आहेत, त्यांच्या समोरची सध्याची आव्हानं आणि अडचणी कोणत्या आहेत?
0: नाही, एक तर म्हटलं की ह्याच्यात मजुरी खूप कमी मिळते, त्यामुळे जे म्हणजे जे विणतात किंवा जे सूत कापतात यांना सक्षम करणं आवश्यक आहे, त्यामुळे आम्ही अनुदानाच्या माध्यमातून त्यांच्या खात्यात थेट पैसे मिळतील, त्यांची मजुरी वाढेल, अशा प्रकारचं आमचं एक धोरण आहे आणि आमचा एक प्रस्ताव आहे. दुसरं असं सर्वात मोठं आव्हान आहे की पेळू, ज्याला कच्चा माल आपण म्हणतो खादी तयार करायचे, तर तो पेळूचा स्थानिक कारखाना इथे महाराष्ट्रात दुर्दैवाने नाहीये, त्यामुळे परराज्यातनं आपल्याला पेळूची मागणी करायला लागते. त्यामुळे आम्ही असा प्रस्ताव ठेवलाय की जे एकात्मिक धोरण आम्ही म्हटलेलं आहे सरकारकडे की हा पेळूचा कारखाना सुद्धा हा आपल्याला महाराष्ट्रात आपल्याला निर्माण करायला लागेल. खादी मंडळाच्या काही जागा आहेत त्या जागांवर सुद्धा आपल्याला अशा प्रकारे एक स्वतंत्र कारखाना पेळूचा, हे कापूस उत्पादन इथे होतो पण त्याच्यापासून पेळू लागतो, हा पेळूचं उत्पादन आपल्याला दुर्दैवाने महाराष्ट्रात आज नाहीये, पण ते करण्याचा आम्ही सरकारला हा प्रस्ताव दिलेला आहे. तर पेळूची निर्मिती झाली तर ह्या सगळ्या कार्याला अनेक गती मिळेल आणि परराज्यांवर आपल्याला अवलंबून राहता येणार नाही, ही एक स्थिती आहे. दुसरी स्थिती अशी आहे की आज सगळे खादीचे उत्पादक आहेत यांना विपणन म्हणजे इंग्रजीत ज्याला मार्केटिंग म्हणतो या विपणनासाठी त्यांना योग्य ती यंत्रसामुग्री किंवा आज सोशल मीडियाचा जमाना आहे, त्यामुळे याला सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्याला त्याचं ब्रँडिंग त्याच्या कपड्यांचं किंवा या खादी विषयाचं, त्यामुळे विपणनासाठी एक नेटवर्किंग उत्पन्न करणं आणि दुसरं त्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याला सक्षम करणं आणि तिसरं असं की ज्याला ई कॉमर्स म्हणतो, ई कॉमर्स आहे किंवा अनेक अशी पोर्टल आहेत, ह्या पोर्टलवर त्यांची सगळी माहिती आणणं त्या माध्यमातून मग अनेक जणांना त्याच्यावर मागणी करता येईल, त्यामुळे हा आमचा प्रयत्न चालू आहे. दुसरं असं की खेळतं भांडवल त्याची कमी आज ज्या संस्था आहेत त्या संस्थांना खेळतं भांडवल आज पुरेसं उपलब्ध होत नाही, त्यामुळे खेळतं भांडवल सुद्धा आपल्याला कसं देता येईल याचाही आम्ही विचार करतोय आणि कमी व्याजदराने त्यांना कर्ज कसं देता येईल हाही आम्ही एक प्रस्तावात तो विचार केलेला आहे, अशा प्रकारे काही उपाययोजना आम्ही करतोय.
2: श्रोते हो, आजच्या भागात आपण महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाची वाटचाल, खादी क्षेत्राची सद्यस्थिती आणि कारीगरांसमोरील विविध प्रश्नांविषयी माहिती घेतली. याच विषयी पुढील भागात अधिक सविस्तर वेद घेणार आहोत. तोपर्यंत दिलखुलास ऐकत रहा. आजच्या भागासाठी इथेच थांबूया. मी अवंती विनोद तुमची रजा घेते. पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25. तोपर्यंत नमस्कार.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 7:40 झाले आहेत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: टिकूजी 100 ग्रॅम पेढे द्या ना.
2: 250 ग्रॅमच्या खाली नाही मिळणार.
1: अरे का,
2: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
1: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत.
2: बँक अकाउंट विना मिनिमम?
1: हो, बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स, पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल.

0: ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना।
1: दे बाबा,
2: आरबीआय सांगते बीएसबीडी अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही मॅक्सिमम फायदे सही।
3: कुठे आहे
4: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
3: हे तर झटपट काम आहे।
4: कसं?
3: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या
4: आणि बाकी चेंजेस
3: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने। केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी।
4: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे। आरबीआय सांगते
5: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल।
6: FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे। श्रोत्यांनो प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा।
7: सूचना: या कार्यक्रमात तज्ञांनी व्यक्त केलेले विचार हे पूर्णतः व्यक्तिगत आहेत। रेडिओ चॅनल आणि ऍड एजन्सी तज्ञांच्या विचारांशी सहमत असतीलच असं नाही।
8: नमस्कार श्रोते हो, अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। श्रोते हो, अनुरूपचे तन्मय कानेटकर आज आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याशी गप्पा मारूयात। नमस्कार तन्मय सर।
9: नमस्ते
8: तन्मय। मला असं विचारायचं आहे की आपले जे थेट भेट कार्यक्रम होत असतात परदेशामध्ये, तर यावर्षी आपला थेट भेट कार्यक्रम कुठे आहे आणि तो कसा होणार आहे?
9: आपण थेट भेट कार्यक्रम कायमच परदेशात घेत असतो आणि दरवर्षी वेगवेगळ्या देशांमध्ये पण पोहोचायचा प्रयत्न करत असतो। श्रोत्यांना लक्षात असेल तर यावर्षी आपण पहिल्यांदाच न्यूझीलंडमध्ये सुद्धा इव्हेंट घेतला होता या वर्षाच्या सुरुवातीला ऑस्ट्रेलियाबरोबरच। तर 2 वर्षांपूर्वी आपण युरोपमध्ये सुरुवात केली होती आणि पुन्हा एकदा आपण युरोपमध्ये आपले इव्हेंट घेऊन जातो। नुकतेच आपले अमेरिकेमधले पण इव्हेंट झाले, नुकताच आपला न्यूयॉर्कचा इव्हेंट झाला आणि त्याला अतिशय तुडुंब प्रतिसाद असा मिळाला आणि सगळ्या पार्टिसिपंट्सनी सगळ्या आपल्या मुलामुलींनी तिथे सहभाग नोंदवला, एकमेकांची गप्पा मारल्या आणि तशाच पद्धतीचा आपला पुढचा इव्हेंट हा आता युरोपमध्ये असणार आहे।
8: याबद्दल अजूनही जाणून घेऊयात, पण त्याआधी श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणी साठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991। तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com। तर तन्मय, आपण जसं बोललो तसं हे थेट भेट कार्यक्रम म्हणजे नेमकं काय असतं?
9: अनेकदा मेळावा असं म्हणल्यानंतर जे चित्र डोळ्यासमोर उभं राहतं त्यातलं ह्याच्यामध्ये काहीच नसतं, कारण आजच्या पिढीला टिपिकल ट्रेडिशनल जे मेळावे असतात ती काही आवडणारी गोष्ट नाहीये। ज्याच्यामध्ये स्टेजवरती जायचं असतं, स्वतःची माहिती सांगायची असते, त्याला एक मार्केट फील होतो, बाजार असल्यासारखं वाटतं आणि ते कोणालाच आवडत नाही की स्वतःच मंचावर जायचं आणि माहिती द्यायची आणि सगळेजण तुमच्याकडे अगदी बघत असणार। तर हे खूपच ऑकवर्ड करणारी पद्धत होती पूर्वी, जी अनुरूपने बंद करून बरीच वर्ष झाली, किमान 22-23 वर्ष तरी झाली।
8: श्रोते हो, सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा किंवा डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था। आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच दोनाचे चार हात करा, कारण इथे लग्न जमते। अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991। तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता, वेबसाईट www.anurupviwaha.com।
9: तर अनुरूपचे जे इव्हेंट असतात त्याला आपण म्हणूनच मेळावा न म्हणता थेट भेट म्हणतो, जिथे फक्त मुलं मुली असतात आणि मुलं मुली एकमेकांबरोबर गप्पा मारू शकतात। एकूणच त्याचं डिझाईन अशा पद्धतीने केलेलं आहे त्या इव्हेंटचं की त्यांचं एकमेकांबरोबर इंटरॅक्शन होईल, एकमेकांबरोबर चर्चा होईल आणि एकमेकांना जाणून घेण्याची संधी त्यांना मिळेल आणि लग्नाच्या दृष्टीने जाणून घेण्याची संधी मिळेल। तर त्या दृष्टीने सगळं ते डिस्कशन राऊंड आणि एकूण ऍक्टिव्हिटीज, ग्रुप ऍक्टिव्हिटीज असं सगळं डिझाईन केलेलं आहे आणि ते महत्वाचं आहे असं आम्हाला वाटतं, कारण विशेषतः परदेशात जिथे आता बर्लिन आणि लंडन या दोन्ही ठिकाणी इव्हेंट्स आहेत, तिथे एकमेकांना भेटणं हे कठीण असतं, वीकेंडलाच भेटणं होतं किंवा वेगवेगळ्या शहरांमध्ये तिथल्या त्या देशांमध्ये राहत असतात लोक, तर जेव्हा ते भेटतील तेव्हा एकमेकांना जाणून घेणं त्यांनी आवश्यक आहे। या दृष्टीने हे इव्हेंट्स असतात, या दृष्टीने हे थेट भेट कार्यक्रम असतात।
8: श्रोते हो, बर्लिन मध्ये आणि लंडन मध्ये सुद्धा आपला अनुरूपचा थेट भेट कार्यक्रम होणार आहे। तसंच सर्व जातीय उच्च शिक्षित म्हणजे किमान शिक्षण डिप्लोमा

0: आता डिग्री असणाऱ्या मराठी आणि आता गुजराती वधूवरांसाठी सुद्धा अनुरूप विवाह संस्था. 51 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव असलेली 100% पर्सनल असिस्टन्स देणारी अनुरूप विवाह संस्था. आजच नाव नोंदणी करा आणि यंदाच 2-4 हात करा, कारण इथे लग्न जमते. अधिक माहितीसाठी आणि नाव नोंदणीसाठी संपर्क 1800-267-7991 1800-267-7991. तसंच थेट भेट कार्यक्रमासाठीची नोंदणी सुद्धा तुम्ही अनुरूपच्या वेबसाईटवर करू शकता. वेबसाईट www.anurupviwaha.com. तेव्हा श्रोते हो, पुन्हा भेटूयात अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात तन्मय कानेटकर यांच्यासह. तोपर्यंत नमस्कार.
1: नमस्कार. निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर.
2: प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. श्रोत्यांनो, आता प्रसारित करीत आहोत नाट्य संगीत.

0: निर्मिती संकल्पना अमेय जोगळेकर।
1: प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून। श्रोत्यांनो आता प्रसारित करीत आहोत नाट्य संगीत। नाट्य संगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया कन्यादान या नाटकातील कृष्णराव चोनकर यांनी गायलेलं मूग रांगणेकर यांचं नाट्यपद आणि संगीत दिलं आहे श्रीधर पारसेकर यांनी।

कन्यादान या नाटकातील नाट्यपद आपण ऐकलत. मोगर रांगणेकर यांचं हे नाट्यपद होतं. कृष्णराव चोणकर यांचा स्वर आणि श्रीधर पारसेकर यांचं संगीत. श्रोत्यांनो, नाट्यसंगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूया हे बंध रईशमाचे या नाटकातील जितेंद्र अभिषेकी यांनी गायलेलं शांता शेळके यांचं नाट्यपद आणि संगीतसुद्धा जितेंद्र अभिषेकी यांचंच आहे.

सौभद्र या नाटकातील नीलाक्षी जुवेकर यांनी गायलेलं बाप किर्लोस्कर यांचं नाट्यपद आपण ऐकलत. स्वर गोविंद पटवर्धन यांचा होता. श्रोत्यांनो, या नाट्यपदाबरोबरच नाट्यसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. सकाळचे 8 वाजता आहेत. सुरुवातीला ऐकूयात समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करण्यात येतील आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला प्रतीक्षा करूयात समाचार प्रभातसाठी.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 8:30 आणि 20 सेकंद झालेत. प्रसारित करीत आहोत मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. भारत स्वित्झर्लंड दरम्यान वाहतूक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि गतिशीलता या क्षेत्रांसाठी 5 महत्वाचे करार. ओडिशामध्ये कोरापूट आणि विशाखापट्टणम इथं आज संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते संरक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांचं उद्घाटन आणि पायाभरणी. तामिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधल्या विधानसभेच्या 5 तर आसाममधल्या लोकसभेच्या 1 जागेची गुपितं उलगडणाऱ्या तंत्रासाठी जर्मनी आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांना

वैद्यक शास्त्रातील नोबेल पारितोषिक। आता सविस्तर बातम्या। भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान द्विपक्षीय संबंध दृढ करण्याच्या उद्देशाने काल 5 करारांवर स्वाक्षरी करण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी, स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्यात नवी दिल्लीत बैठक झाली, त्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली। या करारांमध्ये दोनही देशांदरम्यान युवा व्यावसायिकांची देवाणघेवाण तसंच परिवहन तंत्रज्ञान, गतिशीलता प्रणाली आणि विशिष्ट क्षेत्रांमधील पायाभूत सुविधांच्या बाबतीत सहकार्य यांसारख्या विविध क्षेत्रांचा समावेश आहे। व्यापार आणि गुंतवणूक, नवोन्मेष आणि कृत्रिम तंत्रज्ञान, संरक्षण उत्पादन आणि अणुऊर्जा यांसारख्या अनेक क्षेत्रांमध्ये द्विपक्षीय सहकार्य अधिक दृढ करण्याच्या मुद्द्यांवरही या बैठकीत चर्चा झाली। हे युद्धाचं युग नसून शांततेचं युग आहे या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदेशाचं स्विस राष्ट्राध्यक्षांनी कौतुक केलं। भारताने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये युरोपियन मुक्त व्यापार संघटनेच्या देशांशी ऐतिहासिक व्यापार आणि आर्थिक भागीदारी कराराची अंमलबजावणी केल्याची माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी दिली। या कराराद्वारे पुढील 15 वर्षात 100 अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक आकर्षित करणं आणि 10 लाख थेट रोजगार निर्माण करणं हे भारताचं उद्दिष्ट आहे अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली। ओडिशामधील हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडच्या वतीने आयोजित कार्यक्रमाला संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज उपस्थित राहणार आहेत। कोरापूट विभागाद्वारे तयार करण्यात आलेलं नवीन तंत्रज्ञानानं सज्ज विमान इंजिन देशाला ते समर्पित करणार आहेत। भारताची एरोस्पेस आणि संरक्षण क्षेत्रातील उत्पादन क्षमता तसंच सशस्त्र दलांची कार्यान्वित सज्जता यामध्ये HAL कोरापूटचं गेल्या 6 दशकातील योगदान या कार्यक्रमाद्वारे अधोरेखित केलं जाईल असं संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे। या कार्यक्रमात 200 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणुकीसह शक्ती इंजिनसाठीच्या दुसऱ्या उत्पादन वाहिनीच्या स्थापनेबाबत माहिती दिली जाईल। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज विशाखापट्टणम इथं हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडमध्ये फ्लीट सपोर्ट शिप 1 जलावतरण करतील आणि फ्लीट सपोर्ट शिप 5 बांधणीच्या कामाचा प्रारंभ करतील। यामुळे या गोदीला 45,000 डेटवेट टनेज पर्यंतची जहाज बांधणी शक्य होईल। परिणामी मोठ्या आणि गुंतागुंतीच्या जहाजांची निर्मिती करण्याची शिपयार्डची क्षमता वाढणार आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून हिमाचल प्रदेशच्या 3 दिवसांच्या दौऱ्यावर आहेत। राष्ट्रपती आज बिलासपूर इथल्या अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थांच्या पहिल्या दीक्षांत समारंभाला प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील। उद्या त्या मनालीतील हिडिंबा मंदिर आणि रोहतांग इथल्या अटल बोगद्याला भेट देतील। राष्ट्रपतींच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर बिलासपूर आणि कुल्लू जिल्ह्यांमध्ये कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे। तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधील 5 विधानसभा मतदारसंघांसाठी तसंच आसाममधील 1 लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होत आहे। 5 विधानसभा जागांमध्ये तमिळनाडूतील मधुरांतकम आणि धारापुरम, पुद्दुचेरीतील थट्टांचावडी तसंच पश्चिम बंगालमधील रेजीनगर आणि नंदीग्राम या मतदारसंघांचा समावेश आहे। मतमोजणी शुक्रवारी होणार आहे। भाजपाने उत्तर प्रदेशमधील आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी 8 उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत। या नावांना भाजपाच्या केंद्रीय निवडणूक समितीनं मंजुरी दिली आहे। या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। उत्तर प्रदेश, उत्तराखंड आणि पश्चिम बंगालमधील राज्यसभेच्या जागांसाठी या महिन्याच्या 16 तारखेला मतदान होणार आहे। या निवडणुकांमध्ये उत्तर प्रदेशमधील 10 आणि उत्तराखंड तसंच पश्चिम बंगालमधील 1 जागेच्या पोटनिवडणुकीचा समावेश असेल। महाराष्ट्र राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे। उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील। 23 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे। या निवडणुकीदरम्यान काही जागांवर भाजपा आणि महाविकास आघाडीमधील अंतर्गत मतभेद समोर आले आहेत। मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना निलंबित करण्याचा अंतरिम आदेश द्यायला सर्वोच्च न्यायालयानं काल नकार दिला। तसंच या प्रकरणी केंद्र सरकार, निवडणूक आयोग, ज्ञानेश कुमार आणि उर्वरित 2 निवडणूक आयुक्तांना सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत, न्यायमूर्ती जॉयमाल्स बागची आणि न्यायमूर्ती व्ही मोहन्ना यांच्या पीठानं नोटीसा बजावल्या आहेत। काही निर्णय मुख्य निवडणूक आयुक्तांनी एकतर्फी पद्धतीनं घेतले असं आढळून आलं तर ते निर्णय रद्द करण्याबद्दल विचार करू असंही पीठानं म्हटलं आहे। याशिवाय मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणादरम्यान वापरलेल्या 6 नंबरच्या अर्जामधल्या बदलांना मान्यता दिलेली नाही

0: असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं. या अर्जाला जोडलेलं अतिरिक्त घोषणापत्र सर्वोच्च न्यायालयानं वैध ठरवल्याचा दावा निवडणूक आयोगानं 26 सप्टेंबर रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात केला होता. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकन शास्त्रज्ञ कार्ल डायसेरुथ आणि जर्मन शास्त्रज्ञ पीटर हेगेमन आणि जॉर्ज नागेल यांना मेंदूच्या अंतर्गत कार्याचा उलगडा करणारं एक महत्वपूर्ण तंत्र विकसित केल्याबद्दल 2026 साठीचा शरीरक्रिया विज्ञान किंवा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार मिळाला आहे. ऑप्टोजेनेटिक्स म्हणून ओळखली जाणारी ही पद्धत एका प्रकाश संवेदनशील स्विच प्रमाणे कार्य करते, ज्यामुळे शास्त्रज्ञांना मेंदूतील कोणत्या पेशी कोणत्या कार्यासाठी जबाबदार आहेत याचा नकाशा तयार करणं शक्य होतं. केंद्रीय वाणिज्य मंत्री पियुष गोयल यांनी काल न्यूयॉर्कमध्ये अमेरिकेतील आघाडीच्या व्यावसायिकांची भेट घेतली. अमेरिकेतील उद्योगांनी भारतात गुंतवणूक करावी असं आवाहन गोयल यांनी यावेळी केलं. ब्लॅकस्टोनचे अध्यक्ष जोनाथन ग्रे, न्यूबर्गर बर्मनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जॉर्ज वॉकर आणि एसटी लॉडर कंपन्यांचे अध्यक्ष आणि सीईओ स्टीफन डी ला फावेरी यांची त्यांनी भेट घेतली. G20 व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत सहभागी होण्यासाठी गोयल अमेरिकेच्या दौऱ्यावर होते. भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून 3 उच्च न्यायालयांच्या मुख्य न्यायाधीशांची नियुक्ती करण्यात आली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ही नियुक्ती केली असल्याचं कायदा मंत्री अर्जुन राम मेघवाल यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. गुजरात उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सुनीता अग्रवाल, दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती देवेंद्र कुमार उपाध्याय आणि तेलंगणा उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती अपारेश कुमार सिंग यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. महाराष्ट्रात सर्वत्र येत्या 16 ऑक्टोबर पासून किमान 10% पाणी कपात लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत अशी माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली. राज्यात यंदा अल निनोच्या प्रभावामुळे पर्जन्यमानात मोठी घट झाली असून अनेक भागात दुष्काळ सदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे पुढच्या वर्षीच्या 31 ऑगस्ट पर्यंत पाणी पुरेल या हिशोबानं आवश्यकतेनुसार पाणी कपात वाढवावी असं सरकारनं स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण उपाययोजना केवळ अधिकृतपणे घोषित केलेल्या 265 दुष्काळग्रस्त तालुक्यांपुरत्या मर्यादित न ठेवता राज्यातील सर्व 358 तालुक्यांमध्ये त्या राबवण्याचे नियोजन करावं अशा सूचना राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी काल जिल्हा आणि तालुका प्रशासनाला दिल्या. या उपाययोजनांमध्ये अंगणवाडी केंद्रांवर अन्न आणि पाणी पुरवठा सुनिश्चित करणं, स्थलांतरित कुटुंबांमधील मुलांसाठी सुरक्षित निवाऱ्याची व्यवस्था करणं आणि बालविवाह रोखणं यांचा समावेश असेल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे माजी आणि विद्यमान अध्यक्ष आणि सदस्य यांच्या चौकशीसाठी समिती स्थापन करण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्याकडे केली आहे. या शिफारशीनुसार समितीचं नेतृत्व उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश करतील आणि समिती आपला अहवाल 3 महिन्यांच्या आत सादर करेल. समितीच्या निष्कर्षांवर आधारित पुढील कारवाई केली जाईल असा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांनी मांडला आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातला 5 सामन्यांच्या मालिकेतला पहिला T20 सामना आज खेळला जाणार आहे. लखनौ इथल्या भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट मैदानावर संध्याकाळी 7 वाजता सामना सुरू होईल. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. भारत स्वित्झर्लंड दरम्यान वाहतूक तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि गतिशीलता या क्षेत्रांसाठी 5 महत्वाचे करार. ओडिशामध्ये कोरापूट आणि विशाखापट्टणम इथं आज संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते संरक्षण क्षेत्रातील विविध उपक्रमांचं उद्घाटन आणि पायाभरणी. तमिळनाडू, पुद्दुचेरी आणि पश्चिम बंगालमधल्या विधानसभेच्या 5 तर आसाममधल्या लोकसभेच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान. आणि मेंदूची गुपितं उलगडणाऱ्या तंत्रासाठी जर्मनी आणि अमेरिकेतील शास्त्रज्ञांना वैद्यकशास्त्रातील नोबेल पारितोषिक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. श्रोत्यांनो, सकाळचे 8:40 झाली आहेत. यानंतर थोड्याच वेळात ऐकूया लोकसंगीताचा कार्यक्रम.
2: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, आता प्रसारित करीत आहोत लोकसंगीत. लोकसंगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूयात शैला चिखले आणि सहकाऱ्यांनी गायलेलं वेसवकर मंडळी यांचं गीत, संगीत विजय कठीण यांचं.

शेख जैनू चांद आणि केशर जैनू आणि सहकारी यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं लोकसंगीताच्या या कार्यक्रमात. आता यानंतर ऐकूया जयवंत कुलकर्णी आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे छानसं गीत.

चालली मळ्यात माझ्या चाकू वाजतय कुई कुई पाटाच पाणी झुळझुळ आणि फुलवीत जातय जाई जुई चालली मळ्यात माझ्या चाकू वाजतय कुई कुई आणि पाटाच पाणी झुळझुळ आणि फुलवीत जातय जाई जुई धरती माता येईल आता नेसून हिरू

0: सत पिकाले जो सत आउंदा
1: सत आउंदा हे
0: हार दिल बरकत
1: मिर्ची न कांदा हे
0: हार अनि वटा न भिंडी
1: तेजी ससौदा हे हार
0: खुशीत गात
1: शेतकरी दादा
0: बोले बोले गवाची ओंबी वाऱ्याची झोंबी करती या पिरमान पिरमान गाऊ मोठं

पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या संगीत निर्देशनात सुधीर मोघे यांची रचना आपण ऐकलीत. स्वर राधा मंगेशकर यांचा होता. श्रोत्यांनो, या गीताबरोबरच लोकसंगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्यांनो, यावेळी सकाळचे ठीक 9 वाजले आहेत. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर. सकाळचे 9:30 होत आहेत.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: FM 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. सकाळचे 9:30 झाले आहेत. प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी भाषा सप्ताह आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: प्रसार भारतीच्या वेव्ज ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन एआर ॲप सहित 558 किलो हर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. सकाळचे 9 वाजत आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबई केंद्र अस्मिता वाहिनी प्रसारित करीत आहोत प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी भाषा सप्ताह.
1: श्रोते हो, अभिजात मराठी भाषा सप्ताह या प्रायोजित कार्यक्रमात ऐकूया अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्तानं राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग पहिला.
2: नमस्कार. आपलं म्हणणं समोरच्यापर्यंत पोहोचवण्याचं सर्वात प्रभावी माध्यम म्हणजे भाषा होय. मुखातून आलेल्या पहिलीपासून काव्यादी विविध साहित्य प्रकार आणि वाद विवाद संवाद अगदी शिवीपर्यंतचा सगळा प्रचंड पट हा भाषेचा आहे. आणि या विस्तीर्ण पटाचा मूलभूत पाया आहे बोली. या बोलींबाबत असं म्हटलं जातं की दर 12 महिलांवर बोली बदलते. पण मग भारतभरामध्ये अशी किती बोली असतील? तर असंख्य बोली आहेत. आणि अशा विविध बोलींनी समृद्ध अशा भूमीचे आपण रहिवासी आहोत. पण या बोलींचं महत्व आज खरंच इतकं टिकून आहे का? त्याचं माणसाच्या जगण्या

0: आजही तितकंच मोठं स्थान आहे का? त्यानं काही योगदान दिलेलं आहे त्याबद्दल आपण खरंच कृतज्ञ आहोत का? अशा वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपल्याशी संवाद साधण्यासाठी आणि आपल्या काही शंकांचं निरसन करण्यासाठी आपल्याला आज एक अतिशय महत्वाचे वक्ते लाभलेले आहेत, जे मराठीचे उपासक आहेत. तर मी या संवादामध्ये आज लाभलेले वक्ते मराठी भाषा विभागाचे सचिव आणि साहित्यिक कवी संशोधक डॉक्टर किरण कुलकर्णी सर यांचं या ठिकाणी स्वागत करते. सर नमस्कार.
1: नमस्कार.
0: खरं तर डॉक्टर किरण कुलकर्णी सरांचा परिचय वेगळ्याने देण्याची आवश्यकता आहे असं मला वाटत नाही, कारण मराठी जनांना ते सुपरिचित आहेत. तरीही प्रसिद्धी परांगमुख असणारे आणि आपल्या कामाला महत्व देणारे, अक्षरशः कामामध्ये वाहून येणारे असे व्यक्ती असल्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्वाचे काही पैलू आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचलेले नसतील, त्यामुळे त्याबाबत मांडणं या आजच्या संवादाच्या दृष्टीने मला महत्वाचं वाटतं. मुळात कॉमर्सचे विद्यार्थी असणारे कुलकर्णी सर कायदा अर्थशास्त्र अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये मुसाफिरी करत असतानाही, अगदी पीएचडी पर्यंतचा उत्तुंग प्रवास केलेला असतानाही, त्यांनी आपला मराठीशी आणि मराठी साहित्याशी असणारा धागा कधीही तुटू दिलेला नाही. मग ते पुरुषोत्तम करंडक असो, फिरोदिया करंडक असो, वेगवेगळ्या ध्वनीचित्र फितींच्या माध्यमातून आपला संवाद लोकांपर्यंत पोहोचवणं असो, 250 हून अधिक लेखांच्या माध्यमातून आपलं म्हणणं, आपला विचार, त्यामागचं चिंतन वेगवेगळ्या विषयांच्या दृष्टीनं पोहोचवणं असो, किंवा पुस्तकांच्या माध्यमातून लोकांशी सातत्याने संवादत राहणं असो, अशा सर्व माध्यमातून सरांनी आपला ठसा नेहमी साहित्य क्षेत्रावर तसंच प्रशासकीय क्षेत्रामध्येही उमटवलेला आहे. आता खरं तर आपण असं म्हणतो की प्रशासकीय अधिकारी म्हटलं एखादी विशिष्ट प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर येते, पण सरांच्या बाबतीत मी स्वतःही अनुभवलेला आहे ती ही बाब म्हणजे कोणत्याही ठिकाणी सर जेव्हा काम करतात त्या पदाची महत्वाची भूमिका काय आहे, त्या पदाकडून लोकांच्या अपेक्षा काय आहेत, आणि त्या ठिकाणी काम करण्यासाठी सर्वात मूलभूत आणि पायाभूत गोष्ट करणं कोणती गरजेची आहे याचं चिंतन सर पहिल्यांदा करतात आणि त्या दृष्टीनं आपल्या कामकाजाची आखणी करतात. आणि त्यामुळेच असेल की ज्या ज्या ठिकाणी गेले, मग ते आदिवासी विकास आयुक्त असतील किंवा नगर विकास खात्यामध्ये कामकाज असेल, ज्या ज्या ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणी त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवलेला आहे आणि खूप काळ पुढे चालण्यासाठीची वाट तयार केलेली आहे. तर सरांना मी बोली भाषांबद्दल संवादासाठी विनंती करते. सर, प्रमाण भाषा आणि बोली भाषा यामध्ये परस्पर संबंध काय आहे? कारण बऱ्याच लोकांना असं वाटतं की बोली भाषा हा वेगळा भाग आहे आणि प्रमाण भाषा ही वेगळी आहे, तर याचा नेमका काय फरक आहे आणि बोली भाषांची उगम कसा झालेला असू शकतो याबाबत आपण आपल्या संशोधकीय दृष्टिकोनातून आम्हाला सांगा.
1: फार सुंदर प्रश्न आहे. या प्रश्नाचं उत्तर देण्यापूर्वी थोडस एक बाब मी स्पष्ट करतो. आपण म्हटल्याप्रमाणे मी ही मुलाखत एक मराठी भाषेचा उपासक या नात्याने देतो आहे, मराठी भाषेचा अभ्यासक या नात्याने मी बोलणार आहे आणि त्या दृष्टीने काही माझी निरीक्षण आणि विचार मांडणार आहे. त्यामुळे अर्थातच मराठी भाषा सचिव म्हणून शासनाची ही अधिकृत भूमिका आहे असं कोणी समजायचं कारण नाही. अभ्यासकाने विचारार्थ समोर मांडलेले मुद्दे आहेत, अशा दृष्टीने या मुलाखतीत मांडलेल्या मुद्द्यांकडे बघावं अशी माझी विनंती राहील. तुमच्या प्रश्नाकडे यायचं झालं तर आपण बोली भाषा आणि प्रमाण भाषा यांच्या संबंधांबद्दल विचारणा केलेली आहे. फारच महत्वाचा मुद्दा आहे. माझ्या अभ्यासातून मला असं लक्षात आलेलं आहे की भाषा ही माणसाची सर्वात मोठी कृत्रिम शोध असलेली गोष्ट आहे. भाषेमध्ये काहीही नैसर्गिक नसतं, भाषा नैसर्गिक नसते, ती माणसाने शोधलेली असते आणि ती परस्पर संवादासाठी शोधलेली असते. आणि असं जरी असलं तरी ह्या पहिल्या क्रमांकाचा कृत्रिम शोध असल्यामुळे यामध्ये नैसर्गिकता खूप जास्त असते. जरा कदाचित परस्पर विसंगत मुद्दे वाटतील पण हे खरोखरच बरोबर आहे की माणसाने जेव्हा भाषेचा शोध लावला तेव्हा सगळ्याच भाषा म्हणजे वेगळ्या वेगळ्या खंडांमध्ये जी काही मानवी वस्ती अस्तित्वात आली आणि आदी मानवांना किंवा त्यानंतर सेटल झालेल्या स्थित झालेल्या अशा मानव समूहांना एकमेकांशी संपर्क साधण्याची गरज निर्माण झाली तेव्हा जे पहिल्यांदा अस्तित्वात आलं ती

0: भाषाच होती. आता अशा सगळ्या बोली भाषा जे जगभर वेगवेगळ्या कालखंडामध्ये अस्तित्वात आल्या, प्रगत होत गेल्या. प्रगत झाल्या म्हणजे काय, तर त्यांच्या शब्द संचयामध्ये भर पडत गेली, त्याचे काही नियम तयार झाले, जास्तीत जास्त लोक ती बोली भाषा वापरायला लागले व्यवहारासाठी, याला आपण प्रगत होणे असं म्हणायला लागलो. आणि जगाच्या इतिहासात जगाच्या प्रगत होत गेल्या असं दिसून येत. मुद्दा असा आला की जसे नवीन नवीन शोध लागत गेले आणि समाजामधला काही एक वर्ग हा ज्ञानी म्हणून पुढे यायला लागला. म्हणजे अगदी सुरुवातीच्या काळात जेव्हा शेती अवस्थेमध्ये मानव होता तेव्हा सगळ्यांनाच शेतीचं ज्ञान होतं. पण जशी जशी प्रगती होत गेली आणि पुढचे टप्पे विकासाचे गाठले गेले तसे ज्ञान ही एक वेगळी संकल्पनाच अस्तित्वात आली. आणि मग त्यामुळे समाजातले काही लोक हे ज्ञानी, ते त्यातले तज्ञ असे म्हणून गणले जायला लागले. मग अशा तज्ञ किंवा ज्ञानी लोकांचा परस्परांशी जो संवाद होता तो संवाद त्यांनी आपापल्या बोली भाषेमध्ये केला तर अर्थ समजायला अवघड जाईल असं मानवाच्या लक्षात आलं. आणि म्हणून वेगळ्या वेगळ्या बोली भाषेतल्या विद्वान आणि तज्ञांना जे एकाच विषयामध्ये पारंगत आहेत त्यांना ज्ञानाची देवाणघेवाण करता यावी म्हणून या सगळ्या तज्ञांनी मिळून प्रमाण भाषा ही संकल्पना अस्तित्वात आणली. आणि त्यामुळे एक मुख्य भाषा किंवा भाषेचं कुल आणि त्या कुलामध्ये असलेल्या वेगवेगळ्या बोली भाषा, त्या बोली भाषेतले तज्ञ, ते एकमेकांशी एका प्रमाण भाषेमध्ये बोलायला लागले. काही शब्द त्यांनी प्रमाण मानले, अशा प्रमाण शब्दांचा शब्द समुच्चय म्हणजे प्रमाण भाषेचा शब्द समुच्चय. आता हे माणसाच्या इतिहासात घडत गेलं आणि भारताच्या संदर्भात थोडीशी वेगळी गोष्ट जी आपल्याला लक्षात घ्यायला पाहिजे की ब्रिटिश राजसत्ता आल्यानंतर त्यांनी जे वाघिणीचं दूध पाजलं विशेषतः महाराष्ट्रातल्या विद्वानांना मुलांना आणि त्याच्यातून एक वेगळ्या प्रकारची जाणीव जागृती झाली आणि भाषा आणि ज्ञान याकडे बघण्याचं काही एक वेगळंच रूप समोर यायला लागलं. तर ते मराठीच्या संदर्भातलं रूप आहे, त्याबद्दल आपण सविस्तर बोलूच यात. पण आपल्या प्रश्नाचं उत्तर म्हणजे बोली भाषांमधल्या ज्ञानीजनांनी परस्पर संवादासाठी निश्चित केलेली एक भाषा म्हणजे प्रमाण भाषा, एवढाच त्याचा अर्थ आहे. त्यामुळे बोली भाषा आणि प्रमाण भाषा यांचा संबंध कसा, याचं माझ्या पुरतं उत्तर असं आहे की सगळ्या बोली भाषा या आया आहेत, आई आहे, आणि प्रमाण भाषा हे तिचं लेखरू आहे.
1: किती सुंदर पद्धतीने सर आपण हा परस्पर संबंध स्पष्ट केलेला आहे. त्यातून असं जाणवतं की आपण कवी फक्त शब्दांमध्ये नाही आहात तर हृदयाने सुद्धा आहात. तर या बोली भाषा सगळीकडे वेगवेगळ्या आहेत, त्यामधून संस्कृती प्रत्ययाला येते आपल्याला. तर वेगवेगळ्या स्थानिक संस्कृतीच्या जतनामध्ये बोली भाषेची काही भूमिका आहे का, आपले याबाबत काय महत्व आहे, आणि लोकसाहित्य ज्याला आपण म्हणजे जाते गाण्यापासून सुरू होतं ते अगदी लोकनृत्यामध्ये वापरली जाणारी वेगवेगळी गाणी, तर या लोकसाहित्याच्या निर्मितीमध्ये बोली भाषेचं महत्व काय आहे आणि सामाजिक एकात्मतेमध्ये त्याचा काही आत्ताच्या घडीला काही संदर्भ आहे का, योगदान आहे का, याबाबत सर आपल्याकडून आम्हाला ऐकायला आवडेल.
0: भाषा आणि संस्कृती यांचा खूपच जवळचा संबंध आहे. संस्कृती ही भाषेमुळे फुलते असं आपण म्हणतो आणि भाषा ही सांस्कृतिक विकासामुळे बोलते असं आपण म्हणूया. म्हणजे भाषा सुद्धा संपन्न होते संस्कृतीच्या सहवासामुळे आणि संस्कृती संपन्न होते भाषेच्या योगदानामुळे. तर हे थोडस द्वैत नसून हे अद्वैतच आहे, भाषा आणि संस्कृती. म्हणजे वेगळं करणं फार अवघड असतं पण तरी देखील अभ्यासाच्या सोयीसाठी, समजुतीच्या सोयीसाठी आपल्याला भाषेचा एक स्वतंत्र अभ्यास करता येतो ज्याला आपण भाषा विज्ञान म्हणतो आणि संस्कृतीचा अभ्यास हा स्वतंत्रपणे करता येतो ज्याला आपण कल्चरचा अभ्यास असं म्हणतो. आता संस्कृतीचा विकास होताना भाषेचं जे योगदान आहे हे योगदान फक्त प्रमाण भाषेचं असू शकत नाही. प्रमाण भाषेचं योगदान असतंच, असणारच, ते

0: प्रामुख्याने ज्ञान निर्मितीसाठी आहे, आणि ज्ञान निर्मिती, ज्ञानाचा प्रसार, ज्ञान साठवून ठेवणं, ज्ञानाचं एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे एक प्रकारचं ट्रान्सफरन्स ज्याला आपण म्हणतो ते करणं, हा सगळा संस्कृतीचा एक भाग आहे. संस्कृती ही ज्ञानाच्या पलीकडे आहे. त्याचं कारण असं की संस्कृतीमध्ये केवळ ज्ञान किंवा माहिती एवढ्याचा समावेश नसून मुळात भावना आणि मूल्य याचा संस्कृतीमध्ये समावेश होतो. आणि त्याच्यामुळे मगामी जे म्हटलं की प्रमाण भाषा हिने ज्ञानाच्या निर्मितीला आणि ज्ञानाच्या साठवणुकीला मदत जरी केलेली असली तरी संस्कृती विकसित होताना प्रमाण भाषांपेक्षाही बोली भाषांचं जे योगदान आहे ते खूप मोठ्या प्रमाणात असत. आणि म्हणून आपण जर पाहिलं की लोकसाहित्य, ज्याला आपण मराठीचे वेगळ्या वेगळ्या भाषांमधली लोकसाहित्याचे जे काही प्रकार उपलब्ध आहेत, या सगळ्यांचं संस्कृतीमध्ये खूप मोठं योगदान आहे. किंबहुना त्यातून संस्कृती बनलेली आहे. आणि एक आपण लक्षात घेतलं पाहिजे की केवळ प्रयोगात्मक कला म्हणजे सुद्धा संस्कृती नाही, मग प्रयोगात्मक लोककला म्हणजे संस्कृती असं समजण्याचा एक प्रवाह हो, अलीकडे समाजात दिसायला लागलाय. तो खरं म्हणजे मला चिंताजनक वाटतो. बोली भाषा वेगळ्या वेगळ्या प्रकारचं लोकसाहित्य, वेगळ्या वेगळ्या प्रकारची लोकसंस्कृती आणि लोककला, विविध ठिकाणच्या परंपरा, विविध ठिकाणच्या चालीरीती, विविध ठिकाणच्या लोकसमूहांच्या भावना आणि विविध ठिकाणच्या लोकसमूहांची मूल्यव्यवस्था, या सगळ्यातून संस्कृती उभी राहते. पण मराठी म्हटलं तसं संस्कृती या सगळ्याचा एक एकत्रित असा परिपाक आहे. आणि दुसरीकडे संस्कृतीमुळे भाषा सुद्धा संपन्न होत जाते, साहित्य सुद्धा संपन्न होत जात.
1: सर आपलं चिंतन ऐकताना म्हणजे आम्ही ध्यानावस्थेत जातो असं मला वाटलं की ऐकत राहावं असं वाटत. आणि आत्ताच्या दिवसात जेव्हा विचार करतो ना आपण, तेव्हा वाटतं की ह्या सगळ्या चिंतनात आत्ता काय आहे. म्हणजे आता सगळे लोक एकाच रंगात पुढे पुढे चाललेले आहेत. प्रत्येकाला रोजगार करायचा, प्रत्येकालाच ते शिक्षण घ्यायचं आहे आणि पुढे जायचं आहे. तर बदलत्या काळामध्ये ह्या संस्कृतीच्या वेगवेगळ्या छटा आणि भाषेच्या वेगवेगळ्या छटा, हे वैविध्य, ही समृद्धी, ह्या सगळ्यावर काय काय परिणाम होतो आहे आत्ताच्या लोकांच्या जगण्याचा? आणि बोली भाषांमध्ये त्याचा काही परिणाम होतो आहे का? बोली भाषा मागे सुटत चाललेल्या आहेत आणि आपण पुढे धावतो आहोत. कुठं धावतो आहोत माहित नाही, पण धावतो आहोत ही वस्तुस्थिती आहे. तर याबाबत सर आपण म्हणजे आपल्याला चिंता वाटते का वाटत की नाही, अजून पण खूप काही वेगळे त्याच्यामध्ये पैलू आहेत?
0: प्रश्न खूपच महत्वाचा आहे. आपण जे उल्लेख केला ती बाब काही अंशी खरी आहे. म्हणजे संपूर्ण जगच, किंवा भारताच्या बाबतीत बोलायचं, महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं, तर आपण सारे एका सपाटीकरणाच्या लाटेमध्ये अडकलेलो आहोत. आणि युनिफॉर्मिटीचा एक विनाकारणचा आग्रह हा प्रत्येक क्षेत्रामध्ये धरला जातो आहे. म्हणजे अगदी साधी गोष्ट बोलायची तर एका भाषेत शिक्षण जर घेतलेलं असेल तर त्या मुलांचं मूल्यमापन करून त्यातला कोण हुशार हे ठरवता येईल. आणि यामुळे एका भाषेच शिक्षण प्रामुख्याने सगळ्यांनी घ्यावं तर हे शिक्षण व्यवस्थेने करायच्या चिंतनाचा अभाव आहे. त्यांनी शोधून काढायला पाहिजेत. पण त्याच म्हणून हे या प्रकारची सक्ती अपेक्षित धरणं हे योग्य नाही. आणि दुर्दैवाने हे अनेक क्षेत्रांमध्ये घडत आहे. हे अनेक क्षेत्रांमध्ये घडण्याचं कारणही मला असं वाटतंय की प्रगतीच्या अतिशय संकुचित कल्पना, किंबहुना चुकीच्या कल्पना, त्याचबरोबर मागच्या पिढीने आपल्या मूल्यांचं हस्तांतरण आणि आपल्या जीवन दृष्टिकोनाचं हस्तांतरण पुढच्या पिढीकडे करण्यात वेळोवेळी येत गेलेलं पिढ्यानुपिढ्याचं अपयश हे याला कारणीभूत आहे. आणि त्यामुळे एक चिकित्सा म्हणून किंवा निरीक्षण म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की आपण सारे सपाटीकरणाच्या आणि अनुषंगाने येणाऱ्या सुमारीकरणाच्या रेट्यामध्ये अडकलेलो आहोत. असं जरी असलं तरी महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं, बोली भाषांच्या बाबतीत बोलायचं, तर मला परिस्थिती तितकीशी निराशाजनक दिसत नाहीये. आणि हे मी पुराव्याने सुद्धा बोलू शकतो. कारण माणसाची मुळात जगण्याची भूक आणि जगताना कोणत्या पद्धतीने जगायचं याच्याबद्दलच्या काही कल्पना या सगळ्या इतक्या बलिष्ठ

असतात की वर्षानुवर्ष आणि पिढ्यानपिढ्या काही वेगळ्या प्रकारचं इम्पोजिशन किंवा लादल्या गेलेल्या गोष्टी असल्या तरी देखील मूळ गोष्टी अजूनही टिकलेल्या ह्या दिसून येतात आणि या टिकण्यासाठीची काही अनुकूल परिस्थिती वेगळ्या अर्थाने तयार झालेली आहे. म्हणजे परंपरा, बोली भाषा, जुनी भाषा ही टिकवण्यासाठी प्रतिगामी असायची गरज आहे असं समजण्याचं अजिबात कारण नाही. अतिशय पुरोगामी पद्धतीनं आणि मार्क्सच्या भाषेत बोलायचं तर आर्थिक समता आणून सुद्धा आपण जे पूर्वीच ऐकलेलं आहे किंवा जे आपलं संचित आहे ते आपल्याला जागं करता येऊ शकतं, त्याचा शोध घेता येऊ शकतो आणि त्याला भविष्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने सादर सुद्धा करता येऊ शकतं. आपण फक्त बोली भाषा एवढा जरी विषय घेतला तरी थोडीशी आकडेवारी सांगतो. संपूर्ण जगामध्ये सुमारे 6,500 अधिकृत भाषा आहेत असं म्हणतात. म्हणजे अधिकृत भाषा म्हणतोय मी, बोली भाषांची संख्या कित्येक हजारामध्ये आणि पूर्वीच्या काळात तर

0: त्याला भविष्यामध्ये अधिक चांगल्या पद्धतीने सादर सुद्धा करता येऊ शकतं. आपण फक्त बोली भाषा एवढा जरी विषय घेतला तरी थोडीशी आकडेवारी सांगतो. संपूर्ण जगामध्ये सुमारे 6,500 अधिकृत भाषा आहेत असं म्हणतात. म्हणजे अधिकृत भाषा म्हणतो मी, बोली भाषांची संख्या कित्येक हजारामध्ये आणि पूर्वीच्या काळात तर लाखो मध्ये होती. कारण भाषेची व्याख्याही पुन्हा करणं हाही एक आव्हानाचाच भाग आहे. म्हणजे केवळ काही शब्दांचा समुच्चय म्हणजे भाषा नसते, तर भाषा खरं म्हणजे मानवी जीवनातल्या कोणत्याही प्रकारच्या क्षणाला अभिव्यक्त करण्याची एक क्षमता बाळगलेली अशी शक्ती असते. त्यामुळे आपण ज्याला परिपूर्ण भाषा म्हणतो अशा एक 6,500 भाषा जगामध्ये आता आहेत. आणि काही अस्तंभूत झालेल्या किंवा अनेक ठिकाणी बोलल्या गेलेल्या अशा हजारो लाखो भाषा जगभर आहेत. भारतामध्ये आपण जर सेन्ससचा विचार केला, 2011 मध्ये जो सेन्सस झाला, लोकसंख्येची गणना झाली, त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की लोकांनी नोंद करताना मातृभाषा या रकान्या खालची नोंद करताना सुमारे 19,000 भाषांची नोंद भारतामध्ये झाली. म्हणजे 19,000 आपण त्यांना बोली भाषा म्हणूयात, ठीक आहे. 19,000 भाषांची जरी नोंद झाली तरी सेन्ससची जी यंत्रणा आहे त्या यंत्रणेने केलेल्या आकडेप्रमाणे आणि त्यांच्या चौकटीप्रमाणे त्यातल्या सुमारे 12 ते 13 हजार भाषा या मातृभाषा म्हणून नोंदल्या गेल्या. याचा अर्थ भारतामध्ये 12 ते 13 हजार मातृभाषा बोली भाषा या आहेत. या सगळ्या 12 ते 13 हजार बोली भाषांचं वर्गीकरण हे मुख्य अशा 99 भाषा कुलांमध्ये केलं गेलं. म्हणजे त्या ज्या 99 भाषा आहेत त्यांना आपण प्रमुख भाषा म्हणू आणि या सगळ्या त्याच्या उपभाषा असलेल्या बोली भाषा आहेत असं आपण म्हणू शकतो. ह्या ज्या 99 भाषा आहेत ज्या मुख्य आहेत त्याच्यापैकी आपल्या घटनेच्या परिशिष्टामध्ये अधिकृत भाषा म्हणून आणि राज्यभाषा म्हणून दर्जा मिळालेल्या अशा 22 भाषा आहेत. या 22 भाषांपैकी 9 भाषांना अभिजात दर्जा मिळालेला आहे ज्याच्यामध्ये मराठीचा सुद्धा समावेश आहे. 2 भाषा या 22 पैकी नसलेल्या पाली आणि प्राकृत यांना सुद्धा अभिजात भाषेचा दर्जा हा मिळालेला आहे. परंतु या 22 भाषांपैकी 9 भाषा या अभिजात भाषा आहेत. म्हणजे हे 4 घटक आणि 4 पातळ्या जर आपण लक्षात घेतल्या तर किती वैविध्य आहे हे आपल्या लक्षामध्ये येईल. आता याच्या भीती अशी आहे की या सर्वच 12 ते 13 हजार बोली भाषा महत्वाच्या आहेत. त्यातली कुठली भाषा महत्वाची आणि दुसरी कमी महत्वाची असा काही भाग नाहीये. कदाचित एखादी बोली भाषा फक्त 300-400 घरं ती बोली भाषा बोलणारी असतील, 1,000-1,500 लोक, तरी ती तेवढीच महत्वाची आहे. तर सांगायचा मुद्दा असा की ही सगळी जी वैविध्याची कल्पना आहे ही समजून घेऊ या बोली भाषांना संवर्धन होण्याची संधी देण्याची आवश्यकता आहे आणि ते प्रयत्न आता मोठ्या प्रमाणात सुरू झालेले दिसत आहेत. आणि संस्कृतीचं जे असं विविधांगी रूप आहे ते वेगवेगळ्या पद्धतीने राखले जात आहे. आणि अतिशय आश्चर्याची गोष्ट म्हणजे तंत्रज्ञान याला अतिशय चांगली मदत करत आहे. म्हणजे साठवणूक, स्टोरेज करणं किंवा कन्झर्व करणं, एखाद्या गोष्टीचं संरक्षण करणं याच्यासाठी आता तंत्रज्ञान मदतीला आलेलं आहे. आणि विविधांगी स्वरूप सांभाळणं आणि दुसरीकडे लोकशाहीकरण या दोन्ही गोष्टी संस्कृतीच्या आणि भाषांच्या बाबतीत करण्यासाठी तंत्रज्ञान मोठ्या प्रमाणात उपयोगी पडतंय. सोशल मीडिया हे त्याचं अतिशय उत्तम लक्षण आहे. त्याच्यामुळे ही धोक्याची सूचना जरी असली की आपण सपाटीकरणाच्या लाटेत आहोत तरी देखील तंत्रज्ञान, नवी पिढी आणि हे सगळं अजूनही अस्तित्वात असलेलं टिकण्याची त्याची अंगभूत क्षमता या अतिशय आशादायक गोष्टी आहेत असं मला वाटतं.
1: सर, आपण हा जो लोकशाहीकरणाचा मुद्दा म्हणला तो इतका महत्वाचा आहे की बरेचदा एका प्रमुख भाषेमध्ये इतर छोट्या छोट्या भाषा पंखाखाली गेल्यासारखे होतात आणि नंतर त्या घेतल्या जातात असं मोठ्या भाषांच्या बाबतीत नेहमी आरोप केला जातो. त्याच्यामध्ये बहुतांश प्रमाणात तथ्य पण आहे. पण हा जो मुद्दा आपण मांडलेला आहे की लोकशाहीकरण, या लोकशाहीकरणाने नक्कीच उभारी येईल, कारण माझी भाषा कदाचित 10 घरांपुरती मर्यादित असेल तरी पण तिचं एक महत्व आहे, तिच्यामधून वाहणारी एक संस्कृती

0: आहे. या भाषेने पकडलेला एक काळ आहे. तो काळ कदाचित 100 वर्षानंतर अस्तित्वात नसेल, मदत करत आहे. हे दस्तऐवजीकरण करण्यातून आपल्याला नेमकं काय साधता येऊ शकतं आणि ते कशा पद्धतीने दस्तऐवजीकरण करता येतं याबाबत सर आपण अनेक पुढाकार घेतलेलाच आहे अनेक बाबतीत, याबाबत आम्हाला ऐकायला आवडेल.
1: तंत्रज्ञानाच्या माध्यमातून बोली भाषांचं दस्तऐवजीकरण हा विषय खूपच महत्वाचा आहे. त्याच्याबद्दल तर बोलावंच लागेल, पण मुळात मराठीच्या बाबतीत बोलायचं तर एका तज्ञाचा असा अंदाज आहे की 200 पेक्षा जास्त बोली भाषा या मराठीच्या आहेत. महाराष्ट्राच्या वेगळ्या वेगळ्या भागात त्या बोलल्या जातात. त्याच्यापैकी काहींची यादी सुद्धा आपल्याकडे उपलब्ध आहे. शासनाने याच्याबद्दल अशी कुठली भूमिका घेतलेली नाहीये की ही एक अधिकृत यादी आहे बोली भाषांची, अशी शासनाने जाहीर केलेली नाही आणि ती करण्याची आवश्यकता पण नाही. मुद्दा असा आहे की या बोली भाषांचं अस्तित्व टिकवण्यासाठी आपल्याला डिजिटायझेशन कडे जावं लागेल. मुळात आपल्या अनेक बोली भाषांना स्क्रिप्ट नाहीये. स्क्रिप्ट नाहीये म्हणजे लिपी ठरलेली नाहीये. काही बोली भाषांची लिपी ठरलेली आहे. मराठी भाषेने पूर्वीच्या मोडी लिपीच्या जागी जेव्हा बाळबोध लिपी आली आणि बाळबोध लिपीचं रूपांतरण देवनागरी लिपीमध्ये होऊन आता देवनागरी लिपी आपण स्वीकारलेली आहे. खरं तर त्याची एक गंमत पण आहे की देवनागरी लिपी आपण 19व्या आणि 20व्या शतकामध्ये मोठ्या प्रमाणात मोडीकडून आपण देवनागरी लिपीकडे आलो व्हाया बाळबोध लिपी. याचं कारण जरा विनोदी आहे, ते म्हणजे छापखान्याचा शोध लागून भारतामध्ये मोठ्या प्रमाणात छपाई सुरू झाली आणि मराठी पुस्तकं छापण्याचं काम 19व्या शतकात सुरू झाल्यावर तेव्हा जो एक लेटर प्रेस होता तर त्याचे खिळे जुळवण्यासाठी मोडीपेक्षा बाळबोध लिपी जास्त सोयीची आहे असं लक्षात आल्यामुळे बाळबोध लिपीमध्ये मोठ्या प्रमाणात पुस्तकं प्रसिद्ध व्हायला लागली आणि या बाळबोध लिपीचं रूपांतरण हे देवनागरी लिपीमध्ये झालं आणि मग स्वातंत्र्यानंतर आपण मराठी भाषेसाठी देवनागरी लिपी स्वीकारलेली आहे. तर देवनागरी लिपी मराठी भाषेची आहे तर सगळ्या बोली भाषांनी सुद्धा देवनागरी लिपीमध्ये आपलं स्क्रिप्ट स्वीकारून त्यामध्ये साहित्य निर्मिती सुरू करावी असा एक मोठा भाग आपल्या पुढे आहे. तर तो साधण्यासाठी काही प्रयत्न करावे लागणार आहेत. त्याच्या पुढचा टप्पा असा आहे की प्रत्येक भाषेचा शब्द संग्रह हा त्याच्या मराठी आणि इंग्रजी अर्थासकट. इंग्रजी मी का म्हणतो तर जगभर ज्ञानभाषा मोठ्या प्रमाणात इंग्रजी आहे ही वस्तुस्थिती अमान्य करता येत नाही. आपण इंग्रजी बरोबरच स्पॅनिश आणि लॅटिन मध्ये आणि रशियन मध्ये सुद्धा करायला हरकत काहीच नाही, पण किमान एका परदेशी मोठ्या भाषेमध्ये आणि मराठीमध्ये अर्थ लावला पाहिजे शब्दांचे असे शब्द संग्रह प्रत्येक बोली भाषेचे तयार होणं हे गरजेचं आहे. आपल्या 200 पेक्षा जास्त बोली भाषांपैकी झाडी बोली, मालवणी आणि अहिराणी या 3 बोली भाषा या बलाढ्य बोली भाषा आहेत. काही प्रमाणात कोकणी याला सुद्धा आपण बोली भाषा म्हणतो, ती सुद्धा बलाढ्य आहे आणि गोव्यासारख्या राज्याची ती राज्यभाषा पण आहे. या सगळ्या बलाढ्य बोली भाषांचे शब्दसंग्रह काही प्रमाणात अस्तित्वात आहेत, पण इतर बोली भाषांचे शब्द संग्रह तयार करणे हे एक मोठं आव्हान आपल्या सगळ्यांच्या पुढे आहे. त्यानंतरचा टप्पा येतो तो व्याकरणाचा. या सगळ्या बोली भाषांचं व्याकरण तयार होणं ही पण एक आवश्यक गोष्ट आहे आणि नंतर मग या बोली भाषांमध्ये साहित्य निर्मिती होणं हा एक भाग येतो. आता या सगळ्या डिजिटायझेशन ऑफ पर्टिक्युलर डायलेक्ट, प्रत्येक बोली भाषेचं डिजिटायझेशन असा एक मुद्दा आहे, त्याबद्दल थोडस स्वतंत्रपणे बोलता येईल. आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर या सगळ्या बोली भाषांच्या संवर्धनाला पुरेसा अवकाश मिळेल अशी एक सहाय्यकारी भूमिका ही समाजाने घ्यायला पाहिजे. केवळ शासनाने घ्यायला पाहिजे असं मी म्हणत नाही, समाजाने घ्यायला पाहिजे. कारण भाषा निर्मिती, भाषेचा विकास आणि भाषेची वळण ही मुली समाजच करतो, शासनाचं त्याच्यावरती फार मर्यादित अर्थाने नियंत्रण असतं. कारण शासन ठरवत मी भाषा कशी असावी, समाज ठरवतो आणि शासन व्यवस्था अस्तित्वात येण्याच्या आधीपासून भाषा आहे आणि भाषा कशी असावी हे समाजाचं दायित्व आहे, समाज ठरवेल. आणि म्हणून मला नेहमी असं वाटतं की भाषेचं अस्तित्व हेच मुली लोकशाहीचा पुरावा आहे.

0: त्यामुळे समाज जे ठरवतो तेच घडतं, शासन थोडंफार फॅसिलिटेट करतं, एवढाच त्याचा अर्थ आहे. पण वेगळ्या वेगळ्या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने या बोली भाषा टिकवणं, त्याच्यामध्ये साहित्य निर्मिती होणं, शब्दसंग्रह होणं, व्याकरण तयार होणं, डिजिटायझेशन होणं, असे टप्पे करण्याची गरज आहे असं मला वाटतं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात अभिजात मराठी भाषा सप्ताह या प्रायोजित कार्यक्रमात. अभिजात मराठी भाषा सप्ताहाच्या निमित्तानं राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी यांच्या अंजली ढमाळ यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग

प्रायोजित कार्यक्रम अभिजात मराठी भाषा सप्ताह आताच आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून 101.5 मेगाहर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण.

0: आणि चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. 101.5 मेगाहर्ट्सवर तसंच प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या ॲपवर सुद्धा. श्रोत्यांनो, सकाळचे ठीक 10 वाजले आहेत. आमच्या स्थानिक प्रसारणात परत एकदा सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर. विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मानव आणि वन्यजीव सहजीवन याविषयी यादव तरटे पाटील अमरावती यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत भाग दुसरा आम्ही आता प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
3: माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा झोपती कार्यक्रम विविधा विविधा विविधा.
4: श्रोतेहो, आज नमस्कार अमरावती या कार्यक्रमात आपण ऐकणार आहात मानव आणि वन्यजीव संघर्ष या विषयावर यादव तरटे पाटील यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम.
5: मंडळी नमस्कार. नमस्कार अमरावती कार्यक्रमाच्या दुसऱ्या भागात आपलं परत एकदा स्वागत. काल आपल्यासोबत वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील सर होते आणि आज परत दुसऱ्या भागात ते आपल्यासोबत आहेत. आणि काल जी आपण चर्चा केली त्या चर्चेनंतर आजचा जो विषय आहे म्हणजे काल संघर्षाबद्दल आपण बोललो, आज आपण बोलणार आहोत मानव वन्यजीव सहजीवन, ज्याला ह्युमन वाईल्ड लाईफ को एक्झिस्टन्स असं म्हणतात.

0: हॅलो सर, दुसऱ्या भागात तुमचं परत एकदा स्वागत. नमस्कार अमरावती कार्यक्रमाच्या.
1: नमस्कार.
0: आणि आज आपण काल संघर्षाबद्दल बोललो, आज सहजीवनाबद्दल बोलूया, गप्पा मारूया. आपण जेव्हा ह्युमन वाईल्ड लाईफ को एक्झिस्टन्स म्हणतो, मानव आणि वन्यजीव यांच्यातलं सहजीवन, थोडासा या विषयाला स्पर्श काल आपण केला होता की जे जंगलातली गावं असतात ते सहजीवनच असतं एक प्रकारे. ते तर मानव वन्यजीव सहजीवन या संकल्पनेचा नेमका अर्थ काय आहे?
1: मानव वन्यजीव सहजीवन या संकल्पनेचा नेमका अर्थ आहे की वन्य प्राण्यांना त्यांच्या आदिवासात व्यवस्थित जगू देणे आणि आपण आपल्या आदिवासात जगणे. आपल्याला एकत्र राहायचं नाही आहे. वन्य प्राण्यांना गावात येऊन आपल्याला काही राहू द्यायचं नाही आहे आणि आपल्याला काही जंगलात जाऊन राहायचं नाही आहे. आपण जसं आपल्या घरात आपली प्रायोरिटी जपतो, आपल्या घरात आपले आई वडील आपल्या कुटुंबातलेच लोक राहतात, बाहेरच्या व्यक्तींना एंट्री नसते. पाहुणा आला, नातेवाईक आला, तेवढ्या पुरता असतो तो. दोन तीन दिवसाचा पाहुणा आपण म्हणतो,
0: आपलं घर आहे, आपली
1: बरोबर आपली टेरिटरी आहे. आपण जंगलाच्या मात्र बाबतीत हे बघत नाही. जंगलात आपण आतोनात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड करतो, मोठ्या प्रमाणात आपण गुरेढोरे चराई करतो, त्याचबरोबर आपण तिथल्या जंगली वस्तूंचा उपयोग भी घेतो. खूप मोठ्या प्रमाणात प्रेशर आहे
0: जंगलांवर,
1: बिलकुल. आणि वन्य प्राण्यांना मग त्यांचा आदिवास राहत नाही आणि यातून जो संघर्ष निर्माण होतो त्याला मानव वन्यजीव संघर्ष. आता ही सीमारेषा जर आपण निश्चित केली, बघा जंगलातले कायदे कानून अलिखित आहे, त्यांनी काही घटना लिहिली नाही, त्यांनी कायदे काही मोडले नाही, पण वाघ जेव्हा भूक लागते तेव्हा शिकार करतो. शिकार केली, 10 हरण मारले आणि फ्रीज मध्ये ठेवले, असं नाही झालं कधी.
0: बरोबर.
1: त्यांचं जगणं गरजेपुरतं आहे, आपलं गरजेच्या पलीकडे आहे,
0: ते भूकेपुरतं
1: मर्यादित.
0: आपण भूकेच्या पलीकडे.
1: तर सहजीवन म्हणजे त्यांना त्यांच्या आदिवासात जगू देणं, ते आपल्या आदिवासात येणार नाही याची काळजी घेणं, आपण आपल्या आदिवासात जगणं, आपण त्यांच्या आदिवासात कमीत कमी जाऊ याची काळजी घेणं, हेच सहजीवन आहे.
0: खरं आपण वन्यजीवांबद्दल जेवढं सजग असतो, तर वन्यजीव माणसाकडे बघून काय विचार करत असतील, काय सायकोलॉजी त्यांची राहत असेल?
1: मुळात एक मी बघितलं वन्यजीव प्रेमी यांनी की आपण भूतकाळ आणि भविष्य काळात जगतो, वन्य प्राणी वर्तमान काळात जगतात. त्यांच्या डोक्यात भूतकाळाबद्दल कालही नाही, उद्या नाही, गरजेपुरतं जगणं आहे. आणि त्यांच्या लेखी असं नाही आहे की ते माणसाचा घृणा करतात किंवा आपण म्हणतो किंवा साधं सापाचं उदाहरण किंवा नाक डुक धरतो असं काहीच नाही आहे. त्यांच्या बुद्धी त्यांच्या मेमरी एवढ्या डेव्हलप झालेल्या नाही आहेत आणि चांगला आहे उलट. तर वन्य प्राणी आपल्याबद्दल काय विचार करतात तर ते कोणाच बद्दल विचार करत नाहीत, ही पहिली गोष्ट. ते त्यांच्या जगण्यापुरतं त्यांचं जीवन आहे. म्हणजे इवन एकदा वाघेच्या शिकारीचा अनुभव मी सांगतो की एकदा मी पेनच्या जंगलामध्ये नोव्हेंबर 2011 साधारणतः गोष्ट आहे, मध्ये आम्ही पायी फिरत होतो, माझ्याबरोबर एक गार्ड होता आणि आम्ही 5-6 किलोमीटर जंगलामध्ये पायी फिरत गेलो. अचानक आमच्या समोर वाघ आला, एक असा एक मोर उडत गेला आणि एका पुलाच्या रपट्याकडून वाघ आमच्या समोर उभा, 15-20 फुटावर वाघ आमच्या समोर उभा. तो आमच्याकडे बघतोय, आम्ही त्याच्याकडे बघतोय, पण त्याच्या रिॲक्शन्स अशा काही नव्हत्या आणि आम्ही पण अशा पद्धतीचं काही रिॲक्शन्स केले नाही. तो घाबरेल किंवा आम्ही घाबरवलो असं काही आम्ही दाखवलंच नाही. त्यांनी 10-15 सेकंद बघितलं आणि तो पलटून चालला गेला. पुढे जाऊन आम्ही त्याचा थोडासा आणखी म्हटलं, आमची थोडी हिंमत वाढली की जाऊ आपण सुरक्षित अंतर ठेवून आम्ही थोडासा त्याचा मागोवा घेतला. पुढे गवती कुरण लागलं होतं, पण जगण्याचा कसा संदेश आहे बघा याच्यात. गवती कुरण लागलं आणि गवती कुरणात काही हरणं डुकरं नीलगाई चरत होत्या. वाघांनी आपलं अंग चोरलं, जनरली वाघ चालतो जंगलात तर माहिती होतं, पण एवढा मोठा 250-250 किलोचा वाघ, एवढा मोठा दरारा त्याचा, त्यांनी अंग चोरून एका हरणाला शिताबीने पकडलं. दुसऱ्या तिसऱ्या सेकंदाला ते हरिण सुटलं त्याच्यात, वाघ फिरला आणि हळूहळू चालत चालत चालत बांबूच्या ह्याच्यात जाऊन झोपला. तर मी माझ्यासोबत जो अक्षय होता त्याला म्हटलं, का रे इथे माणूस असतात त्यांनी काय विचार केला असता? त्यांनी विचार केला असता की माझं नशीब खराब आहे, देवाला मी दिसतो का, अशा पद्धतीचं कन्व्हर्सेशन त्या ठिकाणी असतं. तर ते आपल्याबद्दल काय विचार करतात हा मुद्दा महत्वाचा नाही आहे. त्यांच्या आदिवासात त्यांना जगू देणं, आपल्या आदिवासात जगणं हाच मुळात महत्वाचा
0: आहे. मेघालयातल्या आदिवासींबद्दल थोडस की हा जो समाज आहे तर पारंपरिक ज्ञानापासून यांच्या काय शिकण्यासारखं आहे?
1: मेळघाटातला आदिवासी जमात तर जगावेगळी आदिवासी जमात आहे, कोरकू असं आपण म्हणतो. त्यांनी जंगलाला आपलं सर्वस्व मानलं, इवन दो वाघाला ते कुला म्हणतात.
0: अच्छा.
1: आणि कुला मामा असं ते संबोधतात.
0: अच्छा, वाघाला मामा.
1: आणि त्यांचे आडनाव पण बघा तुम्ही, जामुनकर, बेठेकर, कासदेकर, अशा पद्धतीचे आडनाव की झाडांच्या याच्यावरून त्यांचे गोत्र ठरलेले आहेत.
0: अच्छा.
1: वाघाची ते पूजा करतात, इतका बारकाईने त्यांचा अभ्यास आहे. तिथे मानव वन्यजीव संघर्ष आपल्याला दिसत नाही मेळघाटामध्ये. इवन तो मेळघाटातला एकही शेतकरी आत्महत्या करत.

0: किती व्यापक निसर्ग त्यांच्या आयुष्यात आहे. वाघ एक वेळ शिकार करतो त्याला शिकार मिळत नाही, तर वाघ हा विचार करत नाही की मी फेल आहे माझ्या आयुष्यात. तेच कुरकुंच्या जीवनामध्ये आपल्याला बघायला मिळते. वाघाला शिकार मिळाली नाही याचा अर्थ त्याला शिकार मिळत नाही तो फेलिवार आहे असा त्याचा अर्थ होत नाही. त्याचा अर्थ हा होतो की वाघांनी जो प्रयत्न केला शिकारीचा तो प्रयत्न त्याचा फेल झाला, वाघ नाही फेल झाला.
1: बरोबर. आणि ही शिकवण कुरकुंनी जंगलाकडून घेतलेली आहे,
0: आत्मसात केलेली आहे. नद्या गोऱ्या ढोऱ्या डोंगर रांगामध्ये राहतायत कुरकू. 3-3.5 लाख लोकसंख्या आहे तिथे. 309 गाव आहेत मेळघाटात. कुरकू बहुल गाव आहेत. दिसते कुलाला कुलामामा म्हणतात. हरिण तिथले वन्य प्राणी त्यांच्यासोबत. कुला कुरकू भाषेत वाघाला कुला म्हणतात.
1: वाघाला कुला
0: आणि मामा म्हणजे आईचा भाऊ असं ते कुला मामा ते म्हणतात.
1: आपण चांदो मामा म्हणतो.
0: तसं सिपना नदी कुरकू भाषेत सिपना म्हणजे सागाचं झाड. सागाच्या बनातून वागणारी नदी सिपना नदी. 4-5 महत्वाच्या नद्या आहेत. ते राहतात तिथे.
1: क्या बात आहे सर. आधुनिक तंत्रज्ञान हे जे सहजीवन आहे माणूस आणि वन्यजीव यांचं सहजीवन सुकर करण्याकरता कसं हे आधुनिक तंत्रज्ञान उपयुक्त ठरू शकतं.
0: खूप चांगला प्रश्न आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण म्हणतोय की मोठ्या प्रमाणात माहिती व तंत्रज्ञान क्षेत्राने विकास केला. आता आदिवासी भागामध्ये पण मोबाईल पोहोचला.
1: हो.
0: मोबाईलच्या रेंजेस आल्या. सोशल मीडियाचा वापर ऍक्टिव्ह झाला. फेसबुक आलं, इंस्टाग्राम आलं, थ्रेट आलं किंवा अनेक अशा गोष्टी आल्या. रील, रील स्टार. त्याचबरोबर आर्टिफिशियल इंटेलिजन्स नावाचं एक नवीन एक इनोव्हेशन आपल्या समोर आलं. अशा हा कृत्रिम बुद्धिमत्ता अशा अनेक गोष्टी आहे की ज्या माध्यमातून आपण करू शकतो. तर आता ही जी एज्युकेशन सिस्टीममध्ये जे पिढी आहे, पॉलिसी मॅटरमध्ये जे लोक काम करतात, म्हणजे थोडक्यात वन विभाग असेल, शिक्षण विभाग असेल, त्याचबरोबर इंजिनिअरिंग, वेगवेगळ्या फील्डमधले कम्प्युटरमधले तज्ज्ञ, यांच्यासाठी हे फार चॅलेंजिंग आहे की अशा पद्धतीचे काही सॉफ्टवेअर विकसित होतात का, अशा पद्धतीचे काही AI सारखे काही उपक्रम करतायत का, ड्रोनचा वापर करून वन्य प्राण्यांची मॉनिटरिंग करता येईल का, गावाच्या आजूबाजूला जसे सोलरचे लॅम्प्स आहेत तशा पद्धतीचे काही सोलरचे सिग्नल देणारे वन्य प्राण्यांचा वावर असणारे ज्यातून काहीतरी माहिती मिळेल अशा पद्धतीचे काही यंत्रणा विकसित करता येते का, या दृष्टीनं विचारक्रमण केला पाहिजे. अर्थात ही संक्रमणावस्था आहे सध्या. माहिती तंत्रज्ञानाची मानव वन्यजीव संघर्षांची संक्रमणावस्था आहे. मानव वन्यजीव संघर्षही पेटता आहे आणि तंत्रज्ञान पण मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. या दोन्हीची सांगड जर आपण चांगली या 2-3-5 वर्षात जर निर्माण करू शकलो तर या प्रश्नातून नक्कीच उपाययोजनेकडे आपण जाऊ. बिलकुल पूरक ठरू शकते आणि अनेकांचं एक जीव वाचवणं म्हणजे मोठ्या प्रमाणात. एक व्यक्तीसुद्धा आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे ना. जसं वाघ ही आपली राष्ट्रीय संपत्ती आहे तसं एक व्यक्तीसुद्धा आपल्या राष्ट्राची संपत्ती आहे. एक व्यक्ती घराचं जाणं म्हणजे आज ज्याच्या घरी वाघाने हल्ला केला आणि त्याला मारलं त्याच्या घरचं वातावरण जाऊन आपण बघितलं पाहिजे की नाही. अशा पद्धतीची दुःखद भावना असतात. केवळ 25 लाख मान्य केलाच पाहिजे आपण. त्यामुळं ह्या भावना आहेत
1: याच्यावरती. यादव सर, आजच्या भागातलं पहिलं गाणं तुमच्या आवडीचं आता आमच्या श्रोत्यांना ऐकवायचं.
0: तर रिफ्युजी फिल्म मधलं गाणं आहे, पंछी नदी पवन के झोके कोई सर. हा
1: हा, क्या म्हणजे आम्ही नेहमी असं म्हणत असतो की हे तीनच घटक असे आहेत की पक्षी, नद्या आणि पवन यांना कुठला देश नाही किंवा देशाची स्थिती. फार सुंदर आशय आहे. तर म्हणजे ऐकूया.

0: नमस्कार मंडळी, नमस्कार अमरावती कार्यक्रमात आपलं स्वागत आणि आपल्या सोबत आहेत आज दुसऱ्या भागात वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील सर आणि आपण मानव वन्यजीव यांचा यांचं सहजीवन या विषयावर बोलतो आहोत. सर, मला एक तुम्हाला विचारायचं की स्थानिक पथक ज्याला PRTS असं म्हटलं जातं, तर ही काय भूमिका या याच्यामध्ये बजावतात? नेमकं मानव आणि वन्यजीव यांच्या सहजीवनामध्ये त्यांची काय भूमिका असते?
1: अलीकडच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मनुष्य वस्त्यांमध्ये वाघ, बिबट, अस्वल या वन्य प्राण्यांचा वावर वाढताना आपल्याला दिसतो आहे. त्यासाठी महाराष्ट्राच्या वनविभागाने प्रायमरी रिस्पॉन्स टीम नावाची PRT एक स्पेशल फोर्स सारखी एक मॉनिटरिंग टीम तयार केली गेली आहे. त्या टीमला रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन ट्रेनिंग दिलं जातं. वन्य प्राण्यांच्या ज्या भागात वन्य प्राणी आहेत त्या प्रभावित भागामध्ये जाऊन त्या वन्य प्राण्यांचा वावर आहे का, तिथे ते प्राण्यांचा बिहेवियर कसा आहे, मनुष्य वस्तीवर त्याचा परिणाम कसा होतो आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं आणि त्या वन्य प्राण्यांना तिथून काबीज करणं म्हणजे पकडणं थोडक्यात. तर या PRT म्हणजे ही एक प्रशिक्षित आणि तज्ज्ञ ही टीम असते ज्यांना वन्य प्राण्यांचा अभ्यास असतो. वन्य प्राण्यांचा समजा एक वाघ आहे, या वाघाच्या ज्या समजा XYZ एखाद्या गावामध्ये वाघ शिरला तर तिथं मनुष्य हानी नाही झाली पाहिजे, वाघ पण वाचला पाहिजे. तर ही PRT जाऊन त्या ठिकाणी जाते, तिथल्या परिस्थितीचा अभ्यास करते. एक SOP आहे, एक मानक प्रणाली आहे. 2014 राष्ट्रीय व्याघ्र संरक्षण प्राधिकरण महाराष्ट्राच्या वन विभागाने एक स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर नावाची एक SOP पब्लिश केली की अशा प्रकारने प्रकरणं कशी हाताळायचे. जसं समजा जिल्हा आहे, संबंधित व्याघ्र कक्ष आहे, एक जिल्ह्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक त्याचे अध्यक्ष असतात, त्यांचं SOP मध्ये क्राऊड मॅनेजमेंटचं काम करणं ही पोलीस विभागाची जबाबदारी आहे. वन्य प्राण्यांचं रेस्क्यू करणं, त्यांना पकडणं, त्यांना प्रभावित भागातून आणून दुसऱ्या ठिकाणी रिहॅब करणं हे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काम आहे. PRT त्या साईडचं काम करते आणि अनेक गावांमध्ये आज दिलासा मिळतोय. ताडोबामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात मानव वन्यजीव संघर्ष असताना PRT जाते, काही मिनिटात जाते, वन्य प्राण्यांच्या आदिवासाचा अभ्यास करते, त्याचा अभ्यास करते, त्याला ट्रँक्युलाइज करून तो जर प्राणी खरोखर मनुष्याला त्याची हानी नसेल तर त्या ठिकाणी त्याला नैसर्गिक अधिवासात सोडला जाते. अमरावतीमध्ये ताजं उदाहरण आहे. अमरावतीमध्ये राजुरा, मासूद आणि विद्यापीठ परिसरामध्ये बिबट्याचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात वाढलेलं होतं. त्या ठिकाणी आपल्या अमरावतीच्या PRTने खूप सुंदर काम केलं. तिथे गेले ते, त्यांनी पिंजरे लावले हाईड भागात, त्यांनी अभ्यास केला बिबट्यांच्या आदिवासाचा त्या एरियाचा. बिबटे आले, त्यांनी ट्रँक्युलाइज केलं, त्यांना बिबट्यांना काबीज केलं आणि सुस्थितीत त्यांना मेळघाट सारख्या सुरक्षित आदिवासामध्ये किंवा जिथं मानव वन्यजीव संघर्ष होतच नाही अशा आदिवासामध्ये त्यांना रिलीज केलं. तर PRT ही खूप महत्वाची टीम आहे अलीकडच्या.
0: सर, कालच्या भागात बोलता बोलता तुम्ही एक उल्लेख केला होता की शालेय स्तरावर देखील या गोष्टींचा अभ्यास म्हणजे अगदी तुमच्या वन्यजीवांचं महत्व या विषयाबद्दल अभ्यास केला गेला पाहिजे. तर वन्यजीवांना शत्रू न मानता परिसंस्थेचा घटक मानण्यात यावं या दृष्टीने शालेय स्तरावर काय प्रयत्न व्हायला पाहिजे तसं आपल्याला वाटतं?
1: खूप छान प्रश्न आहे हा. बघा, आपण भारतीय राज्यघटना किंवा आपले जे कायदे कानून आहे त्याच्यामध्ये आपले मूलभूत हक्क मानले आहेत
0: माणसा
1: की माझा हा जगण्याचा हक्क आहे, मूलभूत हक्क आहे. आजकाल तुम्ही कुठल्या वेब सिरीज किंवा मूवीज बघा तिथे ह्युमन राईट्स नावाचा एक शब्द तुम्हाला बघायला,
0: मानवाधिकार

0: बरोबर आहे. मग आपल्याला आपले अधिकार आहेत, वन्य प्राण्यांना सुद्धा त्यांचे अधिकार आहेत, फक्त त्यांना बोलता येत नाही,
1: ते पण सजीव आहेत,
0: त्यांना निसर्गाची जन्म दिला. मी गमतीने म्हणतो, त्यांना जर मताचा अधिकार असता तर खूप सारे वन्यजीव प्राणी जगले असते. या ठिकाणी आपण हे लक्षात घेतलं पाहिजे की बालमन हे संस्काराचं बीजारोपण केलं जाणारं सगळ्यात चांगली स्थिती आहे, जी अँड्रोगॉजी आणि पॅडागॉजी आपण म्हणतो.
1: मातीचा गोळा असतो,
0: बिलकुल बिलकुल. माझं मी निसर्ग प्रेमी होण्यामागे कुठेतरी माझी शाळा आणि माझ्या कुटुंबाने केलेले संस्कारच आहे. माझ्या मनावर ते बिंबवल्या गेलं की नागपंचमीला नागाचं संवर्धन करणं शिकवलं, गणपतीच्या रूपानं हत्तीचं संवर्धन मी शिकलो, कुठल्याही मंदिरात मी जातो तर कासव मला दिसतो, कासवाचं संवर्धन मी करतो, शंकरजीच्या गळ्यात नागोबा याचा अर्थ नाग मी वाचवला पाहिजे. ज्या रूढी परंपरा आल्या माझ्या संस्कृतीमध्ये त्यातून मी संवर्धन शिकलो. या मॉडर्न एज्युकेशन सिस्टीममध्ये तसं काही मला ते दिसत नाही. त्याच्यामुळे निसर्गाधिष्ठित जीवनशैली, निसर्गाधिष्ठित निसर्ग शाळा जागोजागी का निर्माण होत नाही? म्हणजे लहान मुलांच्या निसर्गाच्या फेऱ्या निघाल्या पाहिजे, त्यांना जंगलात नेऊन त्यांना निसर्गाचा अनुभव आपण दिला पाहिजे, त्यांना आपण पानं शिकवले पाहिजे, फुलं ओळखणं कसं शिकवलं पाहिजे, वन्य प्राणी. माझा मुलगा 6 वर्षाचा आहे, त्याला मी यावर्षी उन्हाळ्यामध्ये काय केलं, जाऊन त्याला मी पळसाच्या पानाच्या पत्रावळी शिकवली, वन्य प्राण्यांचे वेगवेगळे आवाज कसे येतात ते शिकवले. आज त्याला 10-15 पक्ष्यांचे नावं येतात, त्याला बिबट समजतो, त्याला वाघ कळतं. सो त्या दृष्टीनं त्यांच्या मनावर हे निसर्गाचं कशा पद्धतीनं पालवी आम्ही फुलवतो संस्कार, ह्या गोष्टी झाल्या पाहिजे. म्हणजे बिनभिंतीची उघडी शाळा महिन्यातनं 2 महिन्यातनं एकदा भरली पाहिजे. 4 भिंतीच्या आत निसर्ग शिकवल्यापेक्षा अमरावतीमध्ये बांबू गार्डन आहे, पोहरा मालखेडचं जंगल आहे, वनविभागाची रितसर पर आणि वनविभागाचा उपक्रम आहे तो, हरित सेना आहे, सामाजिक वनीकरण भाग आहे, रेग्युलर वनविभागाचं एक प्रशिक्षणाचं एक चालतं, त्या ठिकाणी वनविभागावर टायअप करून निसर्ग फेरी केली पाहिजे, अशा पद्धतीचं बीजारोपण झालं पाहिजे.
1: बरोबर सर, तुमची जी फिरस्ती चालत असते जंगलामध्ये, तर त्या दरम्यान येणारे काही छान असे अनुभव असतील तुम्हाला वन्यजीवांचे, तर असा एखादा अनुभव सांगा ना.
0: लॉकडाऊन मध्ये तर मला खूप अनुभव आले. गेल्या 20-25 वर्षांमध्ये अनेकदा वाघाशी सामना झाला, अस्वलाशी सामना झाला, बिबट्याशी सामना झाला, किस्से खूप आहे. इवन मी म्हणजे आम्ही शिकार प्रतिबंधक दलामध्ये पण आम्ही बऱ्यापैकी काम केलं. सो त्यातला एक महत्वाचा किस्सा मला आठवतो, लॉकडाऊन होता आणि आम्ही जंगलामध्ये फिरत होतो, माझे 2 मित्र माझ्या बरोबर होते आणि एक चाळेंदर काय करते, जमिनीच्या आत खोदून घर बनवते, तर तिथे ते एक साधारणतः बंकर सारखं ते असतं आणि 2 त्याला छिद्र असतात, एकीकडून जाणे आणि दुसरीकडून बाहेर पडणे. सो अशा पद्धतीचं ते एक मोठं होतं, म्हणजे कधी कधी 8x10 ते असतं, 6x6 असतं, इतके मोठे ते असतात, समान राहतात ते. तर 2 छिद्र होते आणि एका छिद्रा मी दुसऱ्या छिद्राकडून बघत होतो की याच्यात काही मला दिसते का, आणि माझ्यावर 2 मित्र होते माझे, आम्ही खाली उतरलो होतो एका दरीच्या याच्यामध्ये आणि मग दुसऱ्या छिद्राजवळ मी गेलो आणि मी बघितलं असं की याच्यात काही आहे का बा, आपण जवळ जाऊन बघाव का. जसंच मी जाऊन बघायला निघालो, आतून एकदम झपकन असा बिबट बाहेर आला, म्हणजे माझा त्याचा डायरेक्ट सामना झाला आणि लिटरली मी असं थोडस बाजूला झालो होतो, तो माझ्या पॅन्टला घासून तो पुढे निघून गेला. तर आम्ही दोघेही चकित झालो होतो एकमेकांना बघून, पण मला त्या बिबट्याच्या डोळ्यामध्ये भीती नाही दिसली, कुतूहल दिसलं. त्याला माझा तिथे माझी जी तिथे असणं आहे, म्हणजे माझं प्रेझेन्स त्याला आवडलं नाही, तिथे
1: अस्तित्व
0: अजिबात नाही आवडलं. पण मी हळूहळू हळूहळू त्याच्या नजरेशी नजर ठेवून मी बसलो नाही, झुकलो नाही, घाबरलो नाही, हळूहळू मागे मी सरलो. तर असे अनेक प्रसंग आहे की अस्वलाशी सामना होतो, एकदा मोटरसायकलनी जात होतो जंगलामध्ये आणि बसकन अस्वल आडवं गेलं. तर ही ती जंगलाची भाषा आपल्याला जर कळाली तर आपण चांगलं राहू शकतो जंगलामध्ये.
1: सर एकूणच म्हणजे विदर्भ आणि एकूणच आपण ज्या जंगलाच्या प्रदेशाबद्दल बोलतो, तर हा जो संघर्ष कमी करायचा असेल मानव आणि वन्यजीव यांच्यातला आणि सहजीवन जर चांगलं घडवायचं असेल, तर असं यशस्वी मॉडेल कुठलं असू शकतं असं तुम्हाला वाटतं?
0: सध्या मी मगा म्हटलं की हे संक्रमण अवस्थेत विषय आहे, पण मानसिकता हा खूप महत्वाचा भाग आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण बघतो, साधा गावाच्या जवळ बिबट जरी दिसला तर लोक त्याचं रील बनवतात, फोटो बनवतात, गर्दी करतात, त्याला दगड मारतात, ओरडतात आणि ह्या गोष्टी व्हॉट्सअप आणि याच्यावर प्रचंड मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. म्हणजे अनेक लोकांना याच्याबद्दल अज्ञानच फार आहे. म्हणजे काल मी एक व्हिडिओ बघितला, 17 वर्षाच्या पोराने इंस्टाग्रामवर टाकला, जो जंगलात कधी गेला नाही, बिबट्याची दहशत आणि त्याचा व्हिडिओ त्यांनी टाकून दिला, ते 1000 लोक बघतात. हा गैरसमज लोकांमध्ये निर्माण होतो. प्रश्न असा आहे की हा मूळ मुद्दा आम्ही समजून घेतला पाहिजे. पहिली गोष्ट, वन्य प्राणी मनुष्य वस्त्यामध्ये येत नाही.

0: मनुष्यवस्त्या वन्य प्राण्यांच्या अधिवासामध्ये जात आहेत हे आपण मान्य केलं पाहिजे. जगण्याचा अधिकार आपला जसा आहे तसा त्यांनाही आपलं मान्य केलं पाहिजे. त्यांचं अस्तित्व आपण मान्य केलं पाहिजे मुद्दा, आणि त्यांच्या आवडीनिवडी सवयी आपण समजून घेतल्या पाहिजे. अमरावती परिसरामध्ये अमरावती शहरालगत कमीत कमी 18 ते 25 बिबटे राहत आहेत. आणि तुरळक एक कालपर्वाची घटना सोडली तर एकाही माणसावर अमरावतीच्या बिबट्यांनी हल्ला केल्याचं चित्र आपल्याला दिसत नाही. त्या पर्वाच्या लेपडनी जो हल्ला केला तो गाडीवर केला, माणसावर नाही केला. ही बिबट्याची सायकोलॉजी आहे. इतर रोल मॉडेल कसं आहे, अमरावतीमध्ये वनविभाग असेल, वन्यजीव प्रेमी असतील, स्थानिक लोक असतील, यांनी संयुक्तरित्या काम केलं. जंगलातले काही एरिया असे आहेत की जे सुरक्षित ठेवले त्यांच्यासाठी. आता हे इथून पुढे किती काळ डेव्हलपमेंट लॉबीपासून सुरक्षित राहतील हा प्रश्न आहे. परंतु तरीही ताडोबामधली काही गावं आहेत, मेळघाटामध्ये एक बोरीखेडा नावाचं गाव आहे जी व्हिलेज इको डेव्हलपमेंट कमिटी, ऍक्टिव्ह इको डेव्हलपमेंट कमिटी आहे. आज मेळघाटातल्या 309 गावापैकी 22 गावांनी स्वेच्छेनं पुनर्वसन स्वीकारलं. ते म्हणतात की वाघ जगला पाहिजे, वाघालाही मोकळा श्वास द्या, आम्हालाही मोकळा श्वास द्या. आम्ही किती दिवस दऱ्याखोऱ्यांमध्ये रस्ते नाही, वीज नाही, अशा ठिकाणी आम्ही किती दिवस राहायचं? आमच्या पुढच्या पिढीचं प्रगती आम्ही कधी करायची? तर त्यांनी सुद्धा अशा पद्धतीची भूमिका घेतलेली आहे स्थानिक आदिवासींनी. मूळ प्रश्न असा आहे की खरे साक्षर कोण आणि खरे सुशिक्षित कोण? डिग्र्या घेतलेले आम्ही सुशिक्षित का, जे कमी शिकलेले ते कोरको आदिवासी सुशिक्षित, याचा आपण विचार केला पाहिजे.
1: तर जाणीवा कोणाच्या समृद्ध आहे ते खरे सुशिक्षित.
0: बिलकुल
1: यादव सर, परत एकदा वेळ झाली तुमच्या आवडीचं छान गाणं ऐकवण्याची, ते ऐकूया.
0: मला ते गाणं फार आवडते, रहे ना रहे हम महका कर रहे.
1: लताबाईंचं गाणं ऐकूयात, रहे ना रहे हम.

0: मंडळी आपण चर्चा करतो आहोत वन्यजीव अभ्यासक यादव तरटे पाटील सरांशी आणि मुलाखतीच्या अगदी शेवटच्या प्रश्नाकडे आपण आहोत आणि घड्याळ सांगताय की आता वेळ संपत चालली आहे. सर जाता जाता एक अगदी शेवटचा प्रश्न. अमरावती आकाशवाणीच्या माध्यमातून शेतकरी आणि आमचे जे श्रोते, आता त्यामध्ये अमरावती शहरातले पण आले आणि गावातले पण आले की साधारणपणे अशा भागात जिथे बिबट्या येऊन जातो, वाघ येऊन जातो वगैरे असाही परिसर त्यामध्ये येतो, तर काय संदेश तुम्ही आमच्या श्रोत्यांना आणि शेतकरी वर्गाला द्याल आमच्या अमरावती आकाशवाणीच्या माध्यमातून?
1: अमरावती आणि संबंध जे मला ऐकतात त्या शेतकऱ्यांना मी एक संदेश देईल की

0: आपल्याला शेती करण्याचा अधिकार आहे, तसंच वन्य प्राण्यांनी जगण्याचा अधिकार आहे, त्यांचं अस्तित्व आपण मान्य केलं पाहिजे. आणि अशा पद्धतीचे जर पीक नुकसान काय होते तर वन विभागाकडे आपण अर्ज केले पाहिजे. आणि बिबट, वाघ अशा काही प्राण्यांचं अस्तित्व तत्काळ आपण 1926 नावाच्या हेल्पलाईनवर आपण हे केलं पाहिजे. त्याचबरोबर शासनाच्या वेगवेगळ्या ज्या मोहिम आहेत वनविभागाच्या, वृक्षारोपणाची जी मोहीम आहे त्या वृक्षारोपणाच्या मोहिमेमध्ये आपण सहभाग घेतला पाहिजे. शेतीच्या कुंपण व्यवस्थेमध्ये आपण थोडेफार बदल केले पाहिजे. साधारणतः काटेरी कुंपण, बांबू अशा पद्धती आज सबसिडीवर आहे, मोफत वनविभाग वन महोत्सव दरवर्षी साजरा करतात, मोफत उपलब्ध झाडं मिळतात. ती झाडं आणून शेतीचं कुंपण जर व्यवस्थित केलं, छान काटेरी कुंपण जर शेती भागात आपण लावलं, अशा पद्धतीची पिकं जर लावली ज्यातून वन्य प्राणी ते खात नाहीत, अशा पद्धतीचे सकारात्मक भूमिका ठेवून शेती पद्धतीत पीक पद्धतीत बदल जर आपण केले तर आपली शेती सुकर होईल. त्याचबरोबर बिबट, अस्वल किंवा वाघाचं अस्तित्व जर आलं तत्काळ वनविभागाला माहिती देणं, 1926 नावाची हेल्पलाईन, किंवा आपला आजूबाजूच्या परिसरात जो वनरक्षक आहे, वनपरिक्षेत्र अधिकारी आहे, त्यांच्याशी संपर्कात राहणं, त्यांच्याशी चांगलं आपलं रिलेशन मेंटेन करणं सर या दृष्टीने. कारण दोष देऊन, भांडण करून, शिव्या देऊन किंवा आरडाओरडा करून हा प्रश्न निकाली निघणार नाही. जसं जंगलाबरोबर वन्य प्राण्यांबरोबर सहजीवन आहे, तसं प्रशासनाबरोबरही सहजीवन असलं पाहिजे यातून. कारण हा प्रश्न सार्वत्रिक आहे, वनविभागाचा केवळ हा प्रश्न नाही आहे, केवळ आपला प्रश्न नाही आहे, हा सगळ्यांचा प्रश्न आहे. त्यामुळे ही आपल्या घरचा प्रश्न म्हणून आपली भूमिका आपण केली पाहिजे. आणि सर्वानुमते जर एकत्र आले, प्रशासन, लोक आणि स्वयंसेवी संस्था हे जर एकत्र आलं तर एकत्रितच यातून काहीतरी आपण सोल्युशन काढू शकतो. सहजीवनही इथं असलं पाहिजे हा एक संदेश मला.
1: संघर्षही टळतो आणि सहजीवनही सुरक्षित,
0: हेच मला अपेक्षा.
1: म्हणजे खरं हेच आहे की आपण माणूस आहोत, आपल्याला बोलता येतं, आपले अधिकार सांगता येतात. वन्यजीव मुख्य आहेत, त्यांना बोलता येत नाही, त्यांचे अधिकार सांगता येत नाही, ते आपण मान्य केले पाहिजे आपल्या बाजूने. असाच या दोन्ही भागाचा एक साधारण आपण निष्कर्ष काढूया या दोन्ही भागाच्या मुलाखतीचा. आणि 1926 जो नंबर तुम्ही सांगितला, परत एकदा रसिक हो, 1926 या नंबरवर, जसं सर म्हणाले यादव सर, की तुम्हाला जर कुठे वन्यजीवाचं अस्तित्व आढळलं तर नक्की या नंबरवर फोन करा. आणि आपण आपला आदर करतोच आहोत, आपण वन्यजीवांचा पण आदर करूयात मंडळी. आणि या मुलाखतीच्या निमित्ताने यादव तरटे पाटील सर आपल्याकडे आलेत, खूप महत्वाची माहिती दिली. सर कधी कधी वेगळ्या विषयावरची माहिती असली की आमच्या श्रोत्यांकरता एक फार महत्वाची ती माहिती असते, अशी ही महत्वाची माहिती तुम्ही तुमच्याकडून दिलेली आहेत. तर खूप खूप धन्यवाद अमरावती आकाशवाणीच्या वतीने, आमच्या सर्व स्टाफच्या वतीने आणि आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीने तुमचे खूप खूप धन्यवाद.
0: खरं तर आभार आम्ही मानले पाहिजे अमरावती आकाशवाणीचे की अशा प्रकारचे लोकोपयोगी कार्यक्रम आपण घेता की ज्यातून लोकांमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात जनजागृती होते. तर एक वन्यजीव प्रेमी म्हणून वाघाची, बिबट्याच्या किंवा सगळ्या तमाम वन्यजीवांकडून मी आपले आभार व्यक्त करतो की मी त्यांच्या माध्यमातून त्यांची भूमिका आपल्यापर्यंत मला मांडता आली. तो धन्यवाद आपले.
2: श्रोते, आताच आपण नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मानव आणि वन्यजीव संघर्ष या विषयावर यादव तरटे पाटील यांच्याशी नितीन भट यांनी साधलेल्या संवादाचा भाग दुसरा ऐकलात. तांत्रिक सहाय्य सुनील किन्हीकर यांचं होतं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते भैयालाल टेकाम. माहिती मनोरंजनाचा खजिना विविधा, गीत संगीत संवादाचा अनोखा संगम विविधा, तुमच्या सोनेरी क्षणांचा सोबती कार्यक्रम विविधा विविधा विविधा. विविधा अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात मानव आणि वन्यजीव सहजीवन याविषयी यादव तरटे पाटील अमरावती यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत, भाग दुसरा. या कार्यक्रमाचे सादर करते होते भैयालाल टेकाम. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्यांना थोड्याच वेळात गीत गंगा हा कार्यक्रम आता ऐकूया.
3: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज.
2: गीत गंगा

गीत गंगा या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोत्यांनो, गम्मत जम्मत या चित्रपटातील गीत सुरुवातीला ऐकूया. अनुराधा पौडवाल यांच्या स्वरात ऐकूया हे गीत, आणि संगीत निर्देशन अशोक पत्की यांचं आहे.

सावरखेड एक गाव या चित्रपटातील गीत आता ऐकूया कुणाल गांजावाला आणि सहकाऱ्यांच्या स्वरात. दासू यांच्या शब्दरचनेला संगीत दिलं आहे अजय अतुल यांनी.

0: निलेश मोहरीर यांच्या संगीत निर्देशनात अश्विनी शेंडे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. इरादा पक्का या चित्रपटासाठी स्वर जावेद अली यांचा होता. श्रोत्यांनो, कार्यक्रमात घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती.
1: कुठे आहे
2: मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
1: हे तर झटपट काम आहे.
2: कसं?
1: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा

0: फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या आणि बाकी चेंजेस घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी.
1: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. आरबीआय सांगते
2: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
3: गीत गंगा या कार्यक्रमात आता ऐकूया सध्या ती काय करते या चित्रपटातील गीत. आर्या आंबेकर यांचा स्वर आहे. विश्वजीत जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांची शब्दरचना, संगीत विश्वजीत जोशी यांचं.

गीतगंगा या कार्यक्रमात आता ऐकूया सध्या ती काय करते या चित्रपटातील गीत. आर्या आंबेकर यांचा स्वर आहे, विश्वजीत जोशी आणि श्रीरंग गोडबोले यांची शब्दरचना, संगीत विश्वजीत जोशी यांचं.

हा खेळ सावल्यांचा या चित्रपटातील शीर्षक गीत आपण ऐकलत. स्वर महेंद्र कपूर यांचा होता, सुधीर मोघे यांचं हे गीत होतं आणि संगीत पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. आणि श्रोत्यांनो, या गीताबरोबरच गीतगंगा हा कार्यक्रम आता समाप्त करीत

0: गीत गंगा।
1: टिकू जी 100 ग्राम पेढी द्या ना।
2: 250 ग्राम च्या खाली नाही मिळणार।
1: अरे का,
2: मिनिमम तर घ्यायला लागेल ना।
1: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत। नाही मागत
2: बँक अकाउंट विना मिनिमम।
1: हो, बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट। यात नो मिनिमम बॅलन्स, पण फायदे खूप सारे। ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल, ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना।
2: दे बाबा,
3: RBI सांगते BSBD अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही, मॅक्सिमम फायदे सही।
4: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल।
5: घरकुल मसाले ज्यांच्या घरी, वर्णावी त्यांची खवय्येगिरी।
4: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आणा आज।
6: श्रोत्यांनो, यावेळी आपण आपल्या रेडिओ सेटवर ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र 101.5 MHz। प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर सुद्धा आपण आमचे कार्यक्रम आता ऐकू शकता। श्रोत्यांनो, सकाळचा 11 वाजले आहेत। गीत गुंजनांतर्गत स्मृती गंध या कार्यक्रमात अभिनेते विनोद खन्ना यांच्यावर माहिती आणि गीतं आता ऐकूया।
7: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा। गीत गुंजन, गीत गुंजन।

नमस्कार रसिक श्रोत्यांनो, स्मृतिगंध या कार्यक्रमात मी सरिता देशमुख सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. सदाबहार देखण्या दमदार अभिनेत्याचा प्रवास आज जाणून घेऊयात. श्रोत्यांनो, एक काळ होता जेव्हा विनोद खन्ना यांनी आपल्या दमदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकली आणि कायम त्यांच्या मनात घर करून राहिले. चित्रपट कारकिर्दीची सुरुवात 1968 मन का मीत या चित्रपटातून केली. पुढे मेरे अपने, मेरा गाव, मेरा देश, अमर अकबर, अँथनी, कुर्बानी, दयावान अशा चित्रपटातून त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. तर श्रोत्यांनो, आजचा आपला आवडता स्मृतिगंध कार्यक्रम समर्पित आहे हिंदी चित्रपटसृष्टीतील देखण्या रुबाबदार आणि अष्टपैलू अभिनेत्यावर, म्हणजेच विनोद खन्ना यांच्यावर.

श्रोत्यांनो, रुपेरी पडद्यावर त्यांची एंट्री झाली तेव्हा त्यांच्या व्यक्तिमत्वात एक वेगळीच जादू होती. उंच बांधा, भारदस्त आवाज, चेहऱ्यावरचा आत्मविश्वास आणि अभिनयातील सहजता यामुळे त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आपलं स्थान निर्माण केलं. सुरुवातीला खलनायक आणि सहाय्यक भूमिका करणारा हा अभिनेता पुढे हिंदी सिनेमाचा आघाडीचा नायक बनला. 1968 मधील मन का मीत या चित्रपटापासून सुरू झालेला हा प्रवास अनेक संस्मरणीय भूमिकांमधून पुढे गेला. चला तर मग विनोद खन्ना यांच्या आठवणींच्या या सुंदर प्रवासात आणखी एक गोड गाणं ऐकूया.

श्रोत्यांनो, विनोद खन्ना यांनी सुरुवातीच्या काळात अनेक चित्रपटांमध्ये सहाय्यक किंवा नकारात्मक भूमिका साकारल्या. पूरब और पश्चिम, सच्चा झुटा, आन मिलो सजना मस्ताना यांसारख्या चित्रपटातून ते प्रेक्षकांच्या नजरेत आले. पण त्यांच्यात केवळ खलनायकाची क्षमता नाही, तर नायक म्हणूनही मोठे यश मिळवण्याची ताकद आहे हे लवकरच त्यांनी सिद्ध केलं. आणि 1971 मध्ये मेरे अपने, हम और हम तुम और वो यांसारख्या चित्रपटांनी त्यांच्या अभिनयातील वेगळेपणा दाखवला. गुलजार दिग्दर्शित मेरे अपनेमध्ये त्यांनी साकारलेली भूमिका विशेष

देशात राहिली आणि हो श्रोत्यांनो, चांदणी हा विशेष गाजलेला चित्रपट तर नेहमी रसिक प्रेक्षकांच्या लक्षात राहतोच. चला तर या अनुषंगाने ऐकूया चांदणी या चित्रपटातील हे छानस

श्रोत्यांनो, विनोद खन्ना यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा टप्पा म्हणजे मेरा गाव मेरा देश। हा चित्रपट धर्मेंद्र आणि आशा पारेख यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट, यामध्ये विनोद खन्ना यांनी जब्बार सिंह ही नकारात्मक भूमिका साकारली। त्यांच्या व्यक्तिमत्वाला आणि पडद्यावरील प्रभावाला या भूमिकेने एक वेगळी धार दिली। एक अभिनेता केवळ नायक म्हणूनच मोठा होत नाही, तर कधी कधी खलनायकाची भूमिका देखील त्याच्या अभिनयाची ताकद सिद्ध करते। विनोद खन्ना यांच्या बाबतीत हे अगदी खरं ठरलं। श्रोत्यांनो, आता ऐकूया त्या काळची आठवण करून देणारं हे छानसं।

रसिक हो, 70 दशकात विनोद खन्ना यांचा नायक म्हणून प्रवास वेगाने पुढे गेला. अचानक इम्तिहान, कैद, इनकार, आरोप अशा चित्रपटांनी त्यांच्या अभिनयाची व्याप्ती दाखवली. विनोद खन्ना यांच्या आयुष्यात एक काळ असा आला की काही काळ त्यांनी चित्रपटसृष्टीपासून दूर जाण्याचा निर्णय घेतला. 1982 नंतर त्यांनी चित्रपटापासून अंतर घेतले आणि आध्यात्मिक जीवनाकडे वळले. त्यांच्या कारकिर्दीतला हा निर्णय अत्यंत वेगळा आणि चर्चेचा विषय ठरला, पण रुपेरी पडदा त्यांची वाट पाहत होता. काही वर्षानंतर त्यांनी पुन्हा हिंदी चित्रपटसृष्टीत दमदार पुनरागमन केलं आणि परत एकदा त्यांना चांगला प्रतिसाद मिळाला. या पुनरागमनाच्या आठवणींसोबतच ऐकूया एक आता सुंदर गीत.

श्रोत्यांनो, दयावान हा विनोद खन्ना यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा चित्रपट. या चित्रपटात त्यांनी दयावान ही मध्यवर्ती व्यक्तिरेखा साकारली. फिरोज खान दिग्दर्शित या चित्रपटात विनोद खन्ना यांच्या अभिनयाची परिपक्वता दिसून आली. नायक, खलनायक, ॲक्शन हिरो, गंभीर व्यक्तिरेखा किंवा रोमॅन्टिक भूमिका, प्रत्येक भूमिकेत स्वतःची वेगळी छाप सोडण्याची क्षमता विनोद खन्ना यांच्यात होती. म्हणूनच त्यांच्या अभिनयाचा प्रवास केवळ एका काळापुरता मर्यादित राहिला नाही. चला आता ऐकूया त्यांच्या रोमॅन्टिक अंदाजातील आणखी एक छानसं गीत.

रसिक हो, विनोद खन्ना यांचं व्यक्तिमत्व केवळ अभिनेता म्हणूनच मोठं नव्हतं. पुढील काळात त्यांनी सामाजिक कार्यसुद्धा केलं आहे. त्यांच्या चित्रपटांची संख्या मोठी होती आणि त्यांच्या कारकिर्दीत फक्त एक नायक किंवा दोन नायक आणि मल्टी स्टारर अशा अनेक प्रकारच्या भूमिका त्यांनी केल्या, त्यामुळे त्यांच्या अभिनयाचा पट खूप मोठा होता. त्यांच्या अभिनयात एक वेगळाच संयम होता. ते संवाद ओरडून सांगत नसत. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव आणि डोळ्यातला आत्मविश्वास अनेकदा बरंच काही सांगून जायचा. म्हणूनच त्यांच्या गंभीर भूमिकांनाही प्रेक्षकांनी मनापासून स्वीकारलं. श्रोत्यांनो, चला तर आता त्यांच्या रोमॅन्टिक आणि देखण्या पडद्यावरील व्यक्तिमत्वाची आठवण करून देणारं एक छानसं रोमॅन्टिक गीत

हिंदी चित्रपटांच्या इतिहासात काही जोड्या कायमच्या लक्षात राहतात. अमिताभ बच्चन आणि विनोद खन्ना ही त्यापैकी एक. जमीर हेराफेरी, खून पसीना, परवरिश

अमर अकबर अँथनी मुकद्दर का सिकंदर अशा अनेक चित्रपटात दोघांनी एकत्र काम केलं. विशेष म्हणजे दोघेही स्वतःच्या व्यक्तिमत्वाने प्रेक्षकांवर प्रभाव टाकणारे कलाकार, त्यामुळे ते एकत्र आले की एक वेगळीच ऊर्जा निर्माण होत असत. आता अशाच एका गाजलेल्या चित्रपटातील आठवण करून देणारं हे गीत ऐकूया.

1980 दशकाच्या सुरुवातीला आलेल्या कुर्बानी या चित्रपटाने विनोद खन्ना आणि फिरोज खान या जोडीला नवा आयाम दिला. चित्रपटातील ॲक्शन, स्टाईल, संगीत आणि कलाकारांचा रुबाब यामुळे आजही हा चित्रपट आठवणीत आहे. आता याच चित्रपटातील एक अविस्मरणीय गीत

अनेक रंग पाहिले. सुरुवातीच्या खलनायकाच्या भूमिका, नायक म्हणून मिळालेली लोकप्रियता, अमिताभ बच्चन यांच्यासोबतची मैत्रीपूर्ण पडद्यावरील जोडी, कुर्बानीचा स्टायलिश अंदाज, दयावान या चित्रपटामधील गंभीर भूमिका आणि त्यांचं चित्रपटात पुनरागमन, या सगळ्यांमधून एक गोष्ट कायम जाणवते, ती म्हणजे विनोद खन्ना म्हणजे पडद्यावरचा रुबाब आणि अभिनयातील सहजता. श्रोत्यांनो, 27 एप्रिल 2017 मध्ये त्यांचं निधन झालं. पण एखादा कलाकार केवळ शरीराने जातो, त्याची कला आणि त्याने दिलेल्या आठवणी कायम राहतात. विनोद खन्ना यांच्या बाबतीतही हे अगदी खरं आहे. श्रोत्यांनो, आजच्या या कार्यक्रमात शेवट करूया, कार्यक्रमाचा शेवट करूया अशा गीताने, ज्यातून या सदाबहार अभिनेत्याच्या आठवणी आपल्या मनात पुन्हा जिवंत होतील.

श्रोत्यांनो, आपण ऐकत होतात सदाबहार अभिनेता विनोद खन्ना हा विशेष कार्यक्रम. विनोद खन्ना यांच्या आठवणींना आणि त्यांच्या सदाबहार अभिनयाला मनापासून सलाम. श्रोत्यांनो, मी सरिता देशमुख आजपुरता या कार्यक्रमातून आपला निरोप घेते आहे. पुन्हा भेटूयात. नमस्कार.

गीत गुंजन अंतर्गत स्मृतिगंध हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. श्रोत्यांनो, दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो, मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात. लेखन केलं आहे अजय शेलारीनी आणि यात सहभागी झाले आहेत मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात.

0: रोहित रोहित जरा इकडे ये ना.
1: आलो आलो. आवाजावरून तरी वाटतंय काहीतरी चौकशी होणार माझी.
0: चौकशी वगैरे नाहीये, एक साधा प्रश्न आहे. गेल्या वर्षी घटस्थापनेसाठी वापरलेला कलश तो कुठे ठेवला?
1: कलश?
0: हो कलश. इतका काय विचार करायचा?
1: नाही विचार करत नाहीये, आठवण्याचा प्रयत्न करतोय. कारण मागच्या वर्षी नवरात्र संपल्यावर आपण सगळं सामान आवरलं होतं.
0: अर्थात?
1: आणि कलश त्याच सामानामध्ये ठेवला असेल ना.
0: फक्त तो सामानाचा डबा कुठे ठेवला ते विचारायचं.
1: अरे हो तो डबा.
0: आता आठवलं का तुला?
1: थोडस थोडस.
0: हा थोडस म्हणजे
1: डबा आहे कुठेतरी आहे.
0: रोहित.
1: अग सुखदा तू एवढे चिडतेस कशाला? वरच्या कपाटामध्ये वगैरे असेल.
0: वरचं कपाट मी कालच उघडलं. तिथे फक्त दिवाळीची सजावट आणि तुझे जुने कागद आहे.
1: ते माझे महत्वाचे आहेत ना कागद.
0: गेल्या 3 वर्षापासून हे कागद कधीतरी उपयोगी पडतील असं म्हणतोय. अजून तरी त्याचा काही उपयोग झालेला नाही.
1: तुला कळत आहे सुखदा, उपयोग झाला तर ते कागद महत्वाचे ठरतील.
0: आणि उपयोग नाही झाला तर?
1: मग ते माझ्या आठवणी.
0: वा, वस्तू ठेवण्यासाठी तुझ्याकडे प्रत्येक वेळेला नवीन कारण तयार असतं.
1: आता तू एवढं शोधून सुद्धा कलश सापडला नाही म्हणजे माझी पद्धत बरोबर असण्याची शक्यता आहे.
0: ठीक आहे तू शोध.
1: म्हणजे काय?
0: म्हणजे आता तुझी परीक्षा.
1: बरं बरं, पण एक वाट आहे बुवा. कलश मिळाला तर त्याचं श्रेय मला.
0: आणि मिळाला नाही तर?
1: नवीन घेऊ.
0: वा, म्हणजे शोध.

0: आधीच पर्याय तयार आहे की?
1: पर्याय तयार म्हणजे संसार म्हटलं की पर्याय तयार ठेवावेच लागतात असे.
0: तर शोध आधी बघ जरा.
1: हे बघ हे बघ हे बघ.
0: काय काय मिळालं?
1: अगं तुझी जुनी वही.
0: माझी?
1: हो, पहिल्या पानावर काहीतरी लिहिलंय. कॉलेजच्या दिवसातली कविता.
0: अरे माझी वही अजून इथे आहे.
1: असू दे असू दे, कलश सापडला नसेल पण खजिना सापडलाय.
0: ठेव ती, बाकी नंतर पाहू, आधी कलश.
1: पण एक गोष्ट सांगतो हा सुखदा, आज आपण कलश शोधायला सुरुवात केली नसती तर ही वही पुन्हा सापडलीच नसती.
0: म्हणूनच कधी कधी घर आवरण्याच्या निमित्ताने जुन्या आठवणीही बाहेर येतात. बघ ना, आज कलश शोधता शोधता कविता सापडली.
1: आणि कलश काही अजून सापडला नाही.
0: पुन्हा त्याच मुद्द्यावर आलात.
1: हो, कारण जबाबदारी माझ्यावर टाकलीस ना.
0: बरं, पण आता हा जो डबा आहे तो उघड बरं. बघ बघ ह्याच्यात काय.
1: हो अगं, याच्यामध्ये दिवे.
0: अरे तो दुसरा बघ डबा.
1: याच्यामध्ये हे बघ, नवरात्राची जुनी सजावट दिसतीये
0: आणि
1: फुलांची माळ आहे.
0: गेल्या वर्षी आपण हीच लावली होती.
1: हो, आणि त्यावेळी मुक्ता फुलांची माळ स्वतः लावणार होती असं म्हणायची.
0: शर्वरीच्या मागे लागली होती.
1: आता मुक्ता मोठी झाली ना.
0: हो, ज्युनियर केजी म्हणजे मोठीच म्हणायची. पण तिच्या छोट्या हाताने लावलेली ती माळ अजून आठवते मला.
1: खरंय, मुलं मोठी होतात आणि आपल्याला कळत सुद्धा नाही. आणि म्हणून सणांच्या निमित्ताने त्यांचे फोटो आठवणी सगळं आपल्याला आठवत.
0: खर तर फोटो काढण्यापेक्षा तिच्या सोबत बसून गप्पा मारायला जास्त वेळ द्यायला हवा. खरं की नाही?
1: अगदी.
2: कुणी आहे का घरात?
1: हो, या या, आवाज ऐकूनच कळलं.
2: म्हणजे
1: नाही, कसं आहे की तुझ्या आवाजामध्ये असा एक आत्मविश्वास असतो.
2: आत्मविश्वास असलाच पाहिजे, नाहीतर लग्नानंतर टिकणं कठीण आहे.
0: अरे बापरे, आज आल्याला एकदम लग्नावर भाषण सुरू आहे.
2: नाही, अनुभव येतो.
0: बर, शर्वरी कुठे आहे?
2: येते. एक ऑफिसचा फोन होता, मी म्हटलं तू तुझं काम संपवणी, मी आधी निघतो.
1: म्हणजे आज पुन्हा तूच आधी?
2: हो, पण यावेळी मी खरंच वेळेवर आलोय.
0: म्हणजे तुझ्या घड्याळातली वेळ की आमच्या?
2: माझ्या घड्याळात बरोबर आहे, तुमचं माहित नाही.
1: तुझं घड्याळ चुकीचं दिसतंय.
2: बरं, विषय बदलूया. तयारी कुठपर्यंत आली आहे?
0: नवरात्रीची तयारी ना, कलश शोधतोय आम्ही
2: अजून.
1: अरे अजून म्हणजे तू मदत करणार आहेस का सांग मला.
2: नक्की.
1: हा मग ये.
2: पण आधी चहा मिळेल.
1: चहा? मला वाटलंच तू आधी चहा मागणार. ते
2: माणूस काम करण्यापूर्वी ऊर्जा घेतो आधी.
0: ऊर्जा घेतो मग तसा चहा सुद्धा करून घे आणि मग काम.
2: हे घर म्हणजे ना खरोखर लोकशाही आहे.
1: हो हो, इथे सुखदाचं सरकार आहे, लोकशाही.
0: आणि तू विरोधी पक्ष?
2: आणि मी स्वतंत्र उमेदवार.
1: जो प्रत्येक वेळी शेवटी सत्ताधाऱ्यांसोबतच जातो.
2: हे बघ, परिस्थितीनुसार निर्णय घ्यावा लागतो.
1: हो का?
0: काय एवढं काय चाललंय, केवढा आवाज येतोय तुमचा बाहेर पर्यंत?
2: काय नाही, माझ्या विरुद्ध कट करतायत हे दोघं.
0: हा मग मी योग्य वेळी आले.
2: हो हो,
1: अगदी अगदी. म्हणजे तू नवऱ्याची बाजू घेणार असेल.
0: आधी काय झालं ते सांगा.
2: मला काही सांगायचं नाही.
0: म्हणजे नक्की काहीतरी झालंय?
1: तुझा नवरा ना आज स्वतंत्र उमेदवार आहे म्हणे.
0: ते तर तो रोजच असतो.
2: पाहिलं, बायकोने सुद्धा मान्य केलंय.
0: शर्वरी, काय ग तुझं ऑफिसचं काम संपलं का? जवळपास. खरं सांगू, या आठवड्यात काम खूप आहे. पण नवरात्र सुरू होण्याआधी घरातली तयारी करायची आहे म्हणून वेळ काढतीये.
1: वा, आणि हेच तर कठीण असतं ना. म्हणजे काम सांभाळायचं, घर सांभाळायचं, स्वतःचा वेळ यामध्ये कुठे जातो कळत सुद्धा नाही.
0: हो ना, कधी ऑफिस मध्ये बसून घराचा विचार असतो आणि घरी आल्यावर ऑफिसचा.
2: म्हणून मीला नेहमी सांगतो, घरात आल्यावर ऑफिस बंद.
0: तू सांगतोस पण स्वतः मोबाईल वर काम बघत असतो.
2: बघ, माझं काम वेगळं आहे.
0: नवरा हेच म्हणतो. बरं बरं, आता खरंच कामाला लागूया का? म्हणजे घटस्थापनेच्या दिवशी सगळं नीट असायला हवं.
3: चला, फुलांची सजावट मी करते. मुक्ता आली की तिलाही थोडं काम देऊ.
2: थोडं?
3: हो, तिला सगळं स्वतः करायचं असतं. गेल्या वेळी तिने फुलांची माळ स्वतः लावायचा हट्ट केला होता.
1: आणि यावेळी आपण तिला रांगोळीच्या जवळ बसवूया.
0: पण रंग हातात घेऊन सगळीकडे पसरवणार नाही ना ती?
3: ते सांगता येत नाही. हा,
2: अरे मुलांना सांगितलं ना की रंग इथेच ठेवायचे, की त्यांना नेमकं तिथेच ठेवायचे नसतात.
1: आता हा अनुभव कुठून आला?
2: माझ्या बालपणातून.
1: म्हणजे तूही तसाच होत असत.
2: मी खूप शांत होतो बघ.
1: काय?
3: खोट.
2: पुरावा?
3: तुझ्या आईकडे.
2: आता ती सुद्धा माझ्या विरुद्ध साक्ष देईल.
0: बरं, मी काय म्हणते, मी रांगोळी काढते. यावेळीला आपण पारंपरिक पद्धतीची करूया, फार मोठी आणि गुंतागुंतीची नको. घराच्या दाराशी साधी सुंदर रांगोळी पुरेशी.
1: आणि मी काय करायचं?

0: तू कलश शोधायचा.
1: ठीक आहे ठीक आहे, ही जबाबदारी मला मान्य.
2: मी तुझ्या सोबत येतो बघ.
1: पण तू आलास ना तर शोधण्यापेक्षा गप्पा जास्त होती.
2: अरे गप्पा करत करत शोधू आपण, सापडतात वस्तू.
0: तुमचं दोघांचं काम म्हणजे घरातली कोणतीही वस्तू शोधण्यापेक्षा तिच्याशी संबंधित पाच जुन्या आठवणी शोधणं.
1: हो हो, पण त्या आठवणी सुद्धा महत्वाच्या असतात म्हटलं.
0: आणि वस्तू ही.
2: हा डबा बघ.
1: उघड उघड उघड.
2: उघडलाय.
1: काय आहे त्यात बघ.
2: जुने फोटो आहेत.
1: अरे वा,
2: हे बघ हे बघ हे बघ. शर्वरी आणि तू लहानपणी जे बघ.
1: अरे माझ्याकडे दे, माझ्याकडे दे.
2: थांब थांब, हा फोटो भारी आहे बघ.
1: कोणता बघू दे.
2: तू बहुधा शाळेच्या कार्यक्रमात उभा आहेस आणि शर्वरी तुझ्या मागे चेहरा करून उभी आहे.
0: म्हणजे कसा तरी.
1: काय तिला फोटो काढायला आवडायचं नाही ना, म्हणून तसा चेहरा केलाय.
2: आणि आता फोटो काढायला आवडतात.
1: हो, काळ बदलला,
2: माणसंही बदलतात.
1: हो, पण सवयी मात्र बदलत नाही ना.
2: जसं
1: आता जसं म्हणजे तुझ्यावरती सांगायचं तर तुझं वेळेवर नाही येणं
2: पुन्हा तेच.
1: तुझ्यामुळे आठवण झाली रे.
2: बरं फोटो ठेव, शर्वरीला दाखवूया.
1: थांब थांब थांब, हा फोटो पाहून ती आपल्याला दोघांनाही घराबाहेर काढे.
2: मग कलश शोधण्यापूर्वी फोटो परत ठेव.
1: हा तेच बरं होईल.
0: काय लपवताय काय हरी शर्वरी.
1: काही नाही काही नाही.
0: दाखव दाखव.
2: फोटो आहेत.
0: नाही दाखव तरी सुद्धा.
2: असू दे ना.
0: मग नक्कीच माझा फोटो असणार.
1: हो हा बघ हा बघ, तुझाच फोटो. हा बघ हा बघ.
0: अरे देवा, हा कुठे सापडला.
2: तुमच्या घरातल्या इतिहास विभागात.
0: आणि रोहित दादा बघ, तू किती बारीक होतास दादा.
1: हो आणि तू किती शांत होतीस बघ.
0: मी
2: हा फोटोच पुरावा आहे.
0: तुम्ही दोघं मिळून मला चिडवताय ना.
1: अरे बहिणीला चिडवलं नाही तर घरातली परंपरा तुटणार नाही का.
0: असू दे असू दे. बरं फोटो ठेवा, पण हा मला हवाय.
2: तुला देतो पण आधी कलश शोधू चल.
0: अजून नाही सापडला.
1: नाही सापडला ग.
0: मग तुमची शोध मोहीम अजून सुरूच आहे.
3: या कलशाच्या निमित्ताने जुन्या आठवणी बाहेर आल्या.
0: आणि कलश
1: अजून नाही.
2: पण काळजी करू नका, आम्ही उद्या पुन्हा शोधू.
0: उद्या पुन्हा.
1: हो मग, आज झालं ना शोधून, खूप शोधलं.
0: आज तुम्ही शोधलं का, आज फोटो पाहिलेत
2: दोन्ही.
1: आता फोटो पाहणं हा सुद्धा शोधाचाच एक भाग नाही का.
0: तुम्हाला दोघांना ना कोणतंही काम दिलं तरी तुम्ही एकमेकांचं समर्थन करत राहाल.
1: मग तेच तर आमचं कौशल्य आहे.
0: पण खरं सांगायचं तर आज बरं वाटलं.
3: का का का का.
0: रोजचं आयुष्य इतकं वेगवान झालंय की आपण सगळे एकत्र बसलो तरी कुणाच्या हातात फोन, कुणाच्या डोक्यात ऑफिस, कुणाला कुठे जायचं असतं. आज काही वेळ तरी आपण फक्त बोललो
3: आणि म्हणूनच मला सण आवडतात.
1: आणि मला वाटतं सणांचं हेच खरं कारण असं नाही का.
2: आणि प्रसाद.
3: म्हणजे मोहित साठी प्रसाद फार महत्वाचा बरं का.
2: माणूस आधी पोटानं आनंदी झाला की मनानंही मग नंतर आनंदी होतो. म्हणून
1: याचा जीवन मंत्र असणार असं वाटतंय.
2: अजून दोन तीन मंत्र आहेत माझे बघ. पण ते सगळे खाण्याशी संबंधित आहेत बरं का.
1: वा वा वा.
0: मला आधीच माहित होत.
3: मला की नाही एक गोष्ट सांगायची.
1: हो सांग आता, तू पण सांग काहीतरी.
3: मला काय वाटतं घटस्थापनेच्या दिवशी पूजा झाल्यानंतर आपण सगळेजण एकत्र बसूया पूजेनंतर, चालेल.
0: हो मलाही आवडेल.
2: मला तर नेहमीच आवडत.
1: तुला बसायला आवडतच, बसून राहायला उठायला आवडत नाही.
2: हे माझ्यावर अन्यायकारक आरोप आहेत बरं का रोहित.
3: अरे थांबा रे, सणाच्या दिवशी आपण काम करतो, पूजा करतो, फोटो काढतो आणि लगेच आपल्या दुसऱ्या कामांसाठी निघून जातो. पण या सगळ्यानंतर थोडा वेळ निवांत बसून बोलणं राहून जातं.
1: करेक्ट. म्हणजे प्रत्येकाने आपण ना काहीतरी सांगूया त्या निमित्ताने.
0: म्हणतोय हे तू. हा
1: म्हणजे एखादी आठवण असेल, एखादं गाणं म्हणेल कोणी, किंवा एखादा मजेशीर प्रसंग सांगेल मोहित.
0: आणि ऑफिसच्या गोष्टी नाही.
2: मग माझ्याकडे बोलायला काय उरतंय.
0: तुझ्याकडे माझ्या बद्दल बोलण्यासारखं बरंच काही आहे.
2: पण त्यामुळे मी अडचणीत येईल ना.
1: मी ना एक गाणं म्हणणार.
3: तू गाणं म्हणशील आणि आम्ही ऐकू.
1: हो
3: पण त्याच्यासाठी सगळ्यांना मानसिक तयारी करावी लागेल.
1: इतका काही मी वाईट गात नाही.
0: आवाज चांगला आहे पण गाणं सुरू झाल्यावर तू स्वतःच्या तालात जातोस.
1: म्हणजे कलाकाराला स्वातंत्र्य हवं की नको.
3: बरोबर. पण ते सगळं स्वातंत्र्य वगैरे घटस्थापनेच्या दिवशी.
1: हो हो पक्का शब्द.
0: मला लहानपणी नवरात्र म्हणजे फक्त घरातला उत्साह वाटायचा. नवीन कपडे, रांगोळी, फुलं आणि आरती. पण आता त्याकडे वेगळ्या नजरेने बघते.
3: अरे वा कसं काय ग.
0: आधी सगळं आपोआप होतं, मोठी माणसं करत होती आणि आपण फक्त त्यात सहभागी व्हायचो. आता कळतं त्या सगळ्या मागे किती वेळ, किती श्रम आणि किती प्रेम असतं ते.
1: खरंय, कारण आपण मोठे झाल्यावर लक्षात येतं की आई वडिलांनी

0: केलेल्या छोट्या छोट्या गोष्टी किती मोठ्या होत्या.
1: हो ना, मला आईचा एक किस्सा आठवला बघ.
2: हा खाण्याचा असेल.
1: नाही प्रत्येक वेळी ते नसतं का बाई?
2: खरंच?
1: हो, यावेळी बघ, यावेळी नाहीये तसं. आमच्या घरी नवरात्रात सगळ्यांना सकाळी लवकर उठवायची पद्धत होती. आम्ही उठायचो पण पांघरून घेऊन परत झोपायचो.
0: छान छान छान, म्हणजे ही तुझी आजची सवय तेव्हापासूनची येत.
1: हो, काही परंपरा जपाव्या लागतात. पण खरंच सांगतो, आई सकाळी उठून घर आवरायची, देवघर सजवायची, तेव्हा त्यातलं काही कळत नव्हतं. आता आठवलं की वाटतं आपण त्यावेळेला थोडं जास्त तिच्यासोबत बसायला हवं होतं रे.
2: आणि म्हणूनच कदाचित हे सण आपल्याला पुन्हा तिथे घेऊन जातात.
0: आणि आपण आता आपल्या पुढच्या पिढीसाठी त्या आठवणी तयार करतो.
2: आणि म्हणूनच मुक्ता छोट्या छोट्या गोष्टी करते तेव्हा मी तिला थांबवत नाही. घरात फुलं पडली, रंग सांडले तरी चालतील, पण तिला त्या दिवसाची आठवण राहिली पाहिजे.
1: हो ना, घर पुन्हा साफ करता येतं
0: पण बालपण पुन्हा नाही आणता येत ना.
2: वा रोहित, किती छान बोललास तू.
0: मग कधी कधी मला छान बोलता येतं म्हटलं.
1: वा वा.
0: सुखदा,
2: काय काय काय झालं?
0: मिळाला मिळाला.
2: काय?
0: कलश.
2: कुठे होता?
0: अगं, तुझ्या कपाटाच्या वरच्या बाजूला होता.
2: माझ्या? अरे मी तिथे पाहिलं होतं.
0: पण तू नीट पाहिलं नव्हतंस.
2: थांब थांब, मी आले. बघू दे मला. अरे हो, हा तर इथेच आहे.
0: सांगितलं होतं ना
2: या वर्षीच्या फोटो मध्ये दिसतोय, तूच कलश वर ठेवतोय.
0: काय म्हणजे काय?
2: कालपासून आपण सगळे ज्याचा शोध घेत होतो तो तूच तिथे ठेवला होता.
0: हो हो, मला आता आठवलं.
2: तुला आताच का आठवलं?
0: म्हणजे स्मरण शक्तीला योग्य वातावरण मिळण्याची गरज असते.
2: बर, चला आता सणाची तयारी सुरू होईल.
0: तयारी सुरू होईल आणि माझं नाव इतिहासातून वाचेल.
2: वाचलं वाचलं. काय मंडळी, कलश सापडला म्हणे?
0: माझ्या प्रयत्नांमुळे.
2: वा, तुझ्या प्रयत्नांमुळे नाही, तुझ्या विस्मरणामुळे.
1: म्हणजे शेवटी वस्तू सापडली पण कथा

होते हो? कौटुंबिक श्रुतिका आपुलकीया घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं अजय शेलार यांनी आणि यात सहभागी झाले होते मधुलिका नेरुरकर, दिनेश अडावतकर, दीपक केसावलेकर आणि नेहा खरे.

0: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहोत आम्ही साऱ्या जणी डॉक्टर विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत.
1: श्रोते हो, माणूस हा समाजप्रिय प्राणी आहे. तो ज्या समाजात राहतो, घडतो आणि पर्यायानं सामाजिक बदलही काळानुरूप घडवून आणतो, ज्याकडे निश्चितच काळाची गरज म्हणून पाहिलं जातं. जगात, भारतात आणि महाराष्ट्रात महिलांनी सामाजिक कार्य, शिक्षण आणि सुधारणांमध्ये ऐतिहासिक आणि

0: महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. त्यांच्या या योगदानाचा वसा आजही अनेक सामाजिक कार्यकर्त्या खंबीरपणे हाताळताना दिसतात. त्यातलंच एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉक्टर विन भुसकुटे. नमस्कार विंदाताई, आमच्या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत आहे.
1: नमस्कार.
0: डॉक्टर विंदा भुसकुटे यांचा थोडक्यात परिचय करून देते. त्या स्वतः एम ए आहे, तसंच त्यांनी पीएचडी डॉक्टरेट ही पदवी संपादन केली आहे मराठी या विषयामध्ये. शिक्षण क्षेत्रातला त्यांचा अनुभव हा 45 वर्षांचा आहे. संयुक्त महिला मंडळ डोंबिवली तसंच मातृ मंदिर याच्या त्या अध्यक्ष आहेत. या संस्थेशी संलग्न असलेल्या डोंबिवली महिला महासंघाच्या त्या कार्यकारिणी अध्यक्ष आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं आहे. तृतीयपंथीयांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जेवढी होईल तेवढी मदत त्या आज करतायत. महिलांनी महिलांसाठी चालवलेली संस्था म्हणून संयुक्त महिला मंडळ याकडे पाहिलं जातं आणि यावर्षी या मंडळाचं सुवर्ण महोत्सवी वर्ष आहे. पण जेव्हा स्थापन झाली तेव्हा आणि ती आतापर्यंत वाटचाल नेमकी कशी होती हे आम्हाला तुमच्याकडनं सुरुवातीला जाणून घ्यायला आवडेल.
1: 1965 साली संयुक्त महिला मंडळाची स्थापना झाली. ती डोंबिवलीतल्या काही मान्यवर संस्थांमधले पदाधिकारी, त्याचप्रमाणे सामाजिक कार्य करण्याची ज्यांची आवड होती अशा या महिला एकत्रित येऊन आपण रेग्युलर गाणी म्हणणं किंवा पिकनिक काढणं किंवा उगाच गप्पा मारण्यासाठी एकत्रित येण्यापेक्षा काहीतरी चांगल्या कामाची सुरुवात आपण करू शकतो आणि आपली ताकद प्रचंड आहे. हे जेव्हा त्यांच्या काही गोष्टींवरनं घटनांवरनं त्यांच्या लक्षात आलं तेव्हा संयुक्त महिला मंडळाची स्थापना झाली. आणि या स्थापनेमध्ये त्यांनी सुरुवातीला अन्याय अत्याचाराने पीडित झालेल्या महिलेला 24 तासात तिला साथ कशी देता येईल, तिला आधार कसा देता येईल याच्यावर अगोदर काम केलं. त्यामुळे कुठल्याही महिलेला संयुक्त महिला मंडळाचं दार उघडं होतं की ती स्वतःला एकटं समजत नव्हती. बरं, तिथे येऊन तिचं इथेच काम थांबत होतं का? नाही. तर तिला तिच्या पायावर उभं करणं, मग ते कशा पद्धतीने, तिला शिकायची आवड असेल तर शिक्षण अवेलेबल करून देणं, तिला जर नोकरी करायची असेल तर तिची क्षमता बघून तिला नोकरी शोधण्याचा प्रयत्न करून देणं, तिची जर इच्छा असेल की बाबा मला काउन्सिलिंग करून परत मला माझा संसार करायचा आहे तर त्या दृष्टिकोनातनं तिच्या पाठीशी उभं राहणं. इतकंच नाही तर ती जर म्हणाली की बाबा मला काहीच हे करायचं नाहीये तर मला माझं लग्न करून आता या वयामध्ये सेटल व्हायचंय, तर अशाही पद्धतीने आम्ही संस्थेकडनं लग्न लावून दिलेली. सांगायला खूप छान वाटेल की आतापर्यंत 36 लग्न आम्ही लावून दिलेली आहेत. यशस्वी परिवार खूप मोठा आहे आणि त्याचबरोबर आमचा जो जोर आहे तेव्हाही होता आणि आताही आहे की कुटुंब संस्था बळकट करण्याच्या दृष्टिकोनातून, महिलेने आत्मनिर्भर व्हावं या दृष्टिकोनातनं शिकवणी वर्ग, योगा वर्ग, संगीत वर्ग, भजन वर्ग, त्याचप्रमाणे नृत्य, वेगवेगळ्या शिकवणी, वेगवेगळ्या पद्धतीने ज्या ज्या महिलेला आपलं स्किल दाखवण्याची इच्छा आहे किंवा त्यावर तिला काही कमाई होत असेल तर अतिशय माफक अशा दरामध्ये तिला ती संस्था आम्ही अवेलेबल करून द्यायचो की तिने ते तेवढ्या तास येऊन त्याचा वापर करावा आणि स्वतःचा चरितार्थ चालवावा किंवा आपल्या संसाराला थोडाफार हातभार लावावा आणि सन्मानाने जगावा.
0: नक्कीच. आणि असे विविध उपक्रम खरं तर राबवले जाऊ लागले. एका छताखाली हे सगळं होणं खूप गरजेचं होतं. ह्याच्यातून मातृ मंदिराची संकल्पना पुढे आली.
1: अगदी.
0: तर त्याचं तेव्हाचं स्वरूप आणि आत्ताचं स्वरूप नेमकं कसं आहे आणि ह्याच्यामुळे अनेक जणींना खूप हातभार लागला संसाराला, त्यांना स्वतःच्या पायावर उभं राहताना सुद्धा, तर त्याबद्दल आता आम्हाला तुमच्याकडनं जाणून घ्यायला आवडेल.
1: संसाराला हातभार तर नक्कीच लागला. आमच्या बाजूलाच मिडल क्लास असा एक वर्ग आहे आणि त्या ठिकाणी नक्कीच अशी काही स्त्री त्या ठिकाणी काम करते की ती 2 तास मुलाला आमच्याकडे सन्मानाने ठेवते, 4 तास आणि जाऊन धुणं भांडी घरकाम जे जे काही आवश्यक असेल ते ती करते, 4 तासाने परत येऊन आपल्या मुलाला घेते आणि आपल्या घरी जाते. म्हणजे त्या काळामध्ये आम्ही 10 रुपये असा माफक किंवा काही नाही, कारण की काही ना काहीतरी तर घेतलंच पाहिजे, कारण की छोटी इमारतीचा मेंटेनन्स आणि ह्या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या असतात. तर अशा पद्धतीने तळागाळ प्रत्येक स्त्रीला आपलं घर वाटेल, माहेर वाटेल या दृष्टिकोनातनं काम करत होती. तर तेव्हाची जी नजर होती ती सन्मानाने आपल्या मैत्रिणींना, आपल्या मुलींना, आपल्या

0: ना वागता यावं आणि समाजामध्ये प्रतिष्ठित अशी नजर तिला प्राप्त व्हावी या दृष्टिकोनातनं संस्था काम करत होते. आता कामाची बऱ्यापैकी बदल झालेला आहे. पैसा हा बघितल्यामुळे संस्था आहे तिथेच राहिली, त्याचं स्वरूप आम्ही कमी केलं. आता फक्त त्या ठिकाणी निराधार महिला आणि वर्किंग वुमेन्स हॉस्टेल हे त्या ठिकाणी चालू आहे, ज्या ठिकाणी 40 महिलांची राहायची व्यवस्था आहे. आणि त्याचबरोबर आपले गिफ्टेड चाइल्ड आत्ममग्न मुलांसाठी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलं जातं. मोठ्या प्रमाणात खेळणी घर मुलांना अवेलेबल करून दिलं जातं की जेणेकरून प्रत्येक घरामध्ये प्रत्येक खेळणी आणूनच घेतली जाते विकत असं नाही, तर भाड्याने पण देवाणघेवाण त्या ठिकाणी केली जाते. त्याच्यानंतर प्रेग्नंट असलेल्या म्हणजे सामाजिक गरज बघून की बाबा ही सुरुवात कुठून होते, तर ही प्रेग्नन्सी पासून होते की संस्कारक्षम आपल्यावर संस्कार जर लहानपणापासून जर झाले तर नक्कीच ते बदल होतात. काय काय बघितलं जावं काय नाही, तर कुमारवयीन मुलांच्या दृष्टिकोनातनं सुद्धा आता आम्ही ते संस्कार वर्ग सुरू केलेले आहेत. आणि नक्कीच चांगला देशभक्त देशाला कसा मिळवून देता येईल, सशक्त विचारांचा प्रबोधनाकडे झुकणारा जितक्या लवकरात लवकर आणि चांगल्या चांगल्या पद्धतीने घडवता येईल तसा प्रयत्न संस्थेचा चाललेला आहे.
1: आणि इतकं विधायक काम तुम्ही एवढ्या पुढाकार घेऊन करत आहात आणि हे एका माणसाचं काम नाही, अनेक मंडळी यासाठी एकत्रित येणं खूप गरजेचं आहे असा विचार मांडला गेला आणि त्याच्यातून मग डोंबिवली महिला महासंघ हा स्थापन झाला.
0: हो नक्की, या ठिकाणी मला एक सांगायची इच्छा होईल की संयुक्त महिला मंडळामध्ये सुद्धा सुरुवात जी झाली ती लेखिका मुक्ता केणेकर, स्वातंत्र्य सैनिक सिंधुताई भुसकुटे, सुशीला रानडे, लीलाताई पंडित, निर्लेकर, कुसुमताई पवार, मंगलाताई कुलकर्णी, ज्योती पाटकर अशा अनेक मान्यवरांचे किती जणींचे 50 वर्षाची ही सगळी वाटचाल आहे. बोटावर मोजणारी नावं घेऊन चालणारच नाही, तर हे फक्त नेतृत्व करणारे लोक होते. यांनी आतापर्यंत ही संस्था अतिशय नावारूपाला आणली आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी त्याग केला, स्वतःच समर्पण केलं स्वतःच आयुष्य आणि अशा पद्धतीने संस्था नावारूपाला आणली. अजून एक महत्वाचं म्हणजे की हे सगळं काम करत असताना माझीच मैत्रीण तिला फार मनापासून इच्छा होती की आपण अशा पद्धतीने काही कामकाज करावं. नो डाऊट तोपर्यंत संयुक्त महिला मंडळाला 35-40 वर्ष झाली होती आणि नंतर जयश्रीने हा विचार काढला तर मी म्हटलं की 1+2 ऑलरेडी ह्या संयुक्त महिला मंडळ उभा आहे, मग तू तुझ्या विचारांनी जर काढत असेल तर मी पण आपल्या बरोबर 8 संस्थांना बरोबर घेतलेला आहे आणि अतिशय जोरात जोरकसपणे त्या ठिकाणी काम सुरू आहे. सांगायला नक्कीच अभिमान वाटतो की त्या ठिकाणी जयश्री कर्वे ही संस्थापिका आहे, मी अध्यक्ष म्हणून तिथलं काम बघते. इतकंच नाही तर रायकर, नेत्रा फडके, सई बने, ऍडव्होकेट तृप्ती पाटील, ऍडव्होकेट मनीषा तुळपुळे, शिल्पा कशेळकर अशा अनेक चांगले, मीना गोडखिंडी, डोंबिवली महिला महासंघाची स्थापना झाली. आणि इकडे सुद्धा संयुक्त महिला मंडळामध्ये सुद्धा अनुराधाताई तेव्हा अध्यक्ष म्हणून काम करत होत्या, आरती मुनीश्वर त्या आमच्या चिटणीस म्हणून काम करतात, शैला भोंजाळ, परत ओंकार शाळेच्या प्रिन्सिपल अनुजा सावंत, ज्ञान मंदिरच्या प्रिन्सिपल संगीता पाखले, आम्ही सगळ्या एकत्रित येऊन संयुक्त महिला मंडळाचं काम करतो. अन्याय अत्याचाराने अर्ध्या रात्री सुद्धा पीडित झालेली महिला जेव्हा येते तेव्हा तिला अंडर 1 रूफ आम्ही फ्री लीगल ऍडवाइस देतो, फ्री मेडिकल चेकअप होतं आणि फ्री काउन्सेलिंग होतं.
1: बर,
0: तिच्या इच्छेनुसार तिला जी आपल्याकडनं मदत हवी ती तिला अवेलेबल करून दिली जाते. नक्कीच विचार बदलले जातात, त्यामुळे 25-30 वर्षा अगोदरचा कालावधी आत्मसन्मानाने महिलेला घराच्या बाहेर कसं पडता येईल आणि जगता येईल याचा विचार केला जात होता. आणि आता मात्र आपली लहान मुलं कशा पद्धतीने त्यांचं स्वातंत्र्य मनापासून उपभोगू शकतील किंवा आई वडील सुद्धा त्यांना कितपत वेळ देऊ शकतील अशा पद्धतीचं आत्ताचं वातावरण झालेलं आहे. पूर्वीच्या काळामध्ये डिवोर्स केस आली की आम्ही विचार करायचो की बाबा नकोच, डिवोर्स द्यायचाच नाही, कुटुंब संस्था बळकट झाली पाहिजे. आत्ता काही तसं

0: बदललंय का? तर कुटुंब संस्था बळकट झाली पाहिजे हा जरी ग्रासरूट लेवलचा प्रश्न असला तरी परत का अशी तिची मागणी होतीये? या दृष्टिकोनातन नक्कीच तीन तीनदा वैचारिक दार ठोठावलं जातं आणि खऱ्या अर्थाने कशाची आवश्यकता आहे? तिची मानसिक कुचंबना होतीये का? फिजिकली टॉर्चरिंग तिचं होतंय का? अजून काही वेगळं घरामधलं वातावरण आहे याचा विचार केला जातो आणि त्या दृष्टिकोनातनं तिला मदत केली जाते.
1: खरं तर हे सगळं एकीकडे तुम्ही महिलांचं सक्षमीकरण, महिलांचं सबलीकरण या दृष्टिकोनातून तुम्ही अनेक पावलं उचलत आहात आणि महिला आणि लहान मुलं हे आपल्या डोळ्यासमोर त्या संदर्भात पटकन येतात. तर अशा वेळेला पॉश आणि पॉक्सो सारखा कायदा आहे जे खूप महत्वाची भूमिका बजावतात. तर इथे तुम्ही कशा प्रकारे महिलांना समजून घेता किंवा ह्या दोन्हींची तुम्ही कशा प्रकारे जनजागृतीसाठी किंवा शाळा शाळांमध्ये जाऊन तुम्ही कशा प्रकारे उपक्रम राबवता त्याबद्दल आम्हाला जाणून घ्यायला आवडेल.
0: काळाच्या गरजेनुसार कामाची पद्धत थोडीशी बदलली आणि जयश्री सारखी सहकारी आणि एकंदरीत आमची पूर्ण डोंबिवली महिला महासंघाची टीम सई बनेसारखी कार्य करती अशा प्रकारचा आम्हाला साथ मिळाल्यामुळे नक्कीच आम्ही वृंदा कुलकर्णी यांच्या मदतीने सुद्धा आणि बाकीचे काही आमचे वकील मैत्रिणी होत्या, सामाजिक काम करणाऱ्या होत्या, माझी स्वतःची 45 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात असल्यामुळे मी स्वतः त्यामध्ये इन्वॉल्व्ह होऊन आम्ही अगोदर चाइल्ड पॉलिसी तयार केली.
1: बर.
0: आणि या चाइल्ड पॉलिसीचं प्रत्येक शाळेमध्ये जाऊन आम्ही प्रत्येक महिला आयोगाच्या मदतीने महिलांसाठी आणि बालकांसाठी कशा पद्धतीने आम्ही काम करतो इंट्रोडक्टरी काही आम्ही सेमिनार्स घेतले महिला आयोगाच्या मदतीने सुद्धा आणि डोंबिवलीमध्ये जनजागृती निर्माण केली. इतकंच नाही तर या संदर्भात असं काही केसेस घडल्या की 2012 साली सरकारकडनं पोक्सो कायदा निघतो काय आणि तरीही लहान मुलांवर अशा पद्धतीचे अन्याय अत्याचार होतात का? एकतर कुठेतरी कायदा राबवला जात नसणार किंवा हा कुठे ना कुठेतरी मर्यादित आणि बंद डब्यामध्ये आहे की त्याचं अंमलबजावणी होत नाहीये. फक्त हे मुलींसाठीच काढलाय का पोक्सो कायदा? नाही. तर 18 वर्षाखाली जी जी मुलं येतात मग या ठिकाणी मुली पण आल्या, मुलं पण आली आणि तृतीय पंथी पण आली, या सगळ्यांवर नको त्या पद्धतीने जेव्हा अनकम्फर्टेबल टच होतात, आई बाबा जेव्हा नोकरीवर जातात आणि मूल शाळेत घरी गेल्यानंतर एकटं असतं तर ते कशा परिस्थितीमध्ये असतं? शाळेत त्याला काही वेगळा अनुभव येतोय का? किंवा बाथरूम मध्ये जाऊन त्याला काही वेगळं काहीतरी करावं असं वाटतंय का? किंवा इतकंच नाही तर ते मूल एकटं घरी आहे आणि ह्याच्यावर कुणी काही ऑब्झर्वेशन करतंय का सातत्याने पाठलाग करून, किंवा मुला मुलांचा आपापसात काय चाललेलं आहे? तर या सगळ्या वातावरणाचा अभ्यास करता तो कायदा आम्ही अगोदर समजून घेतला आणि प्रत्येक मुलापर्यंत हा जाणं आवश्यक आहे. इतकंच नाही तर मुलांपेक्षा पालकांपर्यंत पोहोचणं आवश्यक आहे. मुलं खूप सजग आहेत, पालकांनाच हे तीन तीनदा सांगणं फार आवश्यक आहे कारण पालक आवश्यक तो गुड टाइम मुलांना देऊ शकत नाही. खऱ्या अर्थाने जर मूल त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोलायला गेलं ना तर हे होणारच नाही. यातलं मी एक उदाहरण सांगू इच्छिते. प्री प्रायमरीचं आमच्याकडे एक केस येते, दुसरी तिसरी इथली मुलगी, आणि ती केस आल्यानंतर ती घरी जाताना आईला सांगते की आज ना मला एक्स वाय झेड ने त्याने मला बॅक टच केला. कोण आहे हा? माझ्या बाजूच्या बेंचवर बसतो. अच्छा. आई मला सुसूच्या ठिकाणी खूप आगाग होती असं ती मुलगी म्हटल्यानंतर ठीक आहे. दुसऱ्या दिवशी मग आई लगेच ती चिडते, कुठली पण आई चिडणारच नो डाऊट. ती फोन करते असं असं झालेलं आहे तर आमच्याकडनं सांगितलं जातं तुम्ही उद्या या आपण बोलू. नाही नाही, त्या मुलाच्या सुद्धा पालकांना तुम्ही बोलवा, ते काय करायचंय काय नाही आपण बघू, तुम्ही उद्या या. असं करून ती केस माझ्या पुढे येते काय? तर मी म्हंटल मी फक्त बाळाशी बोलेल आणि तुम्ही काहीच मध्ये बोलायचं नाही. चालेल. आणि त्या महिलेने बऱ्यापैकी आम्हाला पोलिसांमध्ये नेईल कारण की तिचे मिस्टर पोलीस होते, त्यामुळे अजूनच आम्हाला धाक. तर मी तिला विचारलं बाळा काय झालं काल? तिला अगोदर आठवलंच नाही काल काय झालं, काहीच आठवलं नाही. तर मी म्हंटल की आईला तू का आणलं? नाही माहिती. मग आई लगेच झटकन म्हणाली काल तू म्हणाली ना बॅट टच. हो हो, मला बॅट टच केला. तर मी त्यांना म्हंटल तुम्ही नका ना बोलू, तिला बोलू दे बाळा, मला तू तुझ्याकडून ऐकायचं. तर मी म्हंटल बॅट टच म्हणजे काय झालंय, कुठे हात लावला? तर तिने सांगितलं रेच्या तिथे. अच्छा, कमरेच्या तिथे. पण मग तो बसतो कुठे? तो बाजूच्या बेंचला बसतो.

0: तो तुझ्या बेंचवर येऊन त्याने केला बॅक टच? नाही. मग बॅक टच केला कसा? आम्हाला प्लेग्राऊंडला जायचं होतं ना, म्हणून आम्ही सगळे एकत्र आलो आणि गाडी गाडी करत आम्ही गेलो. मग तिथे तो हात लावला ना, हो की नाही, कमरेच्या तिथे ना, आपण नाही का लहानपणी गाडी गाडी मग तो बॅक टच झाला. मग मी तिला त्या बॅक टचच्या जागा नाही ओठांचं इथे दाखवलं, इथे लावला हात नाही, बम्पसला दाखवलं इथे लावला हात नाही. मी म्हंटल अच्छा मग तुम्ही गाडी गाडी करत गेलात तिथेच लावला हात हो ना? हो. मग तुलाच लावला का? नाही आम्हाला सगळ्यांनीच, आम्ही तसे गेलो गाडी गाडी करत. तर सांगायचं तात्पर्य काय, मी तिला म्हंटल तू आता बाहेर जाशील, मग तिला खाऊ दिला, तिला बाहेर पाठवलं आणि आईला सांगितलं लिटरभर पाणी घे, त्याच्यात धणे जिरे टाक, एक तास उकळ आणि तिला ते उष्णता झालेली आहे ते तू दे. तू बघितली का ती जागा? तरी तिला ती म्हणत होती मला त्रास होतोय त्रास होतोय. नाही, आईने पण बघितली नाही. तर यासाठी संवाद साधणं फार आवश्यक आहे, नाहीतर मुलांना सांगता येत नाही. त्यांना राहू देत ना,
1: लहान
0: लहानच राहू देत ना. आपण आहोत ना मोठे समजून घेणारे, मग का अशा पद्धतीने आपण लगेच लेबल लावायची गडबड करायची, हो की नाही?
1: बरोबर.
0: बॅक टच गुड टच मुलांना शिकवलं जातं आणि त्याबद्दल नक्कीच अवेअरनेस असावा, पण नक्कीच पालकांनी त्या संदर्भात वेळ देऊन व्यवस्थित मुलांशी संवाद साधावा हे मला यातनं सांगायचं आहे.
1: नक्कीच, आणि तो खूप गरजेचा आहे संवाद साधला जाणं. आणि तुम्ही अगदी सुरुवातीपासून म्हणताय की कुटुंब व्यवस्था जी आहे ती भक्कम राहणं खूप गरजेचं आहे, ते आपलं मूळ आहे आपल्या समाजाचं. डिवोर्स केसेस त्या संदर्भात हल्ली वाढत चाललेलं आहे हे आपल्याला एकीकडे पाहायला मिळतंय. तर तुम्ही त्या महिलांचं किंवा त्या मुलींचं तुम्ही कसं मार्गदर्शन करता किंवा त्या संस्थे कडे येता तेव्हा तुम्हाला सुरुवातीला काय जाणवतं त्यांच्याशी जेव्हा बोलता तेव्हा?
0: 25 वर्षापूर्वी जेव्हा मी कॉलेजमध्ये शिकवत होते मॉडेल कॉलेजला केरलीय समाजम, तिथे शिकवत असताना दोन बहिणी, की एक मोठी बहीण आणि एक लहान बहीण, माहिती होत मला. तर लहान लहान दोन मुली आहे आणि जिला मी नुकतच 12वी तिने पेपर दिलेला आहे ती मुलगी, लग्न ठरलं लगेचच. आईला त्या घेऊन, म्हणजे त्यांच्याबरोबर आई आल्याबरोबर मी त्यांना चहा ठेवायला गेले आणि डोक्यामध्ये माझं विचारचक्र सुरू झालं की या का बरं अचानक माझ्याकडे आल्या असतील, कारण की 5-7 वर्षाची अशी गॅप झाली होती आणि अचानक त्यांनी मला फोन केला की मॅडम तुमच्याकडेच काम आहे आणि एक 5-10 मिनिटाचंच काम आहे पण मला तुमचा सल्ला हवाय आणि तर येऊ का? तर म्हटलं ठीक आहे. पण इतक्या हुशार मुली, सगळं व्यवस्थित, लग्नाला पण मी जाऊन आलेली आहे, कुणाचा असेल बरं प्रॉब्लेम, काय असेल, अनेक विचार माझ्या डोक्यामध्ये आले होते. आणि मी त्यांना चहा दिला आणि चहा घेता घेता मी म्हटलं सगळं व्यवस्थित चाललंय ना, हो एकदम छान, आता मिस्टर हे करतात, मुलगी ते शिकतीये. दुसरीला विचारलं तुझे व्यवस्थित चाललंय ना, ते म्हणाले हो माझं पण छान चाललंय, प्रमोशन मिळालंय वगैरे वगैरे. मग मी म्हटलं कशासाठी आलात मग तुम्ही? तर मग ती म्हणाली प्रॉब्लेम मॅडम आमचा नाहीये, आता आमच्या आईचा आहे. तर माझ्या अंगावर काटा आला, वय वर्ष 67. त्या वयामध्ये ऍट द एज ऑफ 67 एका महिलेला वाटणं किंवा मला आता डिवोर्स हवाय याचा अर्थ ती किती सगळं सहन करत असेल. तर तिला मी सांगितलं की तुम्ही बोलाल का मुलींना बोलू देत, म्हणे आता काहीच राहिलं नाहीये सिक्रेट, कारण की आता माझ्या मुली छान मोठ्या झालेल्या आहेत, शिकलेल्या आहेत, जी माझ्यावर मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी होती ती मी पूर्ण केलेली आहे. चांगल्या मंत्रालयाच्या ठिकाणी माझी नोकरी होती, छान मी तिथनं मला रिटायर्ड झालेली आहे, मला पेन्शन मिळतं ते मला एकटीला पुरेसं आहे, आता मला दारू पिणाऱ्या मुलाचाही त्रास नकोय आणि सतत मारहाण करून संशय घेणाऱ्या नवऱ्याचाही मला मारपीट नको, मला आता माझ्या मनाप्रमाणे जगायचंय, आनंदाने जगायचंय, जे काही माझं आयुष्य असेल ते मला माझ्या मनाप्रमाणे आणि माझ्या छंदात व्यतीत करायचंय.
1: पण एवढ्या वयामध्ये हा निर्णय घेणं हे देखील किती मोठं आणि महत्वाची गोष्ट आहे.
0: जसा तुम्हाला हा निर्णय घेणं महत्वाचं वाटलं ना, तिने किती कुचंबना सहन केली आणि किमान आता का होईना, पण मला माझ्या इच्छेला आणि माझ्या छंदांना महत्व द्यायचंय आणि जे काही माझं आयुष्य उरलंय ते मला आनंदाने जगायचंय. एकदाच आयुष्य मिळतं हो मॅडम, मला ती म्हणाली. मी म्हटलं खरंच आहे. तर म्हणे मला

0: प्लीज तुम्ही मदत करा. आणि कसंही करून मी म्हटलं बरं राहतो घर कोणाच्या नावावर आहे, तर ती म्हणाली राहतो घर नवऱ्याच्या नावावर आहे. तर मग मी म्हंटल की मग आपल्याला इथूनच सुरुवात करायला पाहिजे. म्हणे नाही मी आता म्हणे कुणाचंही जुमानणारी नाहीये, तुम्ही मला सांगाल त्या पद्धतीने माझा स्टँड असेल. आणि खरोखरी त्या ठिकाणचं मला कौतुक करावं असं वाटतं. डोंबिवली मधल्या पोलीस स्टेशन, जितके काही पोलीस स्टेशन एरियाज आमच्या कल्याण डोंबिवलीचे असतात, त्यांनी सगळ्यांनी आमचं काम बघून आम्हाला मदत केलेली आहे आणि समजून घेतलेलं आहे. आणि ज्या ज्या काही केसेस त्यांच्याकडे गेलेले आहेत तो थोड्याफार त्रुटींना सुद्धा त्यांनी आम्हाला समजून घेऊन सहकार्य केलेलं आहे आणि त्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत. तर खरे थँक्स आम्हाला पोलिसांचे सुद्धा मानायचे या ठिकाणी.
1: आणि ते आहेत म्हणून आपण मोकळा श्वासही घेऊ शकतो,
0: प्रश्नच नाही. आणि तिला मिळाला विद इन 6 मंथ तिला डिवोर्स पण मिळाला. आणि आज सुद्धा नक्कीच तिचं वय जास्त आहे पण छान ताठमानीने राहते आणि आमच्या संस्थेत येऊन काम करते.
1: अरे वा किती छान. आणि जशी ही एक बाजू आहे तशीच आणखीन एक वेगळी बाजू मांडणारी डिवोर्सच्या संदर्भातली एक केस तुम्ही हाताळली, त्याबद्दल काय सांगाल?
0: सगळेच जण मोबाईल ह्या विषयावर बोलतात पण त्याचा खऱ्या अर्थाने परिणाम कसा होत चाललेला आहे, रियुनियन याच्याबद्दलही सगळेजण छानच बोलतात, जुन्या भेटी गाठी वगैरे. माझ्याकडे गेल्या 8-10 दिवसाखाली आलेली एक केस की एक मैत्रिणीचा मला फोन येतो आणि ती म्हणते मला मॅडम तुमची मदत हवी आहे. कशासाठी? मला डिवोर्स हवाय. मोबाईल वरनं डिवोर्स कोणी मागतं का? आणि मी असा कसा देईन, तू मागितल्याबरोबर मी दिला असं कसं होईल? तू ये अगोदर. आल्यानंतर मी म्हणाली काय कारण काय आहे, काय घडलंय? तर म्हणाली मुलगा 7वीतला आहे, नवरा छान काम करतो. मग तुला डिवोर्स का हवाय? तर मुलगा मोबाईल बघत होता आणि मला असं वाटत होतं की बाबा मोबाईल मधले हे चित्र त्याने बघू नयेत, किंवा त्याने त्याच्या मैत्रिणींशी सुद्धा सतत म्हणजे जे काही त्याच्याशी सहवास करताना बोलत असताना मला सतत असं जाणवत होतं की हे वय नाहीये अशा गप्पा मारायचं, हे योग्य नाहीये हे मला समजत होतं. आणि मी त्याला सांगितलं की हे असं तू करू नकोस, आता तुझं वय हे अभ्यासाचं आहे. तो काही ऐकला नाही आणि त्यानुसार मी माझे मिस्टर आल्यानंतर त्यांच्या कानावर घातलं. त्याने हे ऐकल्याबरोबर जे काही त्या मुलाला मारायला सुरुवात केली, बदड बदड बदडलं. आणि तो मुलगा सुद्धा तो म्हणाला झालं मारून, आर यू सॅटिस्फाईड? परत हे असं ऐकल्यानंतर अजून त्यांनी सुरुवात केली की अपेक्षित काय आहे, नका मारू. आणि हा अशा पद्धतीने काय बोलतोय? तो म्हणाला की थांबा आता जरा मी तुम्हाला काय दाखवतो ते बघा. आणि असं करून तो मोबाईल घेतो, इंस्टाग्राम वर जातो आणि हे 4 दिवसाखाली आईच्या संदर्भात आलेलं इंस्टाग्राम वरचा मेसेज वाचा तुम्ही. आणि त्या इंस्टाग्राम वर तारीख होती, वेळ होती आणि असं लिहिलं होतं की भेटायला काय हरकत आहे, भेटत जाऊ आपण. सेंटेन्स बघा, भेटायला काय हरकत आहे, भेटत जाऊ आपण. तिने त्याला उत्तर दिलं नाही, काही नाही काही नाही. आणि अशी आई मला नकोय, असे संबंध तिचे आहेत, मग मला काय हरकत आहे, मी तर तरुण आहे, हे तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून मी ठेवलेले. तर ती म्हणाली त्यांना मी सांगितलेलं आहे पण त्याचं डोकं तेव्हा ठीक नव्हतं, त्यांनी तिलाही मारलं. मग ती म्हणाली तुम्हाला मी सांगितलं होतं ना लग्नाच्या अगोदरच? तर तो म्हणाला हो पण आत्ता काय येतायत, मलाच मी विचारून गेले होते. आता त्याचा आला मेसेज, मी काय करू? त्या रियुनियन मध्ये तो पण आला, मी पण गेले, काय करू मी? हो की नाही? त्याने नको होता असा पाठवायला पण त्याने पाठवला. पण तुमचा तर माझ्यावर विश्वास आहे, इतक्या वर्षानंतर त्याने असं लिहू नये हे मलाही पटतं, पण मी का सांगितलं होतं त्याला? आणि आपण बोलू ना, आणि त्या वाक्यात ना काही असं निघत नाही, भेटायला काय हरकत आहे, म्हणजे तो विथ फॅमिली पण म्हणत असेल, मी का तसा विचार करायचा?
1: किंवा जुने एखादे मित्र भेटावेत तसंही भेटू शकतो,
0: काही असू शकेल, पण हे असं आहे. म्हणजे तुम्ही रियुनियन सुद्धा कशा अर्थाने घेता, त्याचा कसा उपयोग करून घेतात, ही जी काही कुटुंब संस्थेबद्दलची विचारधारा आहे ही कशी काय बांधून ठेवायची, ही कुणाची जबाबदारी आहे? नुसते कायदे करून होणार आहे का समाधान? आपल्या काही जबाबदाऱ्या आहेत की नाही? संस्कार आणि आचरण आणि शब्दांचे खरे अर्थ हे कुणी कुणाला समजावून सांगायचंय आणि कुणी कुणाचं ऐकायचं?
1: खरंय, तुमच्या संस्थेमध्ये असंच तुम्ही ताठमानेने सगळ्याच मुलींना उभं राहायला शिकवता, स्वतःला घडवायला शिकवता. अनेक ठिकाणाहून मुली येतात, त्यांना तुम्ही स्वावलंबी करण्यासाठी हॉस्टेल उपलब्ध करून दिलेले, तिथे मुली राहतात आणि तुम्ही त्यांना काही शिकवता सुद्धा तिथे. तर त्याबद्दल काय सांगाल आपण?
0: अगोदर शिकवत

0: होतो.
1: हाँ.
0: डोंबिवली महिला महासंघ के अगोदर व्यक्ती व्यक्ती करून एक संस्था उभी होती. हाँ. आता संस्था संस्था एकमेकींना मदत करते.
1: हाँ.
0: आणि खऱ्या अर्थाने एक महिलांचं वलय त्या ठिकाणी संस्थे एकत्रीकरण त्या ठिकाणी झालेलं आहे. त्यामुळे अनेक संस्थांमधल्या महिला त्या ठिकाणी आपलं कला कौशल्य प्रदर्शित करतात. मग ते पाककलेमधलं असेल, विणकामातलं असेल, त्यांना जे छंद असतील त्यातलं असेल, आणि त्यांना मग त्या पद्धतीने बाजारपेठ पण आम्ही अवेलेबल करून देतो, आणि त्या दृष्टिकोनातून त्यांना स्वतःच्या पायावर उभं करायला मदत पण करतो.
1: नक्कीच. आणि एखादी संस्था म्हटली की चढ उतार हे येतातच, तर असे चढ उतार सुद्धा तुम्हाला त्या सगळ्याला तोंड द्यावं लागलं, तर मग तेव्हा तुम्हाला कोणाकोणाची मोलाची साथ लाभली आणि त्या चढ उतारांना तुम्ही सगळेजण सामोरे कसे गेला?
0: एकदम. इतका मर्मावर बोट टाकणारा तू प्रश्न मला विचारलेला आहेस. सरळ सोट यश कुणालाच येत नाही. आणि मध्ये आम्ही अशा सिच्युएशनवर की बाजूला आमचं सिग्नल गार्डन आहे, तिगुरचरणाची जागा, ती आम्हाला त्यांनी नक्कीच, म्हणजे या बायका चार बायका एकत्रित येऊन छान काम करतात म्हणून तेव्हा त्यांनी ती देऊ केली. आणि त्या ठिकाणी आम्ही ती की बाबा या संस्थेला इथनं धोकादायक इमारत म्हणून आपण काढायचं आणि मोठा मॉल त्या ठिकाणी तयार करायचा, काही असू शकतं. पण महिला हॉस्टेलला राहतायत आणि आज 26 वर्ष झाली होती या कालावधीला. आता या लोकांना जाग आलेली आहे की ही धोकादायक निर्माण करायची. तर मी म्हटलं की सगळं सामान त्या ठिकाणी येऊन पडलेलं, कल्याणचे पाथरीकर यांनी सिमेंट दिलं होतं, परत राजू पाटील, रमेश पाटील, डोंबिवलीतल्या काही मान्यवरांनी एकत्रित येऊन अशी ती संस्था उभी होती. आम्हाला मिळालेली बांधकामाची परवानगी थांबवली, बांधकाम थांबवलं. अशा याच्यात त्या काळामध्ये मंत्री महोदय जगन्नाथ पाटील आणि ज्योती पाटकर, माझी मैत्रीण, परिवर्तनचं काम करणारी, आम्ही दोघींनी जगन्नाथ पाटील यांच्याकडे गेलो. आम्ही तिघही जण रातोरात, महसूल मंत्री सुनील तटकरे तेव्हा होते, आणि त्यांना सांगितलं की हे अशा इतक्या वर्षानुवर्ष काम करणारी संस्था. आणि नक्कीच मंत्री महोदयांनी सांगितल्यानंतर सुनील तटकरेंचा सुद्धा विश्वास बसला आणि त्यांनी आम्हाला स्टे ऑर्डर मिळवून दिला. खरंच सांगते त्या याच्यामध्ये संस्था अजून सबळ झाली आणि चांगल्या पद्धतीने काम करायला लागली. इतकंच नाही तर जेव्हा बुलडोझर आलं तेव्हा पोलीस स्टेशन मधनं सुद्धा मला फोन आला की मॅडम मी आता 15 मिनिटाच्या वरती थांबू शकत नाहीये, तुम्हाला काय हालचाल करायची असेल ती करा. म्हणजे हे असं चांगलं काम करणाऱ्याच्या ह्या अशा पावत्या असतात. आणि तेव्हा डोंबिवलीतल्या सगळ्या मान्यवरांना मी एकत्रित बोलवलं होतं आणि रस्त्यावर जेव्हा बुलडोझर आलं तेव्हा मी सांगितलं होतं अगोदर बुलडोझर माझ्यावरून जाईल आणि मग ह्या मातृमंदिराच्या विटेला हात लागेल. आणि तेव्हा सगळं डोंबिवली मध्ये आलो. तर या सगळ्या गोष्टी एकट्याचं कुणाचं काम नाहीये, कुणीतरी लागत असतो आणि वरचा हे सगळं काम करून घेत असतो.
1: इतर अनेक मान्यवर संस्थांशी तुम्ही जोडल्या गेलेल्या आहात, त्याबद्दल काय सांगाल?
0: आता या घडीला मी रिटायरमेंट नंतर सुद्धा आर्य ग्लोबल या संस्थेशी जोडली गेलेली आहे. आणि संस्था एज्युकेशन टुडे फाउंडेशन, भरत मल्लिक आणि डॉक्टर नीलम मल्लिक या दोघांनी शैक्षणिक ह्या दृष्टिकोनातनं संस्कारांची परिपूर्णता आणि सामाजिक गरजेनुसार मुलांना अपेक्षित असलेलं शिक्षण मिळवून देता येईल या दृष्टिकोनातनं त्यांनी केलेले हे प्रयत्न, की त्या ठिकाणी भूमिका रे त्यांची सून आणि क्रिशांक मल्लिक हा त्यांचा मुलगा, हे सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने त्याचं शैक्षणिक संस्थेचं काम बघताय. आणि प्लास्टिक कलेक्शन श्रृंखला अस्मिता मॅडम म्हणून आहेत, त्या संयुक्त महिला मंडळ आणि एज्युकेशन टुडे फाउंडेशन आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका एकत्रित येऊन अतिशय जोरकसपणे हे काम करत आहोत. 67 शाळा एकत्रित झालेल्या आहेत. आम्ही एक सर्कल तयार केलेला आहे आणि पर्टिक्युलर डेटला पर्टिक्युलर वेळेला ती गाडी तिथे जाते शाळेच्या ठिकाणी आणि त्या शाळेतलं प्लास्टिक कलेक्ट करते आणि त्याचं रिसायकलिंग होतं. हे एक मोठ्या प्रमाणामध्ये काम चाललेलं आहे. आणि आमच्या डॉक्टर नीलम मल्लिक हे ग्रीन स्कूल ही कन्सेप्ट घेऊन आता प्रत्येक शाळेमध्ये त्यांची कामगिरी सुरू आहे.
1: आणि हे सगळं एकत्रितपणे काम सांभाळणं आणि एखादी संस्था इतक्या हिरीरीने पुढे नेणं, त्यासाठी एक कौटुंबिक वातावरण देखील तितकंच गरजेचं आहे आणि त्यांचं पाठबळ लाभलं तर आपल्याला अजून उत्साह

0: येतो हे सगळं काम करताना. तर तुमचं माहेरचं घरातलं वातावरण आणि सासरचं घरातलं वातावरण हे पूर्णपणे वेगळं आहे, तर आम्हाला त्याही बद्दल जाणून घ्यायला आवडेल की तुम्हाला कसं हे सगळं कामकाज सांभाळताना किंबहुना हा डोलारा सांभाळताना खूप मोठी मदत झाली.
1: प्रश्नच नाही. माझं जे लहानपणचं वातावरण घरातलं होतं ते अतिशय बाळबोध, महादेवाचं मंदिर, नैवेद्य दाखवल्याशिवाय जेवायला मिळणार नाही वगैरे वगैरे. आई आम्हाला कधी मिळालीच नाही, कारण की सतत पूजा अर्चा आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. पण ती अतिशय स्वाभिमानी अशी स्त्री माझी आई. शिक्षण वगैरे काही मुलींनी करायचे.

0: येणार नाही वगैरे वगैरे. आई आम्हाला कधी मिळालीच नाही, कारण की सतत पूजा अर्चा आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये. पण ती अतिशय स्वाभिमानी अशी स्त्री माझी आई. शिक्षण वगैरे काही मुलींनी करायची गरज नाही असे त्या धातोटीतले माझ्या बाबांची विचारसरणी. पण त्यांच्याबद्दल एक मला कौतुक पण सांगावं लागतं की त्यांनी जरी त्या काळामध्ये विरोध केला तरीही पुढे त्यांच्यात इतका बदल झाला ऍक्सेप्टन्स की अरे आपली मुलगी इतकं काहीतरी छान काम करते किंवा तिचं नाव सासरी होतंय तर नक्की अजून डोळे वेगळ्या पद्धतीने उघडले पाहिजे आणि त्यानुसार त्यांनी बदल करून घेतले. तर 10वीच्या ह्याच्यात माझ्या काकाची फी भरली गेली पण माझी शिक्षणाची फी भरली गेली नाही. तर तेव्हा माझ्या आईने या डब्यातले त्या डब्यातले करून असे एकत्र पैसे काढले आणि 16 रुपये 72 पैसे फी होती तेव्हा त्या काळात 1971-72. आणि ती फी भरली. विचारसरणी हीच होती की तू लग्न करून जाणार, याच्यावर एक संसार असेल, त्यामुळे त्याला शिकवणं महत्वाचं आहे. चुकीचं काहीच नव्हतं,
1: तो काळही तसा,
0: तो काळही तसा होता. त्यामुळे मला माझ्या वडिलांचा कधीच राग आला नाही. पण मला हे करायचंय ही इच्छाशक्ती मात्र माझी कायम होती.
1: येस,
0: तो काका मात्र नापास झाला, मी पास झाले. आणि अशाच पद्धतीने मी पीयुसी सुद्धा त्या काळामध्ये प्री युनिव्हर्सिटी कोर्स होता, कॉलेज पण केलं मिलिंद कॉलेजमध्ये. त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने त्या कॉलेजला मी गेल्यानंतर रायमानी सर हे माझे मार्गदर्शक आणि वडिलांनी सांगितलं की वा तू तुझ्या पायावर उभं राहून तू तुझं शिक. नक्कीच मला सांगायला आवडेल. शिष्यवृत्ती आंदोलन त्या काळामध्ये झालं होतं आणि त्या शिष्यवृत्ती आंदोलनामध्ये सवर्ण म्हणून फक्त एकटी मी होते त्या कॉलेजमध्ये, मिलिंद कॉलेज. आणि त्याचं नेतृत्व मी केलं होतं. आणि त्या शिष्यवृत्ती आंदोलनामध्ये कुमार सप्तर्षी, एस एम जोशी, एम बी चिटणीस, शोभनाताई रानडे अशा या मान्यवरांच्या सहवासात कायम मी राहत असल्यामुळे नक्कीच माझ्या विचारसरणीत बदल झाला. आणि आपण समाजाचं आणि पर्टिक्युलर कम्युनिटींचं देणं लागत असतो आणि सजगतेने वावरणं हे आपलं कर्तव्य आहे. आणि सामाजिकतेची जाणीव ही तेव्हापासून खऱ्या अर्थाने माझ्यात निर्माण झाली. सासरी आले मी, मग नाकापेक्षा मोती जड झाला. वडिलांना हे काहीच आवडत नव्हतं. मग त्यांनी सांगितलं की आता लग्न केलं की जबाबदारीतनं सुटलो. योगायोगाने मैत्रिणीच्या लग्नाला माझे हे सासरे आले. मैत्रिणीचं लग्न म्हणजे आमची दूरची नातेवाईक आणि त्या ठिकाणी वडील पण. तर मी तिथे गेल्यानंतर मला माझे सासरे म्हणाले ती मंगल कुलकर्णी तूच का, पेपर मध्ये येत आहे ते. मी म्हटलं हो मीच. मग हे मधुकरला कसं चालतं, म्हणजे वडिलांना? ते म्हणलं कुठ चालतंय, कुठे चालत नाहीच आहे. मग म्हटलं बघतायत ते माझ्यासाठी लग्नाला. हो मग म्हटलं मी सांगितलंय मला पसंत पडल्याशिवाय मी लग्न करणार नाही. तर ते म्हणाले मग मी बघू का तुझ्यासाठी एखादा. म्हटलं बघा एखादा असेल तर. लाईटली मी बोलले आणि डोक्यात तेच होत, असं कोण सांगितल्याबरोबर कोण बघत चाललंय. उद्याचं लग्न झालं की ते तिकडे मी इकडे. पण ते तसं नाही झालं. त्यांनाही माझे विचार आणि हे आवडले असणार म्हणूनच ते विद्याधर, आमच्या सासूबाई, मोठी जाऊ यांना सगळ्यांना घेऊन ते नंतर औरंगाबादला आले, संभाजीनगरला, आत्ताचं संभाजीनगर. तिथे आले आणि माझ्या आईला म्हणाले, तेव्हा मी पालीचा पेपर लिहायला गेले होते कारण की मिलिंद कॉलेजमध्ये मी होते त्यामुळे जिओग्राफी, पाली आणि सायकोलॉजी, मेन सायकोलॉजी ऑनर्स मध्ये माझं शिक्षण झालेलं. तर त्या ठिकाणी मग त्यांनी सांगितलं, माझ्या आईने सांगितलं ती तर परीक्षेला गेलेली आहे, तर ठीक आहे तुझी मुलगी मला सून म्हणून आवडलेली आहे, माझा मुलगा तुला जावई म्हणून आवडतो की नाही ते तू बघ. हे इतकं आत्मीयतेने बोलणं ह्या दोघांचं सुद्धा माझ्या माघारी का झालं, तर जुनं नाते संबंध होता डीएल पाठक, जे आमच्या सासूबाईंचे वडील दोन गल्ली सोडून राहत होते, ज्यांना ताम्रपद प्राप्त झालं होतं विवी गिरींच्या हस्ते. आणि आमच्या सासूबाईंचं कौतुक म्हणजे त्या स्वतः हैदराबाद मुक्ती संग्रामाच्या पहिल्या महिला सत्याग्रही म्हणून गणल्या जातात. आणि हा तो एक संबंध आहेच हे इथपर्यंतच मला माहिती होतं. लग्न झालं तेव्हा माझ्या असं लक्षात आलं मुळशी सत्याग्रहाचे मूळ प्रवर्तक हे विनायकराव महादेव भुसकुटे, म्हणजे माझ्या सासऱ्यांचे वडील, जे लोकमान्य बाळ गंगाधर टिळकांकडे केसरी पेपरचे संपादक म्हणून काम करत होते.
1: किती मोठी गोष्ट आहे.
0: अगदीच. हा हा, मग तर मी तर काय विचारूच नकोस. मुख्य म्हणजे मला आनंद तर झालाच पण एक जबाबदारी वाटली की अरे बापरे अशा घरामध्ये आपण आलेलो म्हणजे आपल्याला अजून किती काय करायचंय. आणि सासरी खूप मोकळं वातावरण म्हणजे काहीच नाही. तर मी जेव्हा लग्न होऊन आले तेव्हा काही दिवसात सासऱ्यांनी सांगितलं फॉर्म भरायची वेळ आलेली आहे, परीक्षेकडे दुर्लक्ष होता कामा नये.
1: म्हणजे त्यांनी शिक्षणासाठी तुमच्या पुढाकार घेतला?
0: अगदी.

0: माझं जे व्यक्तिमत्व घडलेलं आहे ना ते स्काउट गाईड आणि माझे सासरे यांच्यामुळे घडलेलं की लहानपणी शाळेमध्ये स्काउट गाईडला होते आणि लग्न झाल्यानंतर सासरे पाठीमागे लागले. नाही शिक्षण पूर्ण, कारण की माझी इच्छा तीच होती की माझ्या कलासुप्त गुणांना वाव मिळावा आणि माझं शिक्षण पूर्ण व्हावं. आणि त्यानुसार मी ते बीए पूर्ण केलं आणि त्याच्यानंतर पेपरमध्ये ऍडव्हर्टाईज बघितली बीपीएड बीएड इन फिजिकल आणि एवढे खेळ खेळायला मिळतील. माहेरी असताना खेळ नाही खेळायला मिळाले ना, कारण की त्या तोकड्या पॅन्ट घालायच्या, अजिबात नाही जायचं, ते आपलं क्षेत्रच नाही, नाचायला नाही मिळालं, आपल्यामध्ये नाचत नाही. अशा सगळी विचारसरणी असल्यामुळे या सगळ्या गोष्टी माझ्या राहिल्या होत्या, त्या सासरी येऊन मी पूर्ण केल्या. आता मला सांगायला खूप छान वाटतं, मी डबल पोस्ट ग्रॅज्युएट आहे. मला असं वाटलं की मला तिथे त्या कॉलेजमध्ये गेलं की खेळायला मिळेल, म्हणून मी सासऱ्यांना म्हटलं की माझं खेळणं बाकी राहिलेलं
1: आहे.
0: तर ते म्हणाले आता तुला दोन मुलं झाली आहेत, ही मुलगी आता फक्त 1.5 वर्षाची आहे आणि आता तुला खेळायचंय. म्हणलं पण मला खेळायचंय खरंच. ते म्हणाले जा मग, पण तुला सांगतो तुझ्या सासूला थोडस हे खटकेल, नको लक्ष देऊ मी आहे. हे त्यांनी सांगितलं, येस हे त्यांनी मला सांगितलं. मी गेले नो डाऊट, सासूबाईंना मनावताना मला 3-4 दिवस तरी लागले, पण एकदा त्यांनी ते बघितलं की ही पण छान म्हणजे न ऐकणाऱ्यातली आहे, स्वतःचा हट्ट पुरवेल आणि मुख्य अण्णांचाच पाठिंबा आहे, विरोध कुणाला करणार. त्यामुळे त्यांनी परत मला साथ दिली माझ्या दोन्ही मुलांकडे. त्यांनी माझ्या नंदेने खूप छान बघितलं आणि ते बघू शकले म्हणूनच मी माझं शिक्षण सुद्धा पुढचं पूर्ण करू शकले.
1: आणि हे सगळं करत असताना संयुक्त महिला मंडळाचं कामही तुम्ही तितक्याच हिरीरीने पाहिलं आणि ह्याच्यामध्ये तुमच्या सासूबाईंचा सगळ्यात मोठा तुम्हाला मदत लाभली.
0: अगदी सांगायचं काय की सासूबाईंनी माझ्यातले बाकीचे गुण हे केले. मग आमची भाषा म्हणजे आणी पाणीची ना, कारण की मराठवाड्यातल्या, मग इकडे सगळे हसायचे. मग मी अगोदर माझ्या भाषेवर अभ्यास सुरू केला, म्हणजे सगळ्या बाजूने माझं शिक्षण सुरू होतं आणि त्याचबरोबर माझं सामाजिक काम पण सुरू होतं. अशा पद्धतीने माझ्या कामाला आणि अभ्यासाला आणि स्वतःच्या प्रगतीला सुरुवात झाली. सांगायचं काय माहिती का, एक दिवस अशीच अचानक मी बसले आणि अण्णा आणि एक व्यक्ती छान समरस होऊन बोलत होते. मी नुकतीच बाहेरून आले होते आणि चहा घ्यायची हौस असल्यामुळे मी अण्णांचा पण ठेवला, त्या मित्राचा पण ठेवला आणि चहा घेत घेत बसले. तो कोण असेल ती व्यक्ती, थँक्यू मिस्टर ग्लॅड लिहिणारा अनिल बर्वे, डोंगर म्हातारा जाणारा अनिल बर्वे. अरे अनिल सध्या काय चाललंय तुझं, असं चाललंय तसं चाललंय. त्यांच्या इतक्या त्या वडीलधारे असल्यासारखे माझे सासरे आणि तो लहान मुलासारखं बोलत असणारा अनिल बर्वे. त्याच्याच नंतर काही महिन्यांनी बघतोय तो सिंधुताई सकपाळ, सकाळी सकाळी आपल्या 4-5 जणांना मंत्रालयात जायचंय म्हणून गडचिरोली येऊन येत आहेत. तेव्हा मला सिंधुताई सकपाळ म्हणून असं काही माहिती नव्हतं. आता आपण सिंधुताई सकपाळ म्हणून त्यांचं कार्य आणि हे येतोय, पण म्हणजे तेव्हा त्या तशा पद्धतीने येत होत्या आणि त्यांचं बिलकुल नावाने एकमेकांना बोलणं करून आणि त्यांच्या कामाने त्या कशा मोठ्या झाल्या हे एक आदर्श उदाहरण माझ्या डोळ्यासमोर होतं. इतकंच नाही तर शाहीर अमर शेख, परत राजा ढाले, नामदेव ढसाळ, म्हणजे या सगळ्या मोठ्या मोठ्या लोकांच्या सहवासात अण्णांच्या कामाने येत गेले आणि स्वतःला अधिक या कामासाठी मी जबाबदार आहे आणि मीच करणं लागते असं स्वतःला बांधत गेले.
1: नक्की आपण म्हणू की घडत गेलात तुम्ही या सगळ्या गोष्टींमुळे आणि ह्याचा या संस्थेला खूप मोठा फायदा झाला आणि अर्थातच डोंबिवली महिला महासंघ हे सगळे एकत्रित आल्यामुळे आज एक वेगळं आपल्याला चित्र पाहायला मिळतंय आणि अजूनही हे काम तुमचं तसंच सुरू आहे. डॉक्टर विंदा भुसकुटे, आज आपण इथे आलात आणि तुमच्या या कार्याबद्दल आम्हाला खूप छानपणे सांगितलं, त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि समस्त श्रोत्यांतर्फे मी आपले मनापासून आभार मानते. धन्यवाद.
0: थँक्यू.
2: श्रोते हो, आम्ही साऱ्याजणी डॉक्टर विंदा भुसकुटे यांची मधुलिका नेरूरकर हिने घेतलेली मुलाखत आत्ताच आपण ऐकली. याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्ते दीपक केसावलेकर आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दिप्ती यांच्यासह मी चेतना जांजे आपला निरोप घेते. नमस्कार.
3: यादों की महफिल कार्यक्रम में हमने

0: सातत्यानं वाढून 7.1% इतका राहील असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे. व्यापार आणि भूराजकीय क्षेत्रातल्या अस्थिर परिस्थितीतही देशाच्या वाढीचा दर चांगला राहिल्यानं एप्रिलमध्ये वर्तवलेला 6.6% वाढीचा अंदाज वाढून 7.1% केल्याचं जागतिक बँकेनं म्हटलं आहे. आसाममधल्या एका लोकसभा मतदारसंघाच्या तर तामिळनाडू आणि पश्चिम बंगाल विधानसभेच्या प्रत्येकी 2 तर पुद्दुचेरीच्या 1 जागेच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान सुरू आहे. सकाळी 11 वाजेपर्यंत आसामच्या नागाव मतदारसंघात सुमारे 8%, तामिळनाडूत धारापुरममध्ये 37% जास्त, मधुराकांतम पश्चिम बंगालच्या रेजीनगर थत्तन चावडी इथं 39% मतदान झालं आहे. मतदारांना आज संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करता येईल. मतमोजणी या महिन्याच्या 9 तारखेला होईल. मतदानाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेबाबत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी आज संसद भवनापासून भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. मात्र निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे जाताना वाटेत आकाशवाणी भवनाजवळ हा मोर्चा पोलिसांनी अडवला. यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षांच्या खासदारांनी संसद भवन रस्त्यावर ठिय्या आंदोलन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत निमवेष्टित युरिया खताविषयी.
1: शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि शाश्वत शेती पद्धतीचा प्रसार करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात अनेक पावलं उचलली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं कडुनिंबाच्या तेलाचा थर दिलेलं युरिया खत बाजारात आणलं. दरवर्षी युरियावर नीम तेलाचा थर बसवण्याच्या कामासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूद असते. यापूर्वी असे तुरळक उपक्रम राबवले गेले होते, परंतु 2015 मध्ये युरिया पूर्णपणे निमवेष्टीतच पुरवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. त्याकरता तालचेर, रामगुंडम, गोरखपूर, सिंद्री आणि बरौनी इथले खत प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यात आले. त्यामुळं शेतकऱ्यांची खतावरच्या खर्चात बचत झाली, मातीचं आरोग्य सुधारलं, पिकांच्या पोषण मूल्यात वाढ झाली, तसंच उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली. त्याचप्रमाणे शेती व्यतिरिक्त इतर कारणांसाठी युरियाचा वापर करण्याला पायबंद बसला.
0: विकसित भारत रोजगार आणि उपजीविका हमी अभियानात नव्यानं समावेश केलेल्या कामांसह सर्व घटकांची अधिसूचना ग्रामीण विकास मंत्रालयानं जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार अभियानात 375 कामांना मान्यता दिली आहे. आतापर्यंत मान्यता असलेल्या 266 कामांच्या तुलनेत नव्या अनुसूचित 41% वाढ झाली आहे. शाळांमध्ये सकाळच्या प्रार्थनेच्या वेळी संविधानाच्या उद्देशिकेचं वाचन करण्याचे निर्देश देण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरनं भारतीय संघाचं कर्णधारपद सोडण्याचा आज निर्णय घेतला. हरमनप्रीतनं समाज माध्यमावर हा निर्णय जाहीर केला आहे. हरमनप्रीत कौर 2018 पासून T20 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि 2022 पासून एकदिवसीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. तसंच कसोटी क्रिकेटमध्येही तिने भारताचं नेतृत्व केलं होतं. माजी कर्णधार मिताली राज नंतर तिने संघाची सूत्र हाती घेतली होती. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारतानं वर्ष 2012, 2016, 2022 आणि 2026 मध्ये आशिया चषक जिंकला.

0: तसंच तिने सलग दोन आशियाई खेळांमध्ये भारताला सुवर्ण पदकं मिळवून दिली. आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताला विजय मिळवून देणारी ती पहिली महिला कर्णधार होती. प्रसिद्ध ब्रिटिश कादंबरीकार जेफ्री आर्चर यांचं काल राहत्या घरी निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. जेफ्री आर्चर यांनी ब्रिटिश संसदेचं सदस्य म्हणूनही काम केलं होतं. 50 वर्षात त्यांच्या 30 कोटींपेक्षा अधिक पुस्तकांच्या प्रतींची विक्री झाली होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. देशाचं सागरी सामर्थ्य वाढवण्यासाठी एकात्मिक सागरी परिसंस्थेची गरज असल्याचं संरक्षण मंत्र्यांचं प्रतिपादन. चालू आर्थिक वर्षात भारताचा GDP वाढीचा दर 7.1% राहील असा जागतिक बँकेचा अंदाज. देशातल्या विधानसभेच्या 5 आणि लोकसभेच्या 1 जागेसाठीच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा दिल्लीत मोर्चा. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: आई सुनते हैं फिल्म पालकी का गीत. मोहम्मद रफी की आवाज है, शकील बदायूनी की बोल और नौशाद साहब की धुन. कभी ख्वाबों में आपकी भी मुलाकात किसी से होती है, बताइएगा.

श्रोते हो आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर. वेळ लक्षात घ्या, दुपारचे 3 वाजतात. आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणाऱ्या प्रादेशिक मराठी बातम्या आता आम्ही सहक्षेपित करत आहोत काही क्षणातच.

0: आकाशवाणी मुंबई, रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपली. महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी. राज्यातील धरणांमध्ये 74% पाणीसाठा. आणि विश्वविजेत्या महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 50,000 रुपये रोख पदक आणि प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदान करण्यात येईल. वडार समाजाला पारंपरिक दगडफोडी आणि उत्खननातल्या गौण खनिज स्वामित्व धनासाठी वाढीव सवलत देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी मृतांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याबाबतच्या धोरणाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. सामाजिक न्याय विभागाअंतर्गत अनुदानित वसतिगृहातल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात तसंच स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ आणि दीनदयाल स्वयं योजनेतल्या भत्त्यात सुधारणा करायच्या प्रस्तावांना आज मंजुरी मिळाली. मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेतल्या कथित अनियमिततेबाबत आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पदावरून हटवण्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी आज संसद भवनापासून भारतीय निवडणूक आयोगाच्या मुख्यालयापर्यंत मोर्चा काढला. मात्र निवडणूक आयोगाच्या मुख्यालयाकडे जाताना वाटेत आकाशवाणी भवनाजवळ हा मोर्चा पोलिसांनी अडवला. यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यासह इतर विरोधी पक्षाच्या खासदारांनी आकाशवाणी भवनात प्रवेश केला. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा आणि त्या संस्था न्याय देऊ शकत नाहीत अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली. बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पार्टिसिपेट मुंबईच्या लोगोचं अनावरण केल्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. त्यानंतर राज्यघटनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे असंही ते म्हणाले.
1: एकूणच संविधानाला नाकारण्याकरता संविधान हातामध्ये घेऊन हा कार्यक्रम चाललेला आहे. यांना एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारचं राज्य देशामध्ये आणायचं आहे. लोकशाहीच्या ऐवजी एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारची रचना यांना उभी करायची आहे. त्या रचनेकडे जाण्याचं षडयंत्र म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकशाही संस्था संपवा अशा पद्धतीचं काम यांचं चाललंय.
0: एमपीसीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना हटवणं हे राज्य सरकारच्या हातात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून त्यांना हटवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. आजी आणि माजी अध्यक्षांसह संपूर्ण आयोगाची चौकशी करायची सरकारची तयारी आहे आणि गैरप्रकार आढळून आला तर राष्ट्रपतींना शिफारस करायलाही सरकार मागे पुढे पाहणार नाही. यासंदर्भात राज्यपालांनाही विनंती केली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारची समिती 7 ते 8 ऑक्टोबर रोजी राज्यात येईल आणि साधारण 11 तारखेपर्यंत दौरा करेल असंही त्यांनी सांगितलं. काही पिकांचं सर्वेक्षण पूर्ण, काही ठिकाणी बाकी आहे. ग्राउंड ट्रुथिंगचं काम वेळेत पूर्ण करून केंद्र सरकारकडून मदत घेण्याचीही कार्यवाही पूर्ण करू असंही ते म्हणाले. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार अदिती पोहरे यांनी आज अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नितीन राऊत यांच्यासह इतर काँग्रेस नेते उपस्थित होते. अमरावतीमध्ये शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसची मैत्रीपूर्ण लढत असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी यावेळी दिली. या मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून दत्तात्रय लहाने यांनी शक्ती प्रदर्शन करत अर्ज दाखल केला आहे. तर भाजपाच्या वतीने चंद्रशेखर भोयर आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. नागपुरातून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अनिल सोले यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नितेश कराळे यांनीही अर्ज दाखल केला आहे. विधान परिषदेच्या पुणे शिक्षक मतदारसंघाबाबत महायुतीमध्ये अद्याप एकमत झालेलं नाही. भाजपाकडून कौस्तुभ गावडे आणि शिवसेनेचे मंगेश चिवटे अशा दोन्ही उमेदवारांचे अर्ज भरायचे आणि चर्चा सुरू ठेवायची असं ठरलं असून पुन्हा एकदा चर्चा होईल अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. राज्याच्या परिवहन विभागाने बाईक टॅक्सी

0: कंपन्या आणि चालकांना त्यांच्या ताफ्यात पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यासाठी 9 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ 2 टप्प्यात दिली जाणार आहे. या संदर्भात सर्व आरटीओ आणि तात्पुरत्या परवाना असलेल्या कंपन्यांना मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. राज्यातल्या प्रमुख मध्यम आणि लघु 3032 प्रकल्पांमध्ये मिळून 30,271 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. कोकणात सर्वात जास्त म्हणजे 90%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 44% उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे. गेल्या वर्षी 5 ऑक्टोबरपर्यंत 89.57% उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता. भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरनं भारतीय संघाचं कर्णधारपद सोडण्याचा आज निर्णय घेतला. हरमनप्रीतनं समाज माध्यमावर हा निर्णय जाहीर केला आहे. हरमनप्रीत कौर 2018 पासून T20 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि 2022 पासून एकदिवसीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. तसंच कसोटी क्रिकेटमध्येही तिनं भारताचं नेतृत्व केलं होतं. माजी कर्णधार मिताली राजनंतर तिने संघाची सूत्र हाती घेतली होती. हरमनप्रीतच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ष 2012, 2016, 2022 आणि 2026 मध्ये आशिया चषक जिंकला. तसंच तिने सलग 2 आशियाई खेळांमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. आयसीसी विश्वचषक स्पर्धेत भारताला विजय मिळवून देणारी ती पहिली महिला कर्णधार होती. वेस्ट इंडिज विरुद्धच्या 5 सामने स्टेडियमवर संध्याकाळी 7 वाजता सामन्याला सुरुवात होईल. भारतीय संघाच्या कर्णधारपदाची धुरा श्रेयस अय्यरकडे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत निमवेष्टित युरिया खताविषयी.
1: शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवणं आणि शाश्वत शेती पद्धतीचा प्रसार करण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं गेल्या काही वर्षात अनेक पावलं उचलली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारनं कडुनिंबाच्या तेलाचा थर दिलेलं युरिया खत बाजारात आणलं. दरवर्षी युरियावर नीम तेलाचा थर बसवण्याच्या कामासाठी 50,000 कोटी रुपयांची तरतूद असते. यापूर्वी असे तुरळक उपक्रम राबवले गेले होते, परंतु 2015 मध्ये युरिया पूर्णपणे निमवेष्टीतच पुरवण्याचा केंद्र सरकारने निर्णय घेतला. त्याकरता तालचेर, रामगुंडम, गोरखपूर, सिंद्री आणि बरौनी इथले खत प्रकल्प पुनरुज्जीवित करण्यात आले. त्यामुळं शेतकऱ्यांची खतावरच्या खर्चात बचत झाली, मातीचं आरोग्य सुधारलं, पिकांच्या पोषण मूल्यात वाढ झाली, तसंच उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली. त्याचप्रमाणे शेती व्यतिरिक्त इतर कारणांसाठी युरियाचा वापर करण्याला पायबंद बसला.
0: धाराशिवमध्ये सेवा संकल्प अभियानांतर्गत कळंब तालुक्यातल्या निपाणी इथं पशुपालकांना मार्गदर्शन करण्यात आलं. यात विविध शासकीय योजनांची माहिती देण्याबरोबरच उपलब्ध चाऱ्याचा अधिक परिणामकारक वापर कसा करता येईल याबद्दल प्रात्यक्षिकांमधून माहिती देण्यात आली. निकृष्ट उपलब्ध चाऱ्यावर युरिया प्रक्रिया कशी करावी, त्यामध्ये गुळ, मीठ आणि खनिज मिश्रणाचा वापर कसा करावा याचं प्रात्यक्षिक पशुपालकांना दाखवण्यात आलं. नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने दुष्काळग्रस्त तालुक्यातल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना हिवाळी परीक्षेसाठी परीक्षा शुल्कात सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऑनलाईन बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीमध्ये पदवी, पदविका, पदव्युत्तर आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचं शिक्षण घेणाऱ्या पात्र नियमित विद्यार्थ्यांकडून परीक्षा शुल्क आकारू नये अशा सूचना देण्यात आल्या. ठळक बातम्या पुन्हा एकदा. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा विरोधकांचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपली. महायुती आणि महाविकास आघाडीत बंडखोरी. राज्यातील धरणांमध्ये 74% पाणीसाठा. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.

0: श्रोते हो, आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित होणारं प्रादेशिक मराठी बातमीपत्र आपण ऐकत होतात. आपण ट्यून केलं आकाशवाणीचं अमरावती केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 10,000 कोटी रुपयांचा SME वृद्धी निधी स्थापन करायला मंजुरी दिली. तसंच एकात्मिक वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. रस्ते, रेल्वे, बंदरे, हवाई वाहतूक, जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी दीर्घकाळचं नियोजन हे प्राधिकरण करेल. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री पदाच्या कारकिर्दीला 25 वर्ष झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर झाला. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 50,000 रुपये रोख, पदक आणि प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदान करण्यात येईल. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. राज्यातल्या प्रमुख, मध्यम आणि लघु अशा 3,032 प्रकल्पांमध्ये मिळून 30,271 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. राज्यात बाईक टॅक्सी कंपन्या आणि चालकांना त्यांच्या ताफ्यात पूर्णपणे इलेक्ट्रिक वाहनांचा समावेश करण्यासाठी परिवहन विभागानं 9 महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. ही मुदतवाढ 2 टप्प्यात दिली जाणार आहे. यंदा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हालझेन यांना जाहीर झाला आहे. बेल्जियममध्ये जन्माला आलेले हालझेन अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठात कार्यरत आहेत. आईस क्यूब न्यूट्रिनो वेधशाळा आणि उच्च क्षमता असलेल्या न्यूट्रिनोंच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात.

0: आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रसारित झालेल्या ठळक मराठी बातम्या आपण ऐकत होतात. आपण ट्यून केला आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर.
1: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.

0: आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र। संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे। मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्झवर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: श्रोते हो, आठवड्यात सोमवार ते शनिवार सकाळी 7:25 ऐका माहितीपर प्रायोजित कार्यक्रम दिल खुलास।
2: आणि आता विविध भारती प्रसारण सेवेच्या कार्यक्रमांचा आस्वाद घेऊयात।

पूछा जो पता वो भी टकरा के गई और बेचैन किया।

0: ग्रोथ फंड क्रिएट किया जाएगा। ये ग्रोथ फंड एमएसएमई और फाइनेंस मिनिस्ट्री के सहयोग से चलेगा।
1: साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्यात येणार आहे। राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला। 50,000 रुपये रोख पदक आणि प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदान करण्यात येईल। दरवर्षी शौर्य पदकांची निश्चित अशी संख्या राहणार नाही, तर ती राज्यभरातील क्षेत्रीय स्तरावरील कामगिरींबाबतचा अहवाल आणि येणाऱ्या प्रस्तावांच्या अधीन राहून जाहीर केली जाईल। राज्यात संशोधन नवोन्मेष तंत्रज्ञान विकास उद्योग संलग्न उच्च शिक्षण उत्कृष्टता केंद्र यांच्या माध्यमातून सार्वजनिक विद्यापीठ शासकीय महाविद्यालय संस्था आणि तंत्रनिकेतनांमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी सीएम सृष्टी योजना अंमलात आणण्याला आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली। वडार समाजाला पारंपरिक दगडफोडी आणि उत्खननातल्या गौण खनिज स्वामित्व धनासाठी वाढीव सवलत देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झाला। पोलीस कोठडीत मृत्यू प्रकरणी मृतांच्या कुटुंबांना नुकसान भरपाई देण्याबाबतच्या धोरणाला मंत्रिमंडळानं मंजुरी दिली। सामाजिक न्याय विभागाअंतर्गत अनुदानित वसतिगृहातल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात तसंच स्वाधार योजनेच्या अनुदानात वाढ आणि दीनदयाल स्वयं योजनेतल्या भत्त्यात सुधारणा करण्याच्या प्रस्तावांना आज मंजुरी प्रदान करण्यात आली। राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली। अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाकडून अधिकृत उमेदवार अदिती पोहरे यांनी आज अमरावती विभागीय आयुक्त कार्यालयात उमेदवारी अर्ज दाखल केला। यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार नितीन राऊत यांच्यासह इतर काँग्रेस नेते उपस्थित होते। अमरावतीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि काँग्रेसची मैत्रीपूर्ण लढत असल्याची प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिली। या मतदारसंघातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून दत्तात्रय लहाने यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला, तर भाजपाच्या वतीनं चंद्रशेखर भोयर आणि पोहरादेवीचे महंत सुनील महाराज यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे। नागपुरातून भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार अनिल सोले यांनी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नितेश कराळे यांनीही अर्ज दाखल केला। उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होणार असून शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे। 23 ऑक्टोबरला मतदान आणि 27 ऑक्टोबरला मतमोजणी होईल। दरम्यान नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी मतदार असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांना मतदानाच्या दिवशी विशेष नैमित्तिक रजा मंजूर करण्यात आली आहे। खासगी आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या पदवीधर मतदारांसाठी कामाच्या वेळेत 2 तासांची विशेष सवलत देण्याचे निर्देश प्रशासनानं दिले। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहे। जनसेवेतून देशसेवा हा मंत्र आणि सतत समर्पण भावाचा हा प्रवास आहे। सेवा आणि सुशासन या दोन सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे। या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत कलम 370 रद्द करून एक देश एक संविधान जपण्याच्या महत्वपूर्ण निर्णयाबाबत।
2: कलम 370 तब्बल 70 वर्ष अस्तित्वात होते आणि कालांतरानं त्याला हात न लावण्याजोगेच मानले जाऊ लागले होते। प्रत्येक सरकारनं ते तसंच ठेवलं। कलम 370 रद्द केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर हिंसाचार आणि अराजकता निर्माण होईल अशीच सर्वांची अपेक्षा होती। मात्र नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं संभाव्य हिंसाचाराला आळा घालण्यासाठी ठोस आणि व्यापक नियोजन केलं होतं। राष्ट्रपतींचा आदेश, संसदेतील ठराव आणि जम्मू काश्मीरच्या पुनर्रचनेचा कायदा या तीनही प्रक्रिया एकाच दिवशी पुढे नेण्यात आल्या, त्यामुळे निर्णय जाहीर झाल्यापासून त्याची अंमलबजावणी होईपर्यंत कोणतीही पोकळी राहिली नाही। त्यानंतर डिसेंबर 2023 सर्वोच्च न्यायालयानं कलम 370 रद्द करण्याची संपूर्ण प्रक्रिया कायम ठेवत कलम 370 ही सुरुवातीपासून तात्पुरती तरतूद होती असं स्पष्ट केलं। त्यानंतर 2024 जम्मू काश्मीर मध्ये विधानसभा निवडणुका झाल्या। तब्बल 10 वर्षानंतर तिथं विधानसभा निवडणुका घेण्यात आल्या।
3: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात। आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।
1: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी निवडणूक आयोग, मतचोरीचे आरोप, एसआयआर प्रक्रिया आणि महायुतीतील अंतर्गत मतभेदांवरून भाजपा सरकारवर जोरदार टीका केली आहे। निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हे भाजपाच्या दबावाखाली काम करत असल्याचा आरोप त्यांनी केला। एसआयआर प्रक्रियेतील त्रुटी दूर करून मतचोरीला आळा घालण्यासाठी घालण्याची मागणी त्यांनी केली। बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये एसआयआरच्या माध्यमातून सत्ता काबीज केल्याचा आरोपही वडेट्टीवारांनी केला। दरम्यान राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केली। बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात पार्टिसिपेट मुंबईच्या लोगोचं अनावरण केल्यानंतर ते

0: पत्रकारांशी बोलत होते. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारची समिती 7 ते 8 ऑक्टोबर रोजी राज्यात येईल आणि साधारण 11 तारखेपर्यंत दौरा करेल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. काही पिकांचं सर्वेक्षण पूर्ण काही ठिकाणी बाकी आहे. काही ठिकाणी ग्राउंड ट्रुथिंगचं काम देखील पूर्ण करून केंद्र सरकारकडून मदत घेण्यासाठी कार्यवाही पूर्ण करू असंही ते म्हणाले. ग्रामीण भागातील नागरिकांना सुरक्षित शुद्ध आणि गुणवत्तापूर्ण पिण्याचं पाणी उपलब्ध करून देण्यासाठी पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता आणि सुरक्षितता अत्यंत महत्वाची आहे. या पार्श्वभूमीवर नागपूर जिल्ह्यातील सर्व गावांमधील सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता सर्वेक्षण अभियान 1 ते 31 ऑक्टोबर या कालावधीत राबवण्यात येणार असल्याची माहिती नागपूर जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आणि जलजीवन मिशनचे प्रकल्प संचालक कुणाल उंदिरवाडे यांनी दिली.
1: नागपूर जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांचे स्वच्छता सर्वेक्षण अभियान दिनांक 1 ऑक्टोबर पासून सुरू झालेले असून ते 31 ऑक्टोबर 2026 पर्यंत चालणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची सद्यस्थिती तपासण्यासोबतच संभाव्य जोखीम ओळखून त्यावर वेळेत उपाययोजना करण्यावर भर देण्यात येणार आहे.
0: हे अभियान प्रभावीपणे आणि काटेकोरपणे राबवण्याचे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी दिले आहे. चालू आर्थिक वर्षात देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादन वाढीचा दर आधीच्या अंदाजापेक्षा 0.5 टक्क्याने वाढून 7.1% इतका राहील असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवलाय. व्यापार आणि भूराजकीय क्षेत्रातल्या अस्थिर परिस्थितीतही देशाच्या वाढीचा दर चांगला राहिल्याने एप्रिलमध्ये वर्तवलेला 6.6% वाढीचा अंदाज वाढून 7.1% केल्याचं जागतिक बँकेनं म्हटलंय. भारतीय महिला क्रिकेट संघाची विश्वचषक विजेती कर्णधार हरमनप्रीत कौरनं भारतीय संघाचं कर्णधारपद सोडण्याचा आज निर्णय घेतला. हरमनप्रीतनं समाज माध्यमावर हा निर्णय जाहीर केला. हरमनप्रीत कौर 2018 पासून T20 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि 2022 पासून एक दिवसीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. तसंच कसोटी क्रिकेटमध्येही तिने भारताचं नेतृत्व केलं होतं. माजी कर्णधार मिताली राज नंतर तिनं संघाची सूत्र हाती घेतली होती. हरमनप्रीतच्या नेतृत्वात भारतानं वर्ष 2012 2016 2022 आणि 2026 मध्ये आशिया चषक जिंकला. तसंच तिनं सलग 2 आशियाई खेळांमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं. ICC विश्वचषक स्पर्धेत भारताला विजय मिळवून देणारी ती पहिली महिला कर्णधार होती. दरम्यान भारत वेस्ट इंडिज मधील 5 T20 सामन्यांपैकी पहिला सामना संध्याकाळी 7 वाजता लखनौ इथं होणार आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत असल्याबद्दल केंद्रीय मंत्रिमंडळातर्फे त्यांचं अभिनंदन. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवण्याचा राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय. विधान परिषदेच्या 5 जागांसाठी उमेदवारी अर्ज भरायची मुदत संपली. 23 ऑक्टोबरला मतदान. चालू आर्थिक वर्षात भारताच्या GDP वाढीचा दर 7.1% राहील असा जागतिक बँकेचा अंदाज. आणि भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा कर्णधारपद सोडण्याचा निर्णय जाहीर. याबरोबरचे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. या पुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.
2: सृजन की बातें साझा करेंगे. सिनेमा की बातें अपने जीवन के कुछ दिलचस्प किस्से.
3: वो इवेंट जो मेरे साथ में हुआ कि मेरी कार वहाँ पे अचानक से रुक जाती है और मुझे पता भी नहीं होता कि वो जगह कौन सी है. दरवाजा खोलता हूँ तो कैंची धाम के गेट के नीचे खुलता है. वो एक इवेंट मेरे दिमाग में रह जाता है.
2: वो है हनुमान अंश के निर्देशक विशाल चतुर्वेदी.
3: और वो इवेंट आज मुझे 20 साल के बाद में एग्जैक्टली आफ्टर 20 इयर्स आई एम मेकिंग द फिल्म एंड द सक्सेस ऑफ द फिल्म इज प्रोबब्ली आई थिंक वाज डेस्टिन्ड और डिसाइडेड बाय हिम. तो इसको लीला बोलते हैं.
2: आज के मेहमान 7 अक्टूबर शाम 4 बजे विविध भारती पर.
4: ओ मैंने तेरे ही भरोसे हनुमान सागर में नैया डारे.
5: विविध भारती राष्ट्रीय सेवा देश की सुरीली धड़कन से अभी आप सुन रहे कार्यक्रम तराने नए पुराने. लीजिए अब सुनिए किशोर कुमार और साथियों की आवाजों में शराबी फिल्म का गाना.

सारी दुनिया के है सारी दुनिया हम।

आकाशवाणी मुंबई सुनील कांबळे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. दुष्काळग्रस्त भागातल्या पीक नुकसानीचे 45% पंचनामे पूर्ण. राज्यातल्या धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 15% कमी पाणी साठा. पोलिसांना राज्य सरकार मुख्यमंत्री शौर्य पुरस्कारानं गौरवणार. वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या अनुदानात वाढ. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. राज्यात सध्या पीक नुकसानीचे 45%पेक्षा जास्त पंचनामे पूर्ण झाले आहेत. दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. उर्वरित पंचनाम्याचं काम जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश दिले असल्याचं त्यांनी सांगितलं. राज्यात आतापर्यंत केवळ 8% पीक कर्जवाटप झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. बँकांनी शेतकऱ्यांकडे वारंवार कागदपत्रांची मागणी करू नये, एकदा पीक कर्ज घेतलं असेल तर पुन्हा कागदपत्र मागू नयेत असे निर्देश त्यांनी दिले. जमिनीत ओलावा आणि मर्यादित पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात रब्बी हंगामात हरभरा आणि ज्वारी पिकांना प्राधान्य दिलं जाणार आहे. केंद्र शासनानं ज्वारीच्या 100% खरेदीला मान्यता दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं बावनकुळे म्हणाले. आणखी काही तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांमध्ये करण्याच्या मागण्यांची प्राथमिक पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून त्यांचा अहवाल प्राप्त होईल. या अहवालाच्या आधारे संबंधित तालुक्यांच्या समावेशाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती निर्णय घेईल असं त्यांनी सांगितलं. शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी त्रास देणाऱ्या बँकांवर कारवाई करणं, चाऱ्याची टंचाई दूर करणं आणि दिवाळीपूर्वी मदत वाटपाचं नियोजन करण्याबाबत अनेक महत्वपूर्ण निर्णय या बैठकीत झाले. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती येत्या 10 किंवा 12 तारखेला राज्यात 2 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहे. ही समिती 3 स्वतंत्र पथकांद्वारे बीड, धाराशिव, यवतमाळ, वाशिम आणि अहिल्यानगर सोलापूर या जिल्ह्यांचा दौरा करून आढावा घेईल असं बावनकुळे यांनी सांगितलं. राज्यातल्या धरणांमध्ये 74%

0: पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. राज्यातल्या प्रमुख मध्यम आणि लघु 3032 प्रकल्पांमध्ये मिळून 30,271 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणीसाठा उरला आहे. कोकणात सर्वात जास्त म्हणजे 90%, तर छत्रपती संभाजीनगर विभागात 44% उपयुक्त पाणीसाठा राहिला आहे. गेल्या वर्षी 5 ऑक्टोबर पर्यंत 89.57% उपयुक्त पाणीसाठा होता. साहसी कामगिरी बजावणाऱ्या पोलिसांना मुख्यमंत्री शौर्य पदक देऊन गौरवलं जाणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या आज मुंबईत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली समिती जिल्हास्तरावरून आलेल्या अर्जांमधून पुरस्कार विजेत्यांची निवड करेल. 50,000 रुपये रोख, पदक आणि प्रशस्तीपत्र अशा स्वरूपाचा हा पुरस्कार दरवर्षी महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला प्रदान केला जाईल. मंत्रिमंडळाच्या इतर निर्णयांविषयी जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: अनुसूचित जाती जमाती नवबौद्ध प्रवर्गातल्या पात्र असूनही शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या वार्षिक अनुदानात राज्य सरकारनं वाढ केली आहे. या योजनेअंतर्गत मुंबई पुणे नागपूरमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता 89,000 रुपये वार्षिक अनुदान मिळेल. इतर ठिकाणी राहणाऱ्या विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या अनुदानातही सरकारनं वाढ केली आहे. अनुसूचित जातीतल्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत चालवल्या जाणाऱ्या 2388 वसतिगृहातल्या कर्मचाऱ्यांच्या मानधनातही सरकारनं वाढ केली आहे. शहरी भागातल्या वसतिगृहातल्या अधीक्षक, स्वयंपाकी, मदतनीस आणि सुरक्षा रक्षकांचं मानधन सरकारनं दुप्पट केलंय. पोलीस कोठडीत शारीरिक किंवा मानसिक छळामुळे मृत्यू झाल्याचं निष्पन्न झालं तर मृतांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये नुकसान भरपाई देण्यात येईल. अशा व्यक्तीला अपंगत्व आल्यास 2 ते 4 लाख रुपये नुकसान भरपाई मिळेल. हा प्रस्तावही आज मंत्रिमंडळानं मंजूर केला. दगडफोडी आणि गौण खनिज उत्खनन करून उपजीविका करणाऱ्या वडार समाजाला स्वामित्व धनात वाढीव सवलत देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत झाला. आता 500 ब्रास पर्यंत खनिज उत्खननावर रॉयल्टी बसणार नाही. आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, संशोधन, नवोन्मेष, तंत्रज्ञान विकास, उद्योग संलग्न उच्च शिक्षण उत्कृष्टता केंद्र यांच्या माध्यमातून सार्वजनिक विद्यापीठ, शासकीय महाविद्यालय, संस्था आणि तंत्रनिकेतनमध्ये संशोधनाला चालना देण्यासाठी CM सृष्टी योजना अंमलात आणायलाही मंत्रिमंडळानं मान्यता दिली.
0: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 10,000 कोटी रुपयांचा SME वृद्धी निधी स्थापन करायला मंजुरी दिली. चांगली कामगिरी करण्याची शक्यता असलेल्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या उद्योगांमध्ये या फंडाद्वारे दीर्घकालीन गुंतवणूक केली जाईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं.
2: प्रोफेशनली मैनेज होगा, जिस तरह से ग्रोथ का पोटेंशियल हो जिन MSMEs में, उन MSMEs को इसमें सेलेक्ट किया जाएगा. MSME मिनिस्ट्री प्लस स्टेट गवर्नमेंट्स प्लस इंडस्ट्री बॉडीज प्लस बैंक्स, इन सब का इनपुट लेके MSME ग्रोथ फंड को संचालित किया जाएगा.
0: एकीकृत वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. रस्ते, रेल्वे, बंदर, हवाई वाहतूक, जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी दीर्घकाळाचं नियोजन हे प्राधिकरण करेल असं वैष्णव यांनी सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री पदाच्या कारकिर्दीला 25 वर्ष झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर झाला. यावेळी त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला. 7 ऑक्टोबर 2001 रोजी मोदी यांनी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या आमदारांसह शेकडो समर्थकांनी आज निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा निवडणूक आयोगापासून साधारण 200 मीटर अंतरावर आकाशवाणी भवनाच्या बाहेर अडवल्यानंतर आंदोलकांनी संसद मार्ग पूर्णपणे बंद केला. मोर्चा अडवल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोलिसांच्या बॅरिकेडवर चढून तिरंगा ध्वज फडकावला आणि पोलिसांना हुलकावणी देत त्यांनी आकाशवाणी भवनात प्रवेश केला. समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, तृणमूल काँग्रेसचे अभिषेक बॅनर्जी, डेरेक ओब्रायन, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जॉन ब्रिटास यांच्यासह विरोधी पक्षांच्या अनेक नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आणि नंतर सोडून दिलं. त्यानंतर हे सगळे नेते आंदोलनस्थळी परत आले. इंडिया आघाडीचा भाग नसलेल्या बीजू जनता दलाच्या नेत्यांनीही मोर्चात भाग घेतला होता. दरम्यान निवडणूक आयोगाला कोणत्याही राजकीय पक्षाकडून

0: माहितीची विनंती मिळालेली नाही असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा आणि त्या संस्था न्याय देऊ शकत नाहीत अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली. राज्यघटनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं त्यांचं षडयंत्र आहे असं ते म्हणाले.
1: एकूणच संविधानाला नाकारण्याकरता संविधान हातामध्ये घेऊन हा कार्यक्रम चाललेला आहे. यांना एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारचं राज्य देशामध्ये आणायचं आहे. लोकशाहीच्या ऐवजी एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारची रचना यांना उभी करायची आहे. त्या रचनेकडे जाण्याचं षडयंत्र म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकशाही संस्था संपवा अशा पद्धतीचं काम यांचं चाललंय.
0: एमपीसीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना हटवणं हे राज्य सरकारच्या हातात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारसीवरून त्यांना हटवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. आजी आणि माजी अध्यक्षांसह संपूर्ण आयोगाची चौकशी करायची सरकारची तयारी आहे आणि गैरप्रकार आढळून आला तर राष्ट्रपतींना शिफारस करायलाही सरकार मागेपुढे पाहणार नाही. यासंदर्भात राज्यपालांनाही विनंती केली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. एमपीएससीच्या कार्यपद्धतीसह विविध मागण्यांसाठी पुण्यात तीन ठिकाणी सुरू असलेल्या आंदोलनांना पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. ही आंदोलनं बेकायदा असून परवानगी नाकारूनही ती सुरू ठेवली तर कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलिसांनी दिला आहे. राज्यातल्या आदिवासी वसतिगृहांमधल्या सुविधा आणि आश्रमशाळांमधल्या मृत्यूंची चौकशी करण्याच्या मागणीसाठी नाशिकहून मोर्चा काढणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना आज मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं. आझाद मैदानावर जमण्याची परवानगी नाकारल्यानंतर हे विद्यार्थी दादरमध्ये टिळक भवनात थांबले होते आणि राज्यपालांची भेट घेण्याचा प्रयत्न करत होते. पक्षांतर करून घटनात्मक पाप केलं आहे अशा व्यक्तींसाठी पक्षचिन्हाबाबतची भावना लागू होते का असा सवाल सर्वोच्च न्यायालयानं आज केला. निवडणूक आयोगानं शिंदे गटाला धनुष्यबाण हे पक्षचिन्ह बहाल करताना मुख्यत्वे विधिमंडळातल्या संख्याबळावर अवलंबून राहण्याचा निर्णय योग्य होता का यावर शिंदे गटाची बाजू मांडणारे ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल यांचा युक्तिवाद ऐकत असताना न्यायमूर्ती जयमाल्य बागची यांनी हा प्रश्न विचारला. केवळ संघटनात्मक सदस्यांची मोजणी करून तळागाळातला पाठिंबा निश्चित करण्याबाबत त्यांनी चिंता व्यक्त केली. या प्रकरणी सुनावणी उद्याही सुरू राहील. राज्य विधान परिषदेच्या 5 जागांसाठीच्या द्वैवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत आज संपली. या निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला बंडखोरीचा फटका बसला आहे. या उमेदवारी अर्जांची छाननी उद्या होईल तर शुक्रवारपर्यंत अर्ज मागे घेता येतील. 23 ऑक्टोबर रोजी मतदान तर 27 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल. ठळक बातम्या पुन्हा एकदा. दुष्काळग्रस्त भागातल्या पीक नुकसानीचे 45% पंचनामे पूर्ण. राज्यातल्या धरणांमध्ये गेल्या वर्षीपेक्षा 15% कमी पाणी साठा. पोलिसांना राज्य सरकार मुख्यमंत्री शौर्य पुरस्कारानं गौरवणार. वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या पात्र विद्यार्थ्यांच्या अनुदानात वाढ. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. आणि मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
2: प्रारूप मतदार यादीत नाव नसलेले पात्र मतदार तसंच नव मतदारांना 12 ऑक्टोबर पर्यंत मतदार नोंदणी करता येईल. 3, 4, 10 आणि 11 ऑक्टोबर 2026 रोजी तुमच्याच मतदान केंद्रांवर आयोजित विशेष मतदार नोंदणी शिबिरांचा लाभ घ्या. voters.eci.gov.in हे संकेतस्थळ आणि ECI नेट ऍप वर ऑनलाईन नोंदणी सुविधा देखील उपलब्ध.
3: आमचा या नंतरचा कार्यक्रम 7:15 वाजता.

0: ऐकत रहा मध्यम लहरी 537°C आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर अस्मिता वाहिनी। शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
1: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
0: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
1: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
0: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।

0: श्रोते हो नमस्कार. आजच्या वृत्त विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. श्रोते हो, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष गाय पार्मेलिन यांच्यात नवी दिल्ली इथं सोमवारी द्विपक्षीय चर्चा झाली. या भेटीत व्यापार आणि गुंतवणुकीपासून विज्ञान, तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि युवकांच्या संधीपर्यंत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान अनेक करार करण्यात आले. या पार्श्वभूमीवर या करारांचा भारताला नेमका काय फायदा होणार, भारत स्वित्झर्लंड संबंधांची पुढची दिशा काय असेल आणि इफ्टा टेपाच्या माध्यमातून भारतासाठी उघडणाऱ्या आर्थिक संधी किती मोठ्या आहेत, याचाच आढावा आजच्या वृत्तविशेषमधून आपण घेणार आहोत. श्रोते हो, भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यातील संबंधांना मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे. गेल्या काही वर्षात या संबंधांना आर्थिक आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात नवी दिशा मिळाली आहे. स्वित्झर्लंड हा EFTA अर्थात युरोपियन मुक्त व्यापार संघटनेचा महत्वाचा सदस्य आहे. भारत आणि EFTA यांच्यातला व्यापार आणि आर्थिक भागीदारी करार म्हणजेच टेपा गेल्या वर्षी लागू झाला. या कराराअंतर्गत EFTA देशांनी पुढील 15 वर्षात भारताला 100 अब्ज डॉलर पर्यंत गुंतवणूक करण्याचं आणि त्यातून 10 लाख थेट रोजगार निर्माण करण्याचं लक्ष ठेवलं आहे. त्यामुळे मोदी पार्मेलिन भेटीचं महत्व केवळ राजनैतिक संबंधांपुरतं मर्यादित नाही. व्यापार, गुंतवणूक, उद्योग आणि रोजगार या सगळ्यांच्या दृष्टीनं या भेटीकडे पाहावं लागेल. स्वित्झर्लंडची तंत्रज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषातील क्षमता आणि भारताची मोठी बाजारपेठ, मनुष्यबळ आणि वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था या दोन्हींचा मेळ घालण्याचा प्रयत्न या भागीदारीतून दिसतो. भारत स्वित्झर्लंड यांच्यातील राजनैतिक संबंध तसंच दोन्ही देशात झालेल्या करारांबाबत अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर.
1: भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यामधली जी मैत्री आहे ती एका साध्या मैत्रीकडनं सामरिक भागीदारीच्या दिशेने हा प्रवास जो आहे हा चालू आहे आणि त्यामुळे हे संबंध आज एका अत्यंत परिपक्व अशा नव्या टप्प्यावरती जाऊन पोहोचलेले आहेत. 1948 मध्ये भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यामध्ये प्रामुख्याने जे मित्रत्वाचे संबंध आहे त्याची सुरुवात झाली. मुहूर्तमेढ

0: गेली, पण सुरुवातीला हे संबंध काही विशिष्ट क्षेत्रापुरतेच मर्यादित होते. भारतामध्ये विशेष म्हणजे स्विस मेड घड्याळ खूप भारतात प्रसिद्ध होते. बँकिंग सारखं सेक्टर असेल, स्विस बँकच्या दृष्टीने भारतामध्ये चर्चा होत होती, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून चर्चा होत होती. या संदर्भामध्ये स्वित्झर्लंडची प्रामुख्याने भारताबरोबर चर्चा किंवा त्यांच्या मित्रत्वाचा परीघ हा तोपर्यंत मर्यादित होता. परंतु आता मात्र हे संबंध खूप विस्तारलेले आहेत. आता यामध्ये व्यापार आहे, गुंतवणूक आहे, तंत्रज्ञान आहे, संशोधन आहे, कौशल्य विकास आहे, आणि लोकांची देखील ज्याला आपण गिव्ह अँड टेक असं म्हणतो याचा हे सुद्धा मोठ्या प्रमाणावरती वाढलेलं आहे. विशेष करून याला जो पाठबळ मिळालेलं आहे मित्रत्वाचे संबंध वृद्धिंगत करण्याच्या दृष्टिकोनातून, ते सगळ्यात मोठं पाठबळ हे EFTA आणि TEPA म्हणजे EFTA हा जो एक करार आहे जो प्रामुख्याने भारताने चार देशांबरोबर हा करार केलेला होता, ज्यामध्ये स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिकेटस्टाईन हे चार देश होते. हे चारही देश युरोपियन युनियनचे सदस्य नाही आहेत, मात्र ते युरोपियन अर्थव्यवस्थेशी अतिशय घनिष्ठपणे जोडले गेले. आणि टेपा जो अग्रीमेंट आहे हा प्रामुख्याने भारताचा युरोपियन महासंघाबरोबर झालेला महत्वपूर्ण करार होता. 1 ऑक्टोबर 2025 पासून हा जो EFTA आणि टेपा करार हा लागू झालेला आहे. आणि त्यावेळेला स्वित्झर्लंडचे राष्ट्राध्यक्ष पार्मेलिन हे भारताच्या भेटीवरती आलेले होते. आणि त्यावेळेला चर्चा ही प्रामुख्याने आर्थिक विकासाबरोबर सामरिक भागीदारी कशा पद्धतीने विकसित करता येईल या दृष्टिकोनातनं प्रामुख्याने चर्चा झालेली होती. यावेळेला पार्मेलिन भारत भेटीवरती आलेले आहेत. त्यांच्यामध्ये आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींमध्ये प्रामुख्याने 5 महत्वपूर्ण करार हे झालेले आहेत. आणि हे जे 5 महत्वपूर्ण करार आहे त्यामध्ये स्थलांतर किंवा मोबिलिटीची भागीदारी हा एक अतिशय महत्वपूर्ण करार आहे. त्याचबरोबर तरुण व्यावसायिकांचा आदान प्रदान कार्यक्रम असेल, वाहतूक तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा असतील, वैज्ञानिक संशोधन असेल, त्याचप्रमाणे नवोन्मेष आणि स्टार्टअप यांचा समावेश देखील याच्यामध्ये आहे. तसंच भारतीय निर्यातीला स्वित्झर्लंड मधली बाजारपेठ अधिकाधिक कशा पद्धतीने उपलब्ध करून दिली जाईल, त्यानंतर या मित्रत्वाला किंवा द्विपक्षीय संबंधांना आणखीन जो एक नवीन आयाम मिळाला तो प्रामुख्याने अणुऊर्जा क्षेत्रातील व्यापार, त्याचप्रमाणे संरक्षण क्षेत्रातील व्यापार यावरतीही एकमत झालंय, चर्चा देखील झालेली आहे.
1: श्रोते हो, या भेटीतला महत्वाचा मुद्दा म्हणजे युवा व्यावसायिकांची देवाणघेवाण. भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान यंग प्रोफेशनल अग्रीमेंट करण्यात आलं आहे, त्यामुळे दोन्ही देशातील युवकांना दुसऱ्या देशात कामाचा अनुभव घेण्याची संधी मिळेल. सुरुवातीला दरवर्षी प्रत्येकी 300 युवा व्यावसायिकांच्या देवाणघेवाणीची तरतूद असून ही संख्या पुढे 500 पर्यंत वाढवता येईल. याशिवाय स्थलांतर आणि मोबिलिटी बाबतही करार झालाय. कायदेशीर आणि सुरक्षित स्थलांतराला प्रोत्साहन देतानाच अनियमित स्थलांतर आणि मानवी तस्करी रोखण्यावर भर देण्यात आलाय. विज्ञान आणि संशोधन क्षेत्रातलं सहकार्यही या भेटीचा महत्वाचा भाग आहे. संशोधन आणि उच्च तंत्रज्ञानातलं स्वित्झर्लंडचं कौशल्य तसंच वैज्ञानिक आणि तंत्रज्ञान क्षेत्रातली भारताची वाढती क्षमता यांचा मेळ घालण्याची संधी यातून मिळू शकते. नवोन्मेष तंत्रज्ञान हस्तांतरण आणि उद्योजकतेलाही चालना देण्यावरती भर देण्यात आलाय. विशेषतः कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात दोन्ही देशांमध्ये सहकार्याच्या मोठ्या शक्यता आहेत. भारतानं यंदा AI परिषदेचं आयोजन केलं, तर पुढल्या वर्षी स्वित्झर्लंडमध्ये जिनेवा AI परिषद होणार आहे. त्यामुळे AIच्या जबाबदार आणि मानवकेंद्री वापराबाबतही दोन्ही देशांमध्ये सहकार्य वाढू शकतं. या सर्वांमध्ये आर्थिक दृष्टिकोनातून 100 अब्ज डॉलरची गुंतवणूक आणि 10 लाख रोजगारांचं लक्ष प्रत्यक्षात कसं साध्य होणार याबाबत अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर.
0: आपला देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो आणि आपल्याला प्रामुख्याने हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे की या तरुणांना परदेशामध्ये नोकरीच्या आणि रोजगाराच्या मोठ्या संधी आता उपलब्ध आहेत. त्या दृष्टिकोनातून स्वित्झर्लंड बरोबर भारताचा जो करार झालेला आहे तो फार महत्वाचा आहे. विशेष करून मोबिलिटीच्या बाबतीमधला जो करार आहे तो फार महत्वपूर्ण आहे. हा जो करार आहे त्याच्यामध्ये स्थलांतर आणि तरुण व्यावसायिकांचे आपण म्हणजे भारत हा ह्युमन रिसोर्स एक्सपोर्ट करणारा महत्वाचा देश आहे आणि भारत सध्या जर्मनी, फ्रान्स, ब्रिटन, स्वित्झर्लंड या देशांना आपला ह्युमन रिसोर्स जो आहे तो आपण एक्सपोर्ट करू शकतो. महत्वाचं म्हणजे अणुऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रामध्ये आता ज्या पद्धतीने संबंध दोन्ही देशांचे विकसित होतो हा फार महत्वाचा भाग आहे. स्वित्झर्लंड हा एक न्यूट्रल देश म्हणून ओळखला जातो, परंतु अशा देशाबरोबर भारताचं संरक्षण संबंध विकसित होणं, सहकार्य विकसित होणं हे प्रामुख्याने विश्वासावरती विसंबून आहे. स्वित्झर्लंडचा भारतामधला वाढता विश्वास याच्या माध्यमातून अधोरेखित होतो आहे. या माध्यमातून आपण

0: वित्तीय आणि टेपा हे दोन्ही अग्रीमेंटना परस्परांशी जोडण्याचा जो निर्णय घेतलेला आहे त्यामुळे एकूणच स्वित्झर्लंड, नॉर्वे, आइसलँड आणि लिकेनस्टाईन हे जे चार देश आहेत ज्यांच्या बरोबर आपण ईएफटीए करार केलेला आहे आणि जवळपास युरोपियन महासंघाच्या 28 देशांबरोबर आपला टेपा करार झालेला आहे यांना जोडल्यामुळे एकूणच युरोपियन देशांबरोबर आपला जो व्यापार आहे हा भविष्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. साधारणतः पुढच्या 15 वर्षांमध्ये 100 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक आणि 10 लाख तरुणांना रोजगार अशा स्वरूपाच्या संधी ह्या भारत आणि युरोपियन मध्ये येत्या काळामध्ये निर्माण होऊ शकतात आणि त्या दृष्टिकोनातून प्रामुख्याने आपल्याला ह्या संपूर्ण भेटीकडे बघणं हे गरजेचं आहे. ही जी भेट होती स्वित्झर्लंडच्या राष्ट्राध्यक्षांची ही केवळ प्रतिकात्मक नाही तर याच्या माध्यमातून दोन्ही देशांमधले व्यापारी, आर्थिक आणि संरक्षण क्षेत्रामधले सहकार्य, अणुऊर्जा क्षेत्रातले सहकार्य घनिष्ठ होतील असं आपल्याला म्हणता येऊ शकतं.
1: श्रोते हो, भारत अमेरिके दरम्यान व्यापार करारावर सुरू असलेल्या चर्चेत फारशी प्रगती झालेली नाही त्यामुळे भारताला नव्या बाजारपेठा शोधणं क्रमप्राप्त झालं आहे. याबाबत अधिक माहिती देत आहेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषक डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर.
0: आता ही जी भेट आहे ही भेट राष्ट्राध्यक्षांची स्वित्झर्लंडच्या ज्या पार्श्वभूमीवरती झालेली आहे ती पार्श्वभूमी प्रामुख्याने आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. अमेरिकेमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांचा दुसरा टर्म, राष्ट्राध्यक्ष पदाचा दुसरा कार्यकाल हा सुरू झाल्यानंतर ज्या पद्धतीचं आयात शुल्क धोरण त्यांनी स्वीकारलेलं आहे त्याचप्रमाणे भारताची जी निर्यात अमेरिकेला होती आहे त्यावरती काही निर्बंध हे येत्या काळामध्ये येण्याची शक्यता नाकारता येत नाही. नुकतंच अमेरिकन काँग्रेसमध्ये एक विधेयक मंजूर करण्यात आलं ज्याच्यावर राष्ट्राध्यक्षांची स्वाक्षरी झाली आहे. जे देश रशियाकडनं तेल विकत घेतात त्यांच्यावरती 100% आयात शुल्क लावण्याचे अधिकार अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना दिले गेलेले आहेत. अमेरिका भविष्यामध्ये भारताच्या विरुद्ध हे शस्त्र उपसण्याची शक्यता नाकारता येत नाही. भारत आणि अमेरिकेमध्ये एका मुक्त व्यापार करारावरती चर्चा चालू आहे मात्र त्यामध्ये फारशी प्रगती सध्या तरी होताना दिसून येत नाही. अशा वेळेला भारताला पर्यायी बाजारपेठा शोधणं हे अत्यंत गरजेचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून युरोपची बाजारपेठ आपल्यासाठी खूप महत्वाची आहे आणि या दृष्टिकोनातून जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेला स्वित्झर्लंडचं महत्व हे आपल्यासाठी फार महत्वाचं आहे. स्वित्झर्लंड हा युरोपमध्ये एक छोटा देश आहे पण तो प्रचंड श्रीमंत देश आहे, तंत्रज्ञानामध्ये फार पुढे गेलेला देश आहे आणि अशा देशाची बाजारपेठ जर भारतातल्या वस्तूंसाठी विशेष करून भारतामधल्या ऑटो पार्ट्स असतील, भारतामधले जेम्स आणि ज्वेलरीज असेल, भारतामधले लेदर गुड्स असतील म्हणजे चामड्याच्या वस्तू, भारतातले गार्मेंट्स असतील, त्याचप्रमाणे आपल्याकडचे ऍग्रिकल्चर प्रोडक्ट्स आहेत, फिशरीज आहेत, डेअरी प्रोडक्ट्स आहेत जे आपण प्रामुख्याने अमेरिकेला निर्यात करत होतो आणि आता जर आपल्याला अशा स्वरूपाची एक मोठी बाजारपेठ युरोपियन विशेष करून पश्चिम युरोपीय देशांच्या माध्यमातून मिळाली तर ते आपल्या दृष्टिकोनातून अतिशय महत्वपूर्ण अशा प्रकारचा भाग राहणार आहे.
1: श्रोते हो, भारत आणि स्वित्झर्लंड मधील चर्चा केवळ आर्थिक विषयांपुरती मर्यादित राहिलेली नाही. लोकशाही, कायद्याचं राज्य, संवाद आणि मुसद्देगिरी या मूल्यांवरही दोन्ही देशांनी भर दिलेला आहे. युक्रेन आणि पश्चिम आशियातल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं शांतता आणि संवादाच्या प्रयत्नांना पाठिंबा दिला आहे. जागतिक संस्थांमध्ये सुधारणा करण्याची गरज असल्याचंही दोन्ही देशांचं मत आहे. म्हणूनच भारत स्वित्झर्लंड संबंधांना आर्थिक सहकार्याबरोबरच जागतिक प्रश्नांवरील संवादाचाही आयाम आहे. श्रोते हो, मोदी पारमिलिन भेटीचा विचार केला तर त्यातून भारत स्वित्झर्लंड संबंधांचा बदलता चेहरा स्पष्टपणे दिसतो. एकीकडं व्यापार आणि गुंतवणूक वाढवण्याचा प्रयत्न तर दुसरीकडं युवक, कौशल्य, विज्ञान, संशोधन आणि नवोन्मेषाला चालना देण्यावरती भर आहे. पायाभूत सुविधा आणि वाहतूक क्षेत्रातल्या सहकार्यापासून ते AI आणि अत्याधुनिक तंत्रज्ञानापर्यंत ही सहकार्याची व्याप्ती आता मोठी होत आहे. भारतासाठी ही भागीदारी म्हणजे स्वित्झर्लंडच्या तंत्रज्ञान, संशोधन आणि कौशल्याचा फायदा घेण्याची संधी, तर स्वित्झर्लंडसाठी भारताची मोठी बाजारपेठ, मनुष्यबळ आणि वाढती अर्थव्यवस्था ही महत्वाची संधी आहे. भारत आणि स्वित्झर्लंडची भागीदारी गुंतवणूक, कौशल्य, तंत्रज्ञान, नवोन्मेष आणि भविष्यातील रोजगाराच्या दिशेनं पुढे जात आहे. याच नव्या पर्वाची सुरुवात म्हणून मोदी पारमिलिन भेटीकडे पाहता येईल. श्रोते हो, याबरोबरच आजचा वृत्त विशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. संपादक आणि सादरकर्त्या संगीता गोडबोले, निर्मिती सहाय्य भारती गांधी, लेखन आणि समन्वय मनीष कुलकर्णी आणि निवेदन अभय धुमाळ.

0: आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।
1: शेतकरी बांधवांनो, शेतीशी संबंधित उपयुक्त माहिती, आधुनिक तंत्रज्ञान, हवामान अंदाज, पीक व्यवस्थापन, पशुपालन आणि शेतीतील नव्या संधींची माहिती घेऊन येतोय आपला आवडता कार्यक्रम किसान वाणी।
2: शेतीतील समस्या, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी उपयुक्त अनुभवांची माहिती जाणून घेण्यासाठी ऐका किसान वाणी।
1: शेती अधिक उत्पादनक्षम, किफायतशीर आणि शाश्वत करण्यासाठी उपयुक्त माहितीचा हा विश्वासाचा साथीदार
2: किसान वाणी। शेती विषयक ज्ञान, तज्ञांचं मार्गदर्शन आणि शेतकऱ्यांसाठी नवी दिशा।
1: ऐकत रहा किसान वाणी प्रत्येक मंगळवारी, गुरुवारी आणि शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता 558 kHz वर अस्मिता वाहिनीवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर। किसान वाणी, शेतकऱ्यांच्या ज्ञानासाठी, शेतीच्या प्रगतीसाठी।
3: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका।
4: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन।
3: सादर करते आहेत विवेक वानखडे।

0: हे आकाशवाणीचं मुंबई केंद्र आहे आणि आपण ऐकत आहोत अस्मिता वाहिनीचे कार्यक्रम. संध्याकाळचे 7:30 वाजले आहेत.
1: शेतकरी बंधू भगिनींनो, सादर करत आहोत कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी.

0: ते अनेक प्रश्न आपल्याला पडतात आणि या प्रश्नांचं उत्तर देण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आपण आमंत्रित केलेला आहे कर्जत येथील प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र येथील मृदशास्त्रज्ञ डॉक्टर देवदत्त जोंधळे यांना.
1: नमस्कार.
0: सर, सगळ्यात आधी आम्हाला सांगा की एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणजे नेमकं काय आणि त्याचे फायदे काय आहेत?
1: मॅडम, कसं आहे, एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हटलं की त्याच्यामध्ये काय होतं, पिकांच्या वाढीसाठी जी आपण अन्नद्रव्य देतो ती देत असताना सेंद्रिय रासायनिक यांचा समतोल राखणं हे महत्वाचं आहे. आणि यांचा समतोल जेव्हा राखला जातो त्यांना एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन म्हणतात. आता त्याच्यामध्ये रासायनिक खतं 50% प्रमाणात, सेंद्रिय खतं 30% प्रमाणात आणि जैविक खतं 20% प्रमाणात, असं 50-30-20 असं जर संतुलित खत मात्रा दिली तर जमिनीचा पोत चांगला राहतो. दुसरं महत्वाचं म्हणजे पीक पोषणासाठी विविध संसाधनांचा वापर करून माती परीक्षण अहवालानुसार अन्नद्रव्यांचा पुरवठा करणे गरजेचे आहे. त्यामध्ये विशेषतः जी सेंद्रिय खतांची नावं सांगितली ती शेण खत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, नंतर काही रासायनिक खत आहेत, जैविक खते, पिकांचे अवशेष, एवढंच काय काळी कचरा पालापाचोळा जो कुजले असेल ना तो सुद्धा शेतामध्ये टाकायचा, सोबत हिरवळीची खते आदी स्त्रोत वापरून पीक पोषणासाठी आवश्यक असणाऱ्या जवळपास सर्वच अन्नद्रव्यांचा पुरवठा करता येतो. या सर्वांचा मिळून जेव्हा एकत्रित वापर करतो त्यांना आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन असे म्हणत असतो.
0: बरं, याची गरज का निर्माण झाली असं वाटतं तुम्हाला?
1: याच्यामध्ये महत्वाचं कसं आहे मॅडम, जेव्हा हरित क्रांती झाली, कारण हरित क्रांतीच्या अगोदर दुष्काळामध्ये अक्षरशः म्हणजे परदेशाकडे आपल्या हात पसरून जे करावं लागलं, त्यावेळेस त्यांनी तिथे डुकरांना जो खाऊ घालतात मिलो गहू जो आहे तो आपल्याला इथे आणून त्यांनी दिला, एवढी आपली वाईट परिस्थिती होती. त्यावेळेस मग आपले जे काही शास्त्रज्ञ आहेत, देशाचे नेतृत्व आहेत, त्यांनी मग विचार केला की आपण पाश्चिमात्य देशांकडे का हात पसरायचा. मग याच्यामध्येच संशोधन करत गेलं, हरित क्रांती केली गेली, त्याच्यामध्ये गव्हाचे वाण, तांदळाचे वाण वेगवेगळे विकसित केले आणि उत्पादन वाढवले. ते उत्पन्न जास्त वाढवण्यासाठी काय झालं की रासायनिक खतांचा वापर सांगितला. त्याच्यामध्ये रासायनिक खतांचा वापर करत असताना त्याच्यामध्ये त्यांनी हे पण सांगितलं की सोबत सेंद्रिय खतांचा सुद्धा वापर करा. सेंद्रिय खतं आणि रासायनिक खतं या दोघांचा संतुलित वापर केल्यानंतर उत्पादन चांगलंच वाढलं. पण कालांतराने काय झालं की शेतकरी बंधूंनी काही गैरसमजामुळे फक्त रासायनिक खतांचाच अधिक प्रमाणात वापर केला, त्यामुळे त्याचे हळूहळू दुष्परिणाम दिसू लागले. काय होऊ लागलं की उत्पादन क्षमता पिकांची कमी होऊ लागली, जमीन थोडीफार नापीक होऊ लागली. मग पुन्हा जेव्हा संशोधन केलं तेव्हा असं लक्षात आलं की आपण फक्त रासायनिक खतांचाच वापर करत आहोत, त्याच्याऐवजी सेंद्रिय खत आणि रासायनिक खत असं दोघांचं मिळून मिश्रण करून जर वापरलं तर ते शेत जमिनीच्या आरोग्याच्या दृष्टीने सुद्धा खूप चांगलं आहे आणि उत्पादन सुद्धा चांगलं मिळतं आणि त्या उत्पादनाची प्रतवारी सुद्धा चांगली राहते.
0: सेंद्रिय खतांचे प्रकार कोणकोणते आहेत आणि त्याच्यामध्ये अन्न घटक कोणकोणते असतात?
1: सेंद्रिय खतांमध्ये कसं आहे, मुख्यतः जर आपण बघितलं तर सेंद्रिय खतांचे चार प्रकारे वर्गीकरण करता येईल. एक म्हणजे भर खते, दुसरं म्हणजे जोर खते, तिसरं म्हणजे हिरवळीची खते आणि चौथं म्हणजे जीवाणू खते. याच्यामध्ये कसं आहे, भर खते म्हटलं की नुसती भरच टाकायची, म्हणजे ते भरपूर प्रमाणात किंवा जास्त प्रमाणात लागतात म्हणून त्यांना भर खते म्हणतात.
0: मग त्यात कोणती येतात?
1: त्याचं उदाहरण जर सांगायचं झालं तर शेण खत, कंपोस्ट खत, नंतर गांडूळ खत ही भर खतांची उदाहरणं आहेत. का? तर शेणखतामध्ये कसं असतं, नत्राचं प्रमाण साधारणपणे 0.5% असतं, स्फुरदचं प्रमाण 0.25% आणि पालाशचं प्रमाण 0.5% असतं. याच्यासोबतच बाकीचे म्हणजे दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्य सुद्धा थोड्याफार प्रमाणात मिळतात. पण जेव्हा मला एक हेक्टरसाठी समजा भात पिकाचा जर आपण विचार केला, एक हेक्टरला भात पिकाचं व्यवस्थित उत्पादन होण्यासाठी 100 किलो नत्र द्यावं लागतं आणि जर शेणखतामधून मला 100 किलो नत्र द्यायचं असेल तर साधारणपणे 20 टन शेणखत टाकावं लागेल. पण ही 20 टन म्हणजे खूप मात्रा जास्त होते. मग त्यासाठी काय करावं लागतं की ही मात्रा कमी करण्यासाठी, म्हणजे थोड्याफार प्रमाणात असेल तर ठीक आहे, पण आपण एकंदरीत जिल्ह्याचा जरी विचार केला, रायगड जिल्हा पुरता जरी विचार केला तर हे खूप अति प्रमाणात म्हणजे सेंद्रिय खतांचा वापर होईल. तेवढे कारण जनावरांचं सुद्धा संख्या तेवढी उपलब्ध नाही, कारण शेवटी आपल्याला शेणखत कुठून मिळणार,
0: जनावरांपासून.
1: मग ह्या थोड्याशा मर्यादा लक्षात घेतल्या तर सेंद्रिय खतांसोबत रासायनिक खतांचा वापर करणं आवश्यक आहे, काळाची गरज आहे. कारण आपलं भारताचं जी लोकसंख्या आहे ती दिवसेंदिवस वाढतच आहे. ह्या वाढत्या लोकसंख्येला सकस दर्जेदार अन्न सुद्धा देणं महत्वाचं आहे आणि सोबतच जमिनीचे आरोग्य सुद्धा राखणं महत्वाचं आहे. म्हणून हे एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना ही आपण भर खताची काही उदाहरणं बघितली, शेणखत, कंपोस्ट खत, गांडूळ खत, नंतर याच्यामध्ये दुसरं सेंद्रिय खताचं उदाहरण आहे जोर खत. जोर खत म्हणजे याच्या नावामध्येच आहे की जोरदार किंवा जोमदार. त्यामध्ये कसं, सेंद्रिय खतांच्या वर्गीकरणामध्ये जर बघितलं तर जी पेंडी आहेत म्हणजे भूमिक पेंड असेल, कडुनिंबाची पेंड असेल, सरकीची पेंड असेल म्हणजे कापसापासून बिया असतं, त्याचं तेल काढलं जातं आणि उरलेलं जे पेंड आहे, यांच्यामध्ये साधारणपणे 5.5 ते 8% नत्राचं प्रमाण असतं, पुरतचं प्रमाण

0: टक्के असतं आणि पालाशचं प्रमाण साधारणपणे 1.5 टक्क्यापर्यंत असतं.
1: बरं.
0: मग ह्या जोड खतांमध्ये कसं होतं, भर खतांच्या तुलनेमध्ये जोड खतांची मात्रा थोडी कमी लागते
1: बरं
0: म्हणून त्यांना जोड खते म्हणतात.
1: बरं.
0: तिसरं महत्वाचं आहे हिरवळीचे खते. हिरवळीचे खतांचं जेव्हा वर्गीकरण आपण करतो तर त्याच्यामध्ये हिरवळीच्या खतांमध्ये मुख्यतः दोन प्रकार येतात. एक म्हणजे पहिलं पीक शेतामध्येच घ्यायचं, जसं की ताग असेल, दहीच असेल, हे पीक जमिनीमध्ये पेरायचं मुख्य पिकाच्या अगोदर, आणि हे ताग किंवा दहीच्या फुलं येण्याच्या अवस्थेच्या अगोदर जमिनीमध्ये गाडून टाकायचं. त्याच्यामुळे काय होतं की त्यांचं जे अन्नद्रव्य हे झालेलं आहे ते पूर्ण जमिनीमध्ये मिसळलं जातं आणि पुढील पिकाला मिळतं. आणि त्याच्यातला दुसरा प्रकार म्हणजे गिरीपुष्प. गिरीपुष्प काय करतात, शक्यतो शेताच्या बांधावरती लावतात आणि गिरीपुष्पाचा पाला गोळा करून तो जमिनीमध्ये टाकला जातो, कुजवला जातो. हा वेगळा प्रकार, म्हणजे इथे आपल्याला प्रत्यक्ष एक पीक द्यावं लागत नाही.
1: बरोबर. पण त्याचा वापर आपण आपल्या शेतात करू शकतो,
0: शेतात करू शकतो. गिरीपुष्पाच्या पाल्यामध्ये कसं असतं, साधारणपणे 2.5% नत्रचं प्रमाण असतं. म्हणजे जर 20 टन आपण गिरीपुष्पाचा पाला चिखलणीच्या वेळेस भात शेतीमध्ये गाडला तर त्याच्यामधून साधारणपणे 55 किलो नत्र मिळतं, 10 किलो स्फुरद आणि 23 किलो पालाश ह्या मात्रेमध्ये उपलब्ध होतं. नंतर तिसरं सांगितलं की जीवाणू संवर्धक खते. जीवाणू खतांमध्ये कसं होतं, जर आपण भुईमुग किंवा शेंगवर्गीय जर वनस्पती बघितल्या, भुईमुगाच्या याच्यावरती मुळावरती जर आपण बघितलं तर गाठी असतात. म्हणजे त्या गाठी म्हणजे काय असतात, दुसरं तिसरं काही नसून त्या एक विशिष्ट प्रकारच्या बॅक्टेरिया आहेत. ते हवेतील नत्र शोषून घेतात, स्थिरीकरण करतात आणि ते नत्र जे स्थिरीकरण केले ते, कारण आपण भुईमुग काढल्यानंतर त्या मुळ थोडेफार प्रमाणात जमिनीत राहतात आणि ते नत्र जो शोषलेला आहे तो जमिनीमध्ये राहतो. आणि भुईमुगाच्या नंतर म्हणजे कोकणामध्ये कशी अवस्था आहे की भुईमुग हा साधारणपणे रब्बीमध्ये घेतला जातो आणि खरीपमध्ये भात पीक घेतला जातं, तर जो काही नत्र शोषून घेतला जातो तो खरीपामधील भात पिकाला उपलब्ध होतो. त्याच्यामुळे जवळजवळ 20 ते 25% नत्र खताची बचत होते.
1: बरोबर.
0: हे असं जीवाणू संवर्धक खत आहे. म्हणजे त्याच्यामध्ये दुसरं उदाहरण सांगायचं झालं तर रायझोबियम आहे, अझोटोबॅक्टर आहे, बायजनकी आहे, अझोस्पिरिलियम आहे, निळे हिरवे शेवाळ सुद्धा आहेत. असे वेगवेगळे सेंद्रिय खतांचे प्रकार आहेत.
1: सेंद्रिय खतांच्या जोडीला रासायनिक खतं देताना त्याचं प्रमाण कसं असायला हवं?
0: साधारणपणे जर आपण भात शेतीचा विचार केला तर भात शेतीसाठी जमिनीचं आरोग्य तपासल्यानंतर, म्हणजे जे आम्ही वेगवेगळे प्रयोग केले, आता अर्थात प्रत्येक जमिनीचं आरोग्य पत्रिका वेगवेगळी असते, त्या आरोग्य पत्रिका तपासल्यानंतर जी काही खत मात्र आहे त्यानुसार देणं आवश्यक आहे. तर साधारणपणे भात पिकासाठी 100 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश देणं आवश्यक आहे. तर हे 100 किलो जेव्हा नत्राची मात्रा द्यायची तर शेतकरी बंधू काय करतात की साधारणपणे युरिया टाकतात. अगोदर युरियाची गोन जी आहे ती 50 किलोची यायची, पण आता केंद्र सरकारने त्याच्यावर सुद्धा हे केलंय की अति वापर नको, कारण ही युरिया खत जे आहेत किंवा कुठलीही रासायनिक खत आपल्याला परदेशामधून आयात करावी लागतात. त्याच्यासाठी आपली भारतीय गंगाजळी खर्च होते. ती गंगाजळी कमी करण्यासाठी भारत सरकारने काय केलं की जे अगोदर युरियाचं 50 किलोचं गोन होती ती 45 किलो केली. आज आपण जर बघितलं तर 45 किलोची गोन मिळते आणि त्याच्यामध्ये सुद्धा नीम कोटेड युरिया म्हणून आहे. हा नीम कोटेड युरिया काय करतो की तो जमिनीमध्ये विरघळतो, हळूहळू पिकांना उपलब्ध होतो त्याचे अन्नद्रव्य. आता युरिया खत जर बघितलं त्याच्यामधनं नत्राची मात्रा साधारणपणे 46% असते आणि 100 किलो नत्र जर जमा द्यायचं असतं तेव्हा साधारणपणे 217 किलो युरिया हा प्रति हेक्टरी लागतो. दुसरं म्हणजे हे नत्रयुक्त खतांची जर उदाहरणं द्यायची झाली रासायनिक खतांमध्ये, युरियामध्ये सगळ्यात जास्त नत्राचं प्रमाण असतं. दुसरं आहे अमोनियम सल्फेट, याच्यामध्ये नत्राचं प्रमाण 20.6% असतं आणि त्याच्यामध्ये दुसरं एक दुय्यम अन्नद्रव्य मिळतं गंधक किंवा ज्याला सल्फर म्हणतात ते 24% असतं. अमोनियम क्लोराईड मध्ये नत्राची मात्रा 25% असते. ही सगळी नत्रयुक्त खत आहेत. दुसरी आहेत स्फुरदयुक्त खत. आता याच्यामध्ये एक महत्वाचा फरक आहे की जे आपण सेंद्रिय खतांचं उदाहरण सांगितलं त्याच्यामध्ये भले नत्र स्फुरद पालाश किंवा दुय्यम आणि सूक्ष्म अन्नद्रव्यांचं प्रमाण खूप अत्यल्प असतं पण ही सगळीच्या सगळी अन्नद्रव्य मिळतात. पण रासायनिक खतांमधून जर आपण युरियाचं उदाहरण घेतलं तर फक्त एकच अन्नद्रव्य मिळतं नत्र. नंतर दुसरं आहे सिंगल सुपरफॉस्फेट, त्याच्यामधून फक्त एकच अन्नद्रव्य मिळतं ते म्हणजे स्फुरद. वनस्पतीच्या वाढीसाठी एकंदरीत 16 अन्नद्रव्य आवश्यक आहेत. नत्र स्फुरद पालाश नंतर कॅल्शियम मॅग्नेशियम सल्फर आयर्न मॅग्नेज झिंक बोरॉन असेही एकूण 16 अन्नद्रव्य लागतात. त्यापैकी रासायनिक खतामधून फार फार तर 2 किंवा 3 अन्नद्रव्य पिकांना उपलब्ध होत असतात. त्यामुळे एकात्मक अन्नद्रव्य व्यवस्थापन करणं गरजेचं आहे. स्फुरदयुक्त खतं झाले. तिसरं म्हणजे पालाशयुक्त खते. पालाशयुक्त खतं जी आहेत त्याच्यामध्ये म्युरोटा पोटॅश याच्यामधून पालाश साधारणपणे 60% उपलब्ध होतो तर पोटॅशियम सल्फेट मध्ये 50% पालाश आणि 18% गंधकाची मात्रा उपलब्ध होते. काही संयुक्त खते सुद्धा आहेत. मोनोअमोनियम फॉस्फेट मध्ये 11% नत्राचं प्रमाण असतं आणि 48% स्फुरदचं प्रमाण असतं. तर अमोनियम फॉस्फेट

0: मध्ये 18% नत्राचं आणि 46% स्फुराचं प्रमाण असतं. याच्यामध्ये आणखी एक मिश्र खत म्हणून प्रकार आहे, त्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर शेतकरी बंधूंना जे खत माहिती आहे 15-15-15 सुफला म्हणतात त्याला,
1: अच्छा
0: बरोबर. त्याच्यामध्ये 15-15-15 म्हणजे काय, तर 15% नत्राची मात्रा, 15% स्फुराची मात्रा आणि 15% पालाशची मात्रा उपलब्ध होते. म्हणजे जर मी समजा 100 किलो सुफला टाकला तर त्याच्यामधून मला 15 किलो नत्र मिळेल, 15 किलो स्फुरद आणि 15 किलो पालाश जमिनीला उपलब्ध होईल.
1: बरं,
0: याच्यामध्ये आणखी एक सांगायचं वैशिष्ट्य म्हणजे युरिया हे खत काय आमच्या शेतकरी बंधूंमध्ये खूप प्रसिद्ध आहे. युरिया खताला कधी कधी साखर खत सुद्धा म्हटलं जातं, कारण दिसायला युरिया आणि साखर जवळजवळ सारखंच असतं. म्हणजे आमच्या वैज्ञानिक दृष्टिकोनातून बघितलं साखरचं जे ग्रेन किंवा दाणे आहेत हे चौकोनी असतात आणि युरियाचे गोल असतात.
1: बरं,
0: पण शेतकरी बंधू त्यांना पांढरं शुभ्र दिसतं म्हणून कधी कधी साखरेचं खत सुद्धा म्हणतात. तर ही वाहतूक करायला खूप सोपं आहे, इझिली ट्रान्सपोर्ट होऊ शकतं, एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी वाहतूक करता येते. याच्यामध्ये जोपर्यंत आपण ती पिशवी किंवा गोंद फाडत नाही तोपर्यंत त्याच्यामध्ये ओलावा जात नाही, त्याच्यामध्ये ट्रान्सपोर्ट इझिली होऊ शकतं. समजा आम्ही युरियाची पिशवी फाडली आणि उघडी करून जर ठेवली तर ते हवेतील बाष्पाचा त्याच्यासोबत संयोग होऊन ते ओलं होतं आणि त्याच्यातलं नत्राचं प्रमाण घटू शकतं. त्याच्यामुळे ते शक्यतो पिशवी बंदच ठेवून हे करायचे, आणि जेव्हा आपल्याला वापर करायचा असतो प्रत्यक्ष शेतामध्ये त्यावेळेस ती गोंद फोडायची आणि शेतामध्ये खत टाकायचं.
1: बरं,
0: दुसरं महत्वाचं खत आहे सुपर फॉस्फेट. सुपर फॉस्फेट काय आहे, हा जमिनीला देताना त्याचं रूपांतर मोनो कॅल्शियम फॉस्फेट किंवा ट्राय कॅल्शियम फॉस्फेट या कमी विरघळणाऱ्या घटकामध्ये रूपांतर होतं. सिंगल सुपर फॉस्फेट जो आहे तो आम्लयुक्त जमिनीमध्ये काय होतं, फॉस्फेटचं स्थिरीकरण होतं. म्हणजे जरी तो आपण आपल्याला वाटतं की आम्ही खत दिलेलं आहे जमिनीमध्ये सिंगल सुपर फॉस्फेट, पण तो प्रत्यक्षात त्या जमिनीला किंवा पिकांना उपलब्ध होत नाही, स्थिर होऊन जातो. विम्लयुक्त जमिनीत सुपर फॉस्फेट डाय कॅल्शियमचे फॉस्फेट मध्ये रूपांतर होते. शेणखत किंवा कंपोस्ट खत तयार करण्याच्या क्रियेमध्ये कधी कधी सिंगल सुपर फॉस्फेट वापरतात, का त्याची गुणवत्ता चांगली व्हावी, दर्जा वाढतो, सुधारतो म्हणून. म्हणजे स्टार्टर म्हणून सुद्धा याचा वापर केला जातो. सिंगल सुपर फॉस्फेट वापरण्यासंबंधी काही दक्षता आहेत, ती म्हणजे कसं, हा सुपर फॉस्फेट जो आहे तो पेरणीपूर्वी किंवा लागवणीपूर्वी वापरावे, जमिनीमध्ये मुळांच्या सानिध्यामध्ये पडेल असं वापरावं. कारण सिंगल सुपर फॉस्फेटमुळे काय होतं, मुळांची वाढ चांगली होते, जोमदार होते.
1: तृणधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन कसं करायला हवं?
0: तृणधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना भातास हेक्टरी 100 किलो नत्र द्यायचा, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पाला द्यायचा. याच्यामध्ये पहिला हप्ता जो आहे तो चिखलणीच्या वेळेस दिला जातो आणि नत्राची मात्रा 40 किलो नत्र द्यायचा, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पालाश. मी शेतकरी बांधूंसाठी पुन्हा एकदा सांगतो, 40 किलो नत्र म्हणजे किती, साधारणपणे 88 किलो युरिया द्यायचा, 50 किलो स्फुरद म्हणजे 300 किलो सिंगल सुपर फॉस्फेट द्यायचा आणि 50 किलो पालाश म्हणजे साधारणपणे 85 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यायचा.
1: बरं,
0: आता राहिलेला 60 किलो नत्र जो आहे तो म्हणजे त्याचा दुसरा हप्ता 40 किलोचा जो असतो तो विभागणी करायचा, 40 किलो दुसरा हप्ता फुटवे येण्याच्या अवस्थेत द्यायचा, साधारणपणे चिखलणी केल्यानंतर 1 महिन्याने. आणि तिसरा हप्ता युरियाचा साधारणपणे पीक फुलोऱ्याच्या अवस्थेमध्ये येतं, ते लावणीनंतर साधारणपणे 70 ते 80 दिवसानंतर येतं, त्यावेळेस राहिलेला 20 किलो नत्राची मात्रा द्यायची. नत्र खताची मात्रा विभागून का द्यायची, कारण नत्र खत एकदाच दिलं तर काय होतं, पिकाने जर जास्त प्रमाणात नत्र किंवा नायट्रोजन शोषण घेतला त्याचे दुष्परिणाम असे होतात की आपल्याला वाटतं भात शेती खूप हिरवीगार दिसते, पण अति वापर जर नत्राचा झाला तर त्याच्यामध्ये नत्राचं प्रमाण वाढल्यामुळे काय होतं, ते भात पिकाची जी पानं आहेत ती लुसलुशीत होतात आणि त्याच्यामुळे जास्त प्रमाणात किडींचा प्रादुर्भाव व्हायची शक्यता असते, किंवा कधी कधी पीक एकदम लोळतं जास्त वाढ झाल्यामुळे. त्याच्यामुळे हे नत्र खत देत असताना त्याची विभागणी करून द्यायची. यासोबतच हेक्टरी 5 टन गिरीपुष्पाचा पाला सुद्धा चिखलींच्या वेळेस दिल्यास नत्र खताची 50% बचत होते. म्हणजे जिथे आम्ही 50% सुरुवातीला सांगितलं की 40 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पाला द्यायचा, त्यासोबत जर आम्ही गिरीपुष्पाचा पाला 5 टन चिखलींच्या वेळेस भात शेतीमध्ये गाडला तर नत्र खताची सुद्धा बचत होते.
1: बरं, नत्र आपण टप्प्याटप्प्याने देत असतो, तर ते कोणत्या टप्प्यात रासायनिक द्यायला हवं? की आता पहिल्यांदा जर आपण गिरीपुष्पाचा पाला गाडलेला आहे तर रासायनिक खताचा मारा कधी करायचा?
0: बरोबर, तुमचा प्रश्न खूप छान विचारला. आपण गिरीपुष्पाचा 5 टन पाला टाकल्यानंतर त्याच्यासोबत युरिया जो आहे तो 217 किलो लागतो, त्याची विभागणी आपण म्हणजे 100 किलो जर नत्र बघितला तर त्यापैकी 40 किलो नत्र सुरुवातीत चिखलणीच्या वेळेस देणं आवश्यक आहे, नंतर राहिलेला 40% तो 1 महिन्यानंतर म्हणजे साधारणपणे फुटवे येण्याच्या अवस्थेत, आणि राहिलेला 20 किलो नत्र आहे तो शेवटच्या अवस्थेत म्हणजे पीक फुलोऱ्यात येईल त्या अवस्थेत देणं आवश्यक आहे। म्हणजे असं रासायनिक आणि सेंद्रिय खतांचं एकात्मिक व्यवस्थापन करणं आवश्यक आहे।
1: बरं, म्हणजे आता समजा सुरुवातीच्या वेळेला नत्र आपण गिरीपुष्पाच्या

0: माध्यमातून जर दिलं असेल आणि दुसऱ्या टप्प्यात आपण रासायनिक खत दिलं नत्राचं, तर चालतं का?
1: कसं आहे, गिरीपुष्प सुरुवातीला टाकायचं, पण गिरीपुष्पामधून जो नत्र आहे तो उपलब्ध व्हायला साधारणपणे 1 महिना लागतो.
0: बरं,
1: तो पालक कुजला पाहिजे, कुजणार कधी, त्याच्यावरती बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम खाणार, कंज्युम करणार, तोपर्यंत मुख्य पीक आहे ते उपाशी राहील ना. म्हणून हे रासायनिक खत त्याच्यासोबत देणं आवश्यक आहे. हे सुरुवातीला रासायनिक खत दिल्यानंतर काय होतं, कुठलेही रासायनिक खत आहे, उदाहरण घ्यायचं झालं तर युरिया, हे सांपाने जमिनीमध्ये टाकल्यानंतर 4 ते 5 दिवसामध्ये मुख्य पिकाला उपलब्ध होतं. सिंगल सुपर फॉस्फेट हा जो आहे तो सांपाने 7-8 दिवसानंतर उपलब्ध होतो, आणि म्युरेट ऑफ पोटॅश सुद्धा 8 ते 10 दिवसामध्ये उपलब्ध होतो. त्याच्यामुळं सेंद्रिय खतांसोबत रासायनिक खतं देणं आवश्यक आहे. का सेंद्रिय खतं कुजायला मुळात वेळ लागतो, कुजल्यानंतर ती 10 ते 15 दिवसानंतर हळूहळू उपलब्ध होतात. मुळात कसं होतं, सेंद्रिय खतांवरती बॅक्टेरिया किंवा जे मायक्रोब्स आहेत जमिनीमध्ये आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी, ते मायक्रोब त्यांची उपजीविका पूर्ण करतात आणि त्यांचं आयुष्य संपल्यानंतर मायक्रोब मरतात, आणि ते मायक्रोब जे मेले त्यांच्या डेड बॉडी पासून वनस्पतींची मुळं जी आहेत ती अन्नद्रव्य शोषण घेतात.
0: बरं,
1: त्याच्यामुळे हे एकात्मिक अन्नद्रव्य महत्वाचं आहे.
0: बरं, कडधान्य पिकांसाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन जे आहे ते कसं करायला हवं?
1: कडधान्य पिकं म्हटलं की हरभरा, कडवा वाल, चवळी, कुळीथ ही येतात. कडवा वाल इकडे साधारणपणे भरपूर प्रमाणात होतो. त्याच्यासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करत असताना साधारणपणे 25 किलो नत्र, 50 किलो स्फुरद प्रति हेक्टरी पेरणीच्या वेळेस 2 चाड्यांच्या पाबरीने पेरून द्यावे. सोबत 5 टन शेणखत जरूर टाकावे, म्हणजे ते एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन होईल. जर आम्ही शेणखत नाही टाकलं तर त्याच्याऐवजी आम्हाला गांडूळ खत किंवा कंपोस्ट खत नसेल तर मग गिरपुष्पाचा पाला त्याच्यासोबत टाकणं आवश्यक आहे. आणि इकडे कडवा वाल जो आहे तो जिरा आहेत, म्हणजे सप्टेंबर ऑक्टोबर किंवा या कालावधीमध्ये घेतात, किंवा 20 ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीमध्ये साधारणपणे जर आपण कडवा वाल पेरला आणि सोबत ही एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन केलं, म्हणजे गिरीपुष्पाचा पाला किंवा शेणखत आणि रासायनिक खतांचं व्यवस्थित नियोजन केलं तर उत्पादन निश्चितच चांगलं मिळेल.
0: बरं, गळीत पिकांसाठी कसं असायला हवं व्यवस्थापन?
1: गळीत पिकांसाठी मॅडम कसं आहे, साधारणपणे भुईमुगाच्या पिकाला सेंद्रिय खतांचं अधिक महत्व आहे. भुईमुगाचे पीक सेंद्रिय खतास चांगला प्रतिसाद देतो, त्यामुळे पेरणी करत असताना भुईमुगाची गादी वाफ्यावरती करावी. प्रति हेक्टरी साधारणपणे 10 ते 15 टन चांगलं कुजलेलं शेणखत गादी वाफ्यावर मिसळावं. याच्यामुळे काय होतं, पिकांच्या मुळावरील गाठी जे जीवाणू असतात ते या पिकांची वाढ चांगली होते आणि जीवाणू सुद्धा वाढतात. त्याच्यामुळे काय होतं, पुढील पिकाला नत्र मिळतो. आणि रासायनिक खताचा मात्रा जी आहे भुईमुगासाठी 20 किलो नत्र, 40 किलो स्फुरद पुरेसं आहे. अर्थात ही रासायनिक खतांची मात्रा देत असताना जमिनीचं पृथक्करण करूनच रासायनिक खतांची मात्रा द्यावी असं मी शेतकरी बंधूंना विनंती करतो.
0: भाजीपाला पिकांमध्ये सुद्धा आपल्याला एकात्मिक व्यवस्थापन करता येतं का?
1: हो हो, भाजीपाला पिकांमध्ये सुद्धा एकात्मिक व्यवस्थापन केलेलं चांगलंच आहे. साधारणपणे जर आपण बघितलं इकडे वांगी, मिरची आणि टोमॅटो होतात, तर वांगी या पिकासाठी साधारणपणे 20 टन शेणखत, 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पाला द्यावा. मिरची या पिकासाठी 15 टन शेणखत सोबत 150 किलो नत्र, 50 किलो स्फुरद आणि 50 किलो पाला द्यावा. तर टोमॅटो या पिकासाठी शेणखताची मात्रा 20 किलो, नत्र 150 किलो, स्फुरद 75 किलो आणि पालाश 50 किलो वापरावा. पण इथे एक महत्वाचं आहे की नत्र खत आहे तो साधारणपणे 3 टप्प्यांमध्ये देणं आवश्यक आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 100 किलो द्यायचा, दुसऱ्या टप्प्यामध्ये 25 आणि 25 असं दिलं तर उत्पादन चांगलं मिळतं आणि भाजीपाल्याची प्रतवारी सुद्धा चांगली राहते.
0: आपण जेव्हा रासायनिक खतांचा आणि सेंद्रिय खतांचा एकत्रीकरण करतो त्यावेळेस जमिनीचा पोत सुधारतो का किंवा पिकांच्या वाढीवर परिणाम होतो का, काय सांगाल?
1: जमिनीचा पोत सगळ्यात महत्वाचा आहे. जमिनीचा पोत जो आहे तो सेंद्रिय खतांमुळे व्यवस्थित राहतो. मुळात कसं होतं, सेंद्रिय खतं वापरली म्हणजे जमिनीची जलधारण क्षमता वाढते, नंतर हवा खेळती राहते आणि त्यामुळे काय होतं, जी मुख्य पिकं आहेत त्यांची मुळं व्यवस्थित वाढू शकतात हवा खेळती असल्यामुळे. आणि त्याच्यामुळे काय होतं, मुळं वाढल्यामुळे अप्रत्यक्षरित्या खोड आणि पान वाढतं आणि मुख्य आपल्याला पीक किंवा उत्पादन चांगलं मिळतं. दुसरं म्हणजे रासायनिक खतं सुद्धा योग्य वेळेत आणि योग्य प्रमाणात देणं आवश्यक आहे. जमिनीचं पृथक्करण करूनच रासायनिक खतांची मात्रा देणं आवश्यक आहे.
0: भविष्यात जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी शेतकऱ्यांनी काय केलं पाहिजे, काय वाटतं तुम्हाला?
1: माझं तर असं प्रांजळ मत आहे की शेतकऱ्यांनी सर्वात प्रथम, म्हणजे आम्ही जेव्हा आजारी पडतो तेव्हा आमचं स्वतःच आरोग्य तपासतो ना, तसं जमिनीचं आरोग्य पत्रिका म्हणून एक माननीय आपल्या देशाचे जे पंतप्रधान आहेत त्यांनी चालू केलेली आहे, ते सॉइल हेल्थ कार्ड त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात. हे जमिनीचं पृथक्करण करणं आवश्यक आहे आणि जमिनीचं पृथक्करण करूनच रासायनिक खतांची मात्रा शेतामध्ये देणं आवश्यक आहे.

0: शेतकरी बंधूंनो, जर आपण एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन व्यवस्थित केलं तर नक्कीच आपल्या जमिनीचा पोत सुद्धा सुधारेल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न सुद्धा वाढीस लागेल. सर, आजच्या कार्यक्रमात आलात आणि आमच्या सर्व शेतकऱ्यांना खूप छान अशी माहिती दिलीत. आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे आपले आभार.
1: धन्यवाद मॅडम.
2: श्रोते हो, आपण ऐकत होतात एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन याविषयी डॉक्टर देवदत्त जोंधळे यांची स्वप्निता शिंदे यांनी घेतलेली मुलाखत.

श्रोते हो, आपण ऐकत होतात कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी. या कार्यक्रमाचे सादरकर्ते रोशन जाधव आणि ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती होती.

0: किसान वाणी हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून।
1: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका।
2: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन।
1: सादर करते आहेत विवेक वानखडे।

0: शेतकरी बांधवांनो लक्ष द्या, शेतीशी संबंधित तुमचे प्रश्न, तुमच्या अडचणी आणि तुमच्या अनुभवांवर थेट संवाद साधण्यासाठी ऐका आकाशवाणी मुंबई FM गोल्ड वरील लोकप्रिय फोन इन कार्यक्रम हॅलो फार्मर्स।
1: शेतीतील नवनवीन तंत्रज्ञान, आधुनिक पद्धती, बाजारपेठ, मूल्यवर्धन, शेतीपूरक व्यवसाय आणि शेतकऱ्यांसाठीच्या विविध संधींविषयी जाणून घेऊया तज्ञांकडून थेट।
0: तुमचे प्रश्न तयार ठेवा आणि सहभागी व्हा हॅलो फार्मर्स मध्ये।
1: तुमचे प्रश्न थेट तज्ञांना विचारा आणि अनुभवी मार्गदर्शनाचा लाभ घ्या।
0: कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी 022-4515-41-34 आणि 45-15-41-35 या क्रमांकांवर फोन करा।
1: हॅलो फार्मर्स, शेतकऱ्यांशी थेट संवाद
0: ऐका दर सोमवारी संध्याकाळी 7:30 वाजता 100.1 MHz FM गोल्ड वर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर।
1: प्रायोजक कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय, भारत सरकार।
0: हॅलो फार्मर्स, प्रश्न तुमचे, मार्गदर्शन तज्ञांचे।
2: त्याच आयुष्य स्वप्नांनी भरलेलं, प्रत्येक वळणावर यशाने सजलेलं, पुस्तकांचा राजा, खेळांचा सम्राट, त्याच्या प्रत्येक विजयावर वाटे अभिमान मनात, पण कुठेतरी आत काहीतरी बिनसलं, जे तो सांगू शकला नाही, सहनही करू शकला नाही।

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. हवाई दलाचे आगामी प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आयोजित केलेला मोर्चा स्थगित करून चर्चेला येण्याचं पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं विरोधी पक्षांना आवाहन. यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हालझेन यांना जाहीर. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पायउतार. केंद्रीय मंत्रिमंडळानं आज 10,000 कोटी रुपयांचा SME वृद्धी निधी स्थापन करायला मंजुरी दिली. चांगली कामगिरी करण्याची शक्यता असलेल्या छोट्या आणि मध्यम आकाराच्या उद्योगांमध्ये या फंडाद्वारे दीर्घकालीन गुंतवणूक केली जाईल असं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत सांगितलं.
1: प्रोफेशनली मैनेज होगा, जिस तरह से ग्रोथ का पोटेंशियल हो जिन MSMEs में, उन MSMEs को इसमें सेलेक्ट किया जाएगा. MSME मिनिस्ट्री प्लस स्टेट गवर्नमेंट्स प्लस इंडस्ट्री बॉडीज प्लस बैंक्स, इन सब का इनपुट लेके MSME ग्रोथ फंड को संचालित किया जाएगा.
0: तसंच एकीकृत वाहतूक आणि लॉजिस्टिक प्राधिकरण स्थापन करायलाही आजच्या बैठकीत मंजुरी मिळाली. रस्ते, रेल्वे, बंदरं, हवाई वाहतूक, जलवाहतूक यासारख्या सर्व प्रकारच्या वाहतुकीच्या मार्गांसाठी दीर्घकाळाचं नियोजन हे प्राधिकरण करेल असं वैष्णव म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री पदाच्या कारकिर्दीला 25 वर्ष झाल्याबद्दल त्यांच्या अभिनंदनाचा ठरावही या बैठकीत मंजूर झाला. यावेळी त्यांनी केलेल्या महत्वपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला. 7 ऑक्टोबर 2001 रोजी मोदी यांनी पहिल्यांदा गुजरातच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. केंद्र सरकारनं हवाई दलाचे 29वे प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती केली आहे. 31 तारखेला ते हा पदभार स्वीकारतील. विद्यमान हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंग सेवानिवृत्त होत असल्यानं ही नेमणूक झाली आहे. एअर मार्शल दीक्षित यांना 3,500 तासांहून अधिक काळ विमान उडवण्याचा अनुभव असून त्यांनी आतापर्यंत विविध महत्वपूर्ण कार्यान्वयन आणि धोरणात्मक पदांवर काम केलं आहे. भारतीय रेल्वेनं 40 तासांपेक्षा जास्त प्रवास करणाऱ्या 11 लांब पल्ल्याच्या गाड्यांमधल्या स्वच्छतेवर अधिक देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात पुणे सुपौल एक्सप्रेस, झेलम एक्सप्रेस, राजगीर मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनस जनता एक्सप्रेस यांचा समावेश आहे. या लांब पल्ल्याच्या गाड्यांमधली स्वच्छता, शौचालय, कचरा व्यवस्थापन आणि डब्यातल्या कमतरता प्रवासादरम्यान त्वरित दूर केल्या

0: जातील. नद्यांच्या खोऱ्यांमध्ये होणाऱ्या बेकायदा वाळू उपशाबाबत अहवाल सादर करावा असं आज सर्वोच्च न्यायालयानं केंद्रीय अधिकार प्रदत्त समितीला सांगितलं. तसंच बेसुमार बेकायदा वाळू उपशाचा मोठा उपद्रव असलेल्या राष्ट्रीय चंबळ घडियाळ अभयारण्याच्या आणि आसपासच्या परिसरात पर्यावरणाच्या रक्षणाच्या दृष्टीनं काय पावलं उचलली आहेत याबाबतची प्रतिज्ञापत्र 2 आठवड्यांच्या आत सादर करावीत असंही न्यायालयानं राजस्थान, मध्य प्रदेश आणि उत्तर प्रदेश सरकारला सांगितलं. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांच्या नेत्यांसह शेकडो समर्थकांनी आज निवडणूक आयोगावर मोर्चा काढला. पोलिसांनी हा मोर्चा निवडणूक आयोगापासून साधारण 200 मीटर अंतरावर आकाशवाणी भवनाच्या बाहेर अडवल्यानंतर आंदोलकांनी संसद मार्ग पूर्णपणे बंद केला. मोर्चा अडवल्यानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पोलिसांच्या बॅरिकेडवर चढून तिरंगा ध्वज फडकवला आणि पोलिसांना हुलकावणी देत आकाशवाणी भवनात प्रवेश करून ठिय्या मांडला. त्यांच्यासोबत खासदार प्रियंका गांधी यांच्यासह इतर नेते उपस्थित होते. थोड्याच वेळापूर्वी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि आकाशवाणी परिसरातून हटवण्याचा प्रयत्न केला. दरम्यान निवडणूक आयोगाला कोणत्याही राजकीय पक्षाकडून भेटीची विनंती मिळालेली नाही असं आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं. राज्यघटनेनं निर्माण केलेल्या संस्थांना बदनाम करून त्यांच्यावरचा विश्वास कमी करायचा आणि त्या संस्था न्याय देऊ शकत नाहीत अशी भावना लोकांच्या मनात निर्माण करण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबईत केली. राज्यघटनेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं त्यांचं षड्यंत्र आहे असंही ते म्हणाले.
1: एकूणच संविधानाला नाकारण्याकरता संविधान हातामध्ये घेऊन हा कार्यक्रम चाललेला आहे. यांना एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारचं राज्य देशामध्ये आणायचं आहे. लोकशाहीच्या ऐवजी एक्स्ट्रीम लेफ्टिस्ट अशा प्रकारची रचना यांना उभी करायची आहे. त्या रचनेकडे जाण्याचं षडयंत्र म्हणजे भारतातल्या सगळ्या लोकशाही संस्था संपवा अशा पद्धतीचं काम यांचं चाललंय.
0: एमपीएससीच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणं किंवा त्यांना हटवणं हे राज्य सरकारच्या हातात नाही. सर्वोच्च न्यायालयाच्या शिफारशीवरून त्यांना हटवण्याचा अधिकार फक्त राष्ट्रपतींना आहे. आजी आणि माजी अध्यक्षांसह संपूर्ण आयोगाची चौकशी करायची सरकारची तयारी आहे आणि गैरप्रकार आढळून आला तर राष्ट्रपतींना शिफारस करायलाही सरकार मागेपुढे पाहणार नाही. या संदर्भात राज्यपालांनाही विनंती केली आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात सध्या पीक नुकसानीचे 45% जास्त पंचनामे पूर्ण झाले आहेत. दुष्काळ निवारण उपाययोजना मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत ही माहिती दिली. उर्वरित पंचनाम्यांचं काम जलद गतीनं पूर्ण करण्याचे निर्देश सरकारनं दिले आहेत. राज्यात आतापर्यंत केवळ 8% पीक कर्ज वाटप झाल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. बँकांनी शेतकऱ्यांकडे वारंवार कागदपत्रांची मागणी करू नये, एकदा पीक कर्ज घेतलं असेल तर पुन्हा कागदपत्र मागू नयेत असे निर्देश त्यांनी दिले. जमिनीत ओलावा आणि मर्यादित पाण्याची उपलब्धता असलेल्या भागात रब्बी हंगामात हरभरा आणि ज्वारी पिकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. केंद्र सरकारनं ज्वारीच्या 100% खरेदीला मान्यता दिल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळेल असं बावनकुळे यांनी सांगितलं. आणखी काही तालुक्यांचा समावेश दुष्काळी तालुक्यांमध्ये करण्याच्या मागण्यांची प्राथमिक पाहणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांना दिले असून त्यांचा अहवाल प्राप्त होईल. या अहवालांच्या आधारे संबंधित तालुक्यांच्या समावेशाबाबत मंत्रिमंडळ उपसमिती निर्णय घेईल असंही त्यांनी सांगितलं. दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी केंद्रीय समिती येत्या 10 किंवा 12 तारखेला राज्यात 2 दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहे. ही समिती 3 स्वतंत्र पथकांद्वारे बीड, धाराशिव, यवतमाळ, वाशिम आणि अहिल्यानगर, सोलापूर या जिल्ह्यांचा दौरा करून आढावा घेईल असं बावनकुळे म्हणाले. राज्यातल्या धरणांमध्ये 74% पाणीसाठा राहिला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत तो 15% कमी आहे. पाकिस्तानात पदच्युत प्रधानमंत्री इम्रान खान यांच्या सुटकेसाठी त्यांचा पक्ष तेहरीके इन्साफने पुकारलेला लॉंग मार्च स्थगित करावा आणि चर्चेला यावं असं आवाहन तिथले प्रधानमंत्री शहबाज शरीफ यांनी केलं आहे. चर्चेनं प्रश्न सोडवावा, अन्यथा बळाचा वापर करावा लागेल असा इशाराही त्यांनी दिला. इम्रान खान 2023 पासून तुरुंगात असून त्यांच्याशी बोलू द्यावं अशी त्यांच्या समर्थकांची मागणी आहे. यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हाल्जेन

यांना जाहीर झाला आहे. बेल्जियममध्ये जन्माला आलेले हाल्झेन अमेरिकेच्या विस्कॉन्सिन विद्यापीठात कार्यरत आहेत. आईस क्यूब न्यूट्रिनो वेधशाळा आणि उच्च ऊर्जा क्षमता असलेल्या न्यूट्रिनोंच्या शोधासाठी त्यांना हा पुरस्कार जाहीर झाला. $12 लाख अशी या पुरस्काराची रक्कम आहे. भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरनं कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला आहे. हरमनप्रीत कौर 2018 पासून T20 भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार आणि 2022 पासून एक दिवसीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार होती. वेस्ट इंडीज विरुद्धच्या 5 सामन्यांच्या T20 क्रिकेट मालिकेतला पहिला सामना आज लखनौमध्ये सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. शेवटची बातमी हाती आली तेव्हा वेस्ट इंडीजच्या 14व्या षटकात 6 बाद 121 धावा झाल्या होत्या. भारताबरोबरच एकंदर 7 देश 2036 ऑलिम्पिक स्पर्धांचं यजमानपद भूषवण्यासाठी इच्छुक आहेत. नोव्हेंबर महिन्यात या देशांना आयोजनाच्या संदर्भातल्या सादरीकरणासाठी बोलावलं जाईल अशी माहिती आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीनं दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. छोट्या आणि मध्यम उद्योगांसाठी 10,000 कोटींचा निधी स्थापन करायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता. हवाई दलाचे आगामी प्रमुख म्हणून एअर मार्शल आशुतोष दीक्षित यांची नियुक्ती. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांचा नवी दिल्लीत मोर्चा. संवैधानिक संस्थांना बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याची मुख्यमंत्र्यांची टीका. इम्रान खान यांच्या सुटकेसाठी आयोजित केलेला मोर्चा स्थगित करून चर्चेला येण्याचं पाकिस्तानच्या प्रधानमंत्र्यांचं विरोधी पक्षांना आवाहन. यंदाचा भौतिकशास्त्रातला नोबेल पुरस्कार फ्रान्सिस हाल्झेन यांना जाहीर. आणि विश्वविजेत्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर कर्णधार पदावरून पाय उतार. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.